FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:56 आणि 45 सेकंद होतात. आमची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 10 श्रावण शके 1948 अर्थात 1 ऑगस्ट 2026.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ऍप वर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अमृतधारा भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांच्या सुरेल स्वरातील भूपाळीनं. रचना पी सावळाराम यांची, संगीत राम कदम यांचं.

श्रोतेहो, ही होती आशा भोसले यांनी गायलेली संत मुक्ताबाई यांची भक्तिरचना. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. अमृतधारा भक्तिसंगीतेचा हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेली संत मुक्ताबाई यांची भक्तिरचना, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

श्रोते हो, ही होती पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात रामदास महाराजांची भक्तिरचना. संगीत होत राम फाटक यांचं. अमृतधारा भक्ती संगीतेचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात प्रवीण डवणे यांची रचना, संगीत नंदू होनाप यांचं.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत कालवाडीचे आजार याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा अंतर्गत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉ भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. परिसर या कार्यक्रमाची वेळ असेल 6:50 या अंतर्गत वन्य छायाचित्रकार हिरेन खत्री यांची मुलाखत. 7:00 ईसी अक्षरे रसिके साहित्यविषयक कार्यक्रमात विचार आणि अंगीकार हा महेंद्र कुलकर्णी यांचा वैचारिक बंध. 7:25 दिलखुलास, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:15 स्वरांजली, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 9:00 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

आज सकाळी 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा या अंतर्गत विल्यम शेक्सपियर यांच्या नाट्यकृतींचा डॉ एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय. आज सकाळी 10:00 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम लोकमान्यांना उमसलेली गीता अर्थात गीता रहस्य, लेखन प्राध्यापक दीपक जोशी. 10:30 लोकसंगीत आणि 11:00 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:40 अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळांतर्गत थॅलेसेमिया आणि रक्तदान याविषयी डॉ सई नेमाडे यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद. तसंच लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयीचे धोरण आणि भूमिका याविषयी लेखिका संगीता नेवे. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:30 युववाणी अंतर्गत युवा प्रतिमा या कार्यक्रमात नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सई देसले या युवा मैत्रिणीशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी मारलेल्या गप्पा. 7:30 किसनवाणी अंतर्गत रामराम पाहुणं हा कार्यक्रम. याचबरोबर नेहमीच्या वेळी बातमीपत्र सहक्षेपित करू.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया कालवडीचे आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: गाभण काळातल्या शेवटच्या तिमाहीतलं गायीचं आहार नियोजन भविष्यात व्यायल्यावर निर्माण होणाऱ्या चिकाच्या गुणवत्तेवर परिणाम करतं. उच्च गुणवत्तेचा चीक मिळवण्यासाठी शेवटच्या तिमाहीत जीवनसत्व ई आणि सेलेनियम यांचा अधिकचा पुरवठा करणं गरजेचं असतं. तसंच गाभण काळात वेळोवेळी लसीकरण केलं असेल तर चिकातून अधिकची रोगप्रतिकार

प्रतिकारक शक्ती कालवडीला मिळते. याबरोबरच कालवडीच्या आजूबाजूचं वातावरण आणि त्यातले बदल हे कालवडीला आजारी पडायला कारणीभूत असतात. कालवडीच्या गोठ्यातली दलदल, गर्दी, एकाच वेळी वेगवेगळ्या गायी एकत्र असणं, त्याचबरोबर अस्वच्छ जागेत जर गाय व्यायली असेल, आजारी वासरे एकत्र ठेवली असतील, तर वासरं सहज हगवणी आजाराला बळी पडतात. मंडळी, जन्मताना कालवड अडणं, ओढून काढावं लागणं, व्यायल्यावर योग्य काळजी न घेणं, 2 तासांच्या आत चीक न पाजणं यासारख्या कारणांमुळं कालवड अनेक आजारांना बळी पडते. मंडळी, कालवडींना लहानपणी वेगवेगळ्या रोगजंतूंचा सहज प्रादुर्भाव होतो. यात प्रामुख्यानं जीवाणू, विषाणू, एकपेशीय परोपजीवी, जंत आणि काही बुरशींचा प्रादुर्भाव हगवणीला कारणीभूत ठरतो. जीवाणूजन्य हगवण हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. तो प्रामुख्यानं ई कोलाय, साल्मोनेला आणि कोलेस्ट्रिडियम या जीवाणूंमुळे होतो.

0: परोपजीवी, जंत आणि काही बुरशींचा प्रादुर्भाव हगवणीला कारणीभूत ठरतो. जीवाणूजन्य हगवण हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. तो प्रामुख्यानं ई कोलाय, साल्मोनेला आणि कोलेस्ट्रिडियम या जीवाणूंमुळे होतो. ई कोलाय हे अतिशय घातक जीवाणू असून ते निसर्गात सगळीकडे आढळून येतात. कालवडीला 16 ते 24 तासात या जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो. साल्मोनेला जीवाणूंमुळे कालवडीच्या जन्मानंतर 6 दिवसांनी प्रादुर्भाव होऊ शकतो. या संक्रमणात कालवडीला हगवण लागण्याबरोबरच शेणातून रक्त आणि मांसाचे तुकडे येणे, ताप येणं आणि कालवड कोमेजून जाणं यासारखी लक्षणं दिसू शकतात. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: कालवडीचे आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयीच्या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

श्रोतेहो अवश्य ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 7:25 दिलखुलास, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या

वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याच्या विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनॉलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते, पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो, तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आपल्यासोबत एक असे पाहुणे आले आहेत जे केवळ डोळ्यांनी निसर्ग टिपत नाहीत तर कानांनी तो अनुभवतात सुद्धा. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री आज आपल्याला कॅमेऱ्याच्या लेन्स पलीकडच्या थरारक आणि नादमय निसर्गाविषयी सांगणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा विशेष संवाद. हिरेन, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
3: धन्यवाद, खूप खूप आभार.
2: आपण जंगलात जेव्हा जातो तेव्हा जंगलात हरिण, माकड, पक्षी हे एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने वॉर्निंग सिग्नल देत असतात. या विशिष्ट आवाजांची जी काही भाषा आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा ना.
3: असं डायरेक्ट समजून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक रिसेंट अनुभव सांगितला तर चालेल का?
2: नक्कीच.
3: आता परवाच्या दिवशीच बांधवगड नॅशनल पार्क म्हणून एक सेंट्रल इंडियामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक टायगर रिझर्व आहे तिथे होतो. आणि तिथे काय झालं की जसं भारतीय वन जी आहेत ती घनदाट आहेत आणि इथे बऱ्याच वेळेस प्राणी बघायला मिळत नाहीत. स्पेशली जसे टायगर आहेत, लेपर्ड आहेत, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला लवकर दिसत नाहीत. जसं आफ्रिकेमध्ये आपण जातो त्यावेळेस मोठी मोठी ग्रासलँड्स आहेत तिथे, तशी इथे नाही आहेत. तर तिथे लायन तुमच्या 1 किलोमीटर जरी दूर बसलेला असेल तरी तुम्हाला दिसेल, पण भारतीय जंगलांमध्ये 10 मीटरवर तुमच्या टायगर बसला असेल, लेपर्ड बसला असेल, शक्यता आहे की तुम्हाला तो दिसणार नाही. तर होतं काय की अशा वेळेस आपल्याला भारतीय जंगलांमध्ये आवाजावर लक्ष द्यावं लागतं, ऐकावं लागतं, जंगलांना ऐकावं लागतं. आणि हे ऐकतो कोणाला? आपण जसं तुम्ही अगदी योग्यपणे सांगितलं की वानरांना, हरणांना आपण ऐकत असतो. तर तिथे एक ट्रेल आहे जंगलात. आम्ही जसं सकाळच्या सफारीमध्ये एकदम थंडी होती तिथे आणि ज्यावेळेस आम्ही आत गेलो आधी जंगल अगदी शांत होतं आणि थोड्या वेळात आम्ही एका ठिकाणी चौकात जाऊन उभे राहिलो आणि म्हटलं

0: की जंगलाला ऐकूयात, आणि ऐकताना लक्षात आलं एका ठिकाणाहून वानराचा आवाज येतोय झाडावरून, आणि ज्या प्रकारचा तो आवाज होता ते हे दर्शवत होतं की तिथे नक्कीच कुठला ना कुठला प्रिडेटर असावा. प्रिडेटर काय असू शकतो? एक तर लेपर्ड असू शकतो किंवा टायगर असू शकतो, कारण की जंगली प्राणी तेव्हाच अशा प्रकारचा संवाद साधतात जेव्हा त्यांना त्या प्राण्यांपासून काही धोका आहे. तर आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची गाडी नेली आणि हळूहळू त्याला ट्रँग्युलेट करत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथून त्या वानरांचा आवाज येत होता. आणि ज्या वानरांचा आवाज येत होता त्या इंटेन्सिटीने कळत होतं आम्हाला की इथे लेपर्ड असण्याची शक्यता जास्त आहे, कारण की टायगर युजुअली झाडावर असं सरळ चढत नाही शिकार करण्यासाठी स्पेशली, पण लेपर्ड म्हणजे बिबट्या याच्यात अगदी एक्सपर्ट असतो आणि वानरांना त्याच्यापासून धोका असतो, आणि त्यामुळे जी इंटेन्सिटी होती आवाजाची याच्यावरून मला कळलं होतं की इथे लेपर्ड आहे. आम्ही तिथे थांबलो, अर्धा तास झाला काहीच हालचाल नाही, फक्त तो आवाज येतोय पण लेपर्ड काही आम्हाला दिसेना. तो हार्डली आमच्यापासून एक 20, 25 किंवा 30 मीटरवर असेल पण आम्हाला तो काय दिसेना. मग आम्ही तिथे थांबलेलो आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने अजून एक आवाज आला. यावेळेस आवाज होता हरणाचा, म्हणजे स्पॉटेड डिअरचा. स्पॉटेड डिअरचा आवाज आला, आम्ही पुन्हा ऐकलं. 5 मिनिट आम्ही पुन्हा थांबलो. तो कुठल्या डिरेक्शनला आवाज चालला आहे, कारण की जशी जशी प्रेडेटरची मूवमेंट होते तसं तसं जे प्रेज असतात म्हणजे हरणं असतील, माकडं असतील, वानर असतील, हे जसं त्यांना बघतात तसा तो आवाज पण मूव्ह होत जातो जंगलातून. आम्ही हे ऑब्झर्व केलं 5 मिनिट आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं इथे जो लेपर्ड असू शकतो त्याची दिसण्याची शक्यता कमी आता, पण जो दुसरा प्रेडेटर दुसरीकडे आहे त्याला बघूयात आपण. मग आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची जीप नेली आणि एक 5च मिनिटात आमच्या समोर रस्त्यावर 100 मीटरवर एक वाघीण समोरून आली चालत, आमची एकटी गाडी, आणि ती अगदी समोरून आमच्या चालत येते, डोळ्यात डोळे टाकून बघते, आमच्या गाडीच्या जवळ आली. जशी गाडीच्या जवळ आली आम्ही गाडी मागे केली, तिने तिथे त्याची टेरिटरी मार्किंग केली आणि पुन्हा जंगलात निघून गेली. अशा पद्धतीने आपण जंगल ऐकतो आणि त्याच्यानंतर त्या प्राण्यांना बघतो.
1: श्रोतेहो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: परिसर. श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: MBBS शिका विश्व कडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व, 70-30-30-22-55.

श्रोतेहो जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे आज जयंती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं आहे आज स्मृतिदिन. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुस्तूत्री त्यांनी मांडली होती. संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा आहे आज जन्मदिन. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक मास्टर भगवान अर्थात भगवान दादा यांचा आहे आज जन्मदिन. लोकनेते राजारामबापू पाटील यांचा आज जन्मदिन.

लोकनेते ही जनतेने त्यांना दिलेली उपाधी होती. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांचा आज जन्मदिन. शायर अली सरदार जाफरी यांचा आज स्मृतिदिन. श्रोतेहो, दिनविशेष आपण जाणून घेतलेत.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर पण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये विचार आणि अंगीकार हा महेंद्र कुलकर्णी लिखित वैचारिक बंध.
1: बरं का मित्र हो, एकदा अशाच निखळ गप्पांच्या वेळी माझा मित्र मला म्हणाला, का रे तू कधी विचार केलास का की बऱ्याच वेळा आपलं मन एखादी गोष्ट स्वीकारतं पण ती गोष्ट आपण अंगीकारतोच असं होत नाही. स्वीकार आणि अंगीकार यात मेळ साधला जातोच असं होत नाही बऱ्याच वेळेला. मित्राच्या या बोलण्यावर आपण सगळ्यांनी खरं तर विचार करायला हवा. त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे ना. पहा बरं, उद्यापासून मी सकाळी चालण्याचा व्यायाम करणार आहे किंवा चालायला जाणार आहे

0: योगसाधना सुरू करणार आहे, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणार आहे, अशा काही खूप गोष्टींचा आपलं मन विचार करतं. पण या विचाराचा स्वीकार किंवा अंगीकार आपण करतो का? आणि मंडळी, खरं तर इथेच सगळी गडबड होऊन जाते. सकाळी उठून चालण्याचा व्यायाम करणं, योगसाधना करणं, खाण्यापिण्याची पथ्य पाळणं, असं बरंच काही किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी विचारापुरत्याच मर्यादित राहतात हे आपल्याला जाणवतं, हो ना? म्हणजेच मित्र हो, आपलं मन खूप काही चांगल्या गोष्टींचा विचार करतं, पण त्या आचरणात येताना, म्हणजे विचार आणि आचार यांची सुसंगती घडण्यामध्ये खूपदा विसंगती होत जाते. आणि गेले सत्कर्म करायचे राहून अशी आपली अवस्था होते, नाही का? मग मित्र हो, फक्त या विचारांचा अंगीकार सुद्धा व्हावा ही किंवा याची नेमकी उकल कशी काय करायची? निग्रही निश्चयानं विचारांना अंमलात आणणं ही यावरची उकल होऊ शकते. गरज आहे ती दृढ संकल्पाची आणि दृढ आचरणाची. मंडळी, आपलं होतं असं की संकल्प दृढ असतात पण आचरणात आणण्याचा निग्रह मात्र आपण पुढे पुढे ढकलत जातो किंवा उद्यावर टाकतो आणि उद्या कधी उजाडतच नाही. म्हणजे हेच बघा ना, एके दिवशी आपण संकल्प करतो की उद्यापासून मी मोबाईलचा वापर कमी करणार किंवा मी वाचनाला जास्त वेळ देणार. त्यासाठी ग्रंथालयात जाऊन आपल्या आवडत्या लेखकाची किंवा इतर काही पुस्तकं आपण आणतो. पण मित्रांनो, पुन्हा एकदा आपण या मोबाईल नावाच्या जादूगराच्या जादूला भुलून जातो आणि त्या मोबाईलमध्ये गुंतून पडतो. आणि असं होत असताना ग्रंथालयातून आणलेलं ते पुस्तक अगदी केविलवाणं होऊन टेबलवर किंवा फडताळात काही दिवस तसंच मूकपणाने पडून राहतं आणि स्वीकारलेलं वाचनव्रत अंगीकारायचं मात्र राहून जातं. मित्र हो, असं अनेक बाबतीत होतं बरं का. उदाहरणार्थ ट्रेकिंगला जाणं, कुटुंबाला वेळ देणं, मित्रांसोबत फिरायला जाणं, वनभोजनाला जाणं, एखादा छंद जोपासणं, नाटक सिनेमा किंवा गाण्यांचा कार्यक्रम पाहायला जाणं, स्वतःला वेळ देणं, रेडिओ ऐकणं, डोंगर माथ्यावर फिरायला जाणं, नदीकाठी जाऊन बसणं, असे कित्येक विचार आपल्या मनातच राहतात आणि असे हे विचार आकाराला येतच नाहीत. आणि आपल्या मनाची अवस्था कविवर्य बासी मर्ढेकर यांच्या कवितेप्रमाणे होते. त्या ओळी अशा, कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो. पण मित्र हो, खरी गंमत अशी आहे की ज्यांनी विचार हे अंमलात आणले किंवा ते अंगीकारले किंवा त्यांचा मेळ घातला, त्यांचं जगणं मात्र आनंदाचं झालं किंवा त्यांचं आनंदाचं जीवनगाणं झालं. मनासारखं आणि मनमोकळं जगणं, जगण्यातील निखळ समाधान पावणं हे त्यांनी अनुभवलं. ज्यांनी चांगले संकल्प केले आणि ते तडीला नेले, त्यांनी सुद्धा समाधानाची आणि आनंदाची अनुभूती घेतली. चला तर मंडळी, आज सुद्धा आपण एक संकल्प करूया की जे जे काही चांगले संकल्प किंवा विचार जे मी करणार आहे ते मी आचरणात आणणार आणि माझं जगणं किंवा आपलं जगणं आपण आनंदाचं करणार. हे थोडं कठीण आहे किंवा थोडंसं त्रासाचं वाटेल, पण अशक्य मात्र नाही बरं का, हे निश्चित. याकरिता हे लक्षात ठेवावं लागेल की चांगला संकल्प उद्यापासून नाही तर अगदी आजपासूनच साकारायचा आहे. आणि हो, शुभस्य शीघ्रम या सुवचनामधील शुभमतेची शीघ्रता हाच तर संकेत देते ना. थोडक्यात तात्पर्य असं की मनामध्ये येते विचार त्यांचा करूया अंगीकार.
1: श्रोतेहो, आताच आपण विचार आणि अंगीकार हा महेंद्र कुलकर्णी लिखित वैचारिक बंध जाणून घेतलात. वाचन केलं होतं प्रवीण चिपळूणकर यांनी. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: प्रत्येक धागा सुखाचा,
3: समाधानाच्या वस्त्रांचा,
2: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
3: विक्रांत शिलाई मशीन,
2: घरगुती व व्यावसायिक मॉडेल
4: विक्रांत शिलाई मशीन,
5: तुमचा जीवनभरचा साथी.
6: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ती बघतो.
7: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
6: कणीस आणि हत्ती?
8: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

0: यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला जाहिरात प्रसारण.
1: श्रोतः, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ। भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। आता सविस्तर बातम्या। अपशब्द आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनिचित्र संदेशात व्यक्त केलं। नुकत्याच झालेल्या आंदोलनातील तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। केंद्रीय मंत्रिमंडळाने काल 5,070 कोटी रुपयांच्या ऊर्जा साठवणूक प्रणालीसह असलेल्या तरंगत्या सौर फोटोव्होल्टाईक प्रकल्प विस्तारासाठी प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर केली। या योजनेअंतर्गत 5,000 मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत। समुद्र किनाऱ्यालगतच्या सागरी क्षेत्रातील शोध मोहीम समुद्र मंथन योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2030-31 पर्यंत पुढे सुरू ठेवण्याकरताही मंजुरी दिली असून विस्तारित खेलो इंडिया योजनेला आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना

0: दिल्या जाणाऱ्या वाढीव मदतीलाही मंजुरी दिली आहे. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. यानिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिराग नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अभियान राज्यभर वेगानं सुरू असून 16,96,201 लाभार्थींपैकी जुलै महिना अखेर 8,33,223 शेतकऱ्यांचं म्हणजे जवळपास 50% आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे. योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. पाश्चात्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचं वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईतील घाटकोपर इथल्या एसपीआरजे कन्याशाळेत आयोजित सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात बोलत होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या 31 जुलैच्या अहवालानुसार राज्यातील 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. राज्यातील प्रमुख धरणांपैकी पुणे विभागातील खडकवासला धरण 100% भरलं असून भामा आसखेड उजनी वीर राधानगरी मोडकसागर आणि तानसा ही धरणंही जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात सुमारे 81% तर पानशेतमध्ये 98% अधिक पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील भाम ओझरखेड वाघाड आणि तिसगाव ही धरणं 100% भरली आहेत. यंदा राज्यात अनेक ठिकाणी पावसानं थोडी उशिरा हजेरी लावली असली तरीही आता पुरेसा पाऊस झाल्यानं राज्यावरचं पाणी टंचाईचं संकट दूर झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीविषयी जाणून घेऊया आमच्या संभाजीनगरच्या प्रतिनिधीकडून.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाळ्याच्या जून आणि जुलै या पहिल्या 2 महिन्यात सरासरी 262 मिलीमीटर पाऊस होतो. यंदा जून महिन्यात सरासरीच्या 86% तर जुलै महिन्यात सरासरीच्या सुमारे 154% पाऊस झाला. पावसानं या 2 महिन्यात सरासरी पार केल्याचं दिसत असलं तरीही पावसाचे दिवस मात्र कमी झालेले आहेत. दरम्यान फक्त छत्रपती संभाजीनगरसाठीच नव्हे तर मराठवाड्यात सिंचन आणि पेयजलासाठी महत्वाच्या असलेल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 75% वर पोहोचला आहे. जिल्ह्यात खरीपाचं पेरणी क्षेत्र सुमारे 6,81,904 हेक्टर असून यापैकी 88.87% म्हणजेच 6,06,021 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 2,70,000 हेक्टरवर कपाशी 2,00,000 हेक्टरवर मका 43,000 हेक्टरवर सोयाबीन 70,000 हेक्टरवर कडधान्य तर प्रत्येकी सुमारे 8,000 हेक्टर क्षेत्रावर तेलबिया आणि भरड धान्याची पेरणी झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित छत्रपती संभाजीनगर.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रात तंत्रज्ञान विभागात कार्यरत असणारे विजय सोनवणे यांनी काल स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. गेली 34 वर्ष त्यांनी आकाशवाणीच्या तंत्रज्ञान विभागात काम केलं. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं परवा रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं 42 अतिधोकादायक इमारतींमधील 852 रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसंच या इमारतींचा पाणीपुरवठा आणि वीज जोडणी तोडण्यासाठी पालिकेनं कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कालही शानदार कामगिरी केली. जुडोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदक पटकावलं. भालाफेक प्रकारात नीरज चोप्रानं रौप्यपदक जिंकलं. या स्पर्धेत 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्यपदक अशी एकंदर 23 पदकं सध्या भारताच्या खात्यात आहेत. राज्यात काल सर्वदूर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. धुळे जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात मोठी दरड कोसळली. तर गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं राज्यातल्या अनेक भागात नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. दरम्यान आजही धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ. भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: खरच बाघा
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
2: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.

श्रोतेहो अवश्य ऐका आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली आणि

0: सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात घर मालक आणि भाडेकरू करार या विषयाच्या माहितीचा भाग 3.
3: लेखी करार करणं हे दोघांच्याही हिताचं आहे आणि ते कायद्याने अपेक्षित पण आहे, अनिवार्य आहे असं मी म्हणेन.
2: ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट व्योमा देशपांडे यांनी. तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी 2 ऑगस्टला कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.
4: श्रोतेहो, सोमवारी 3 ऑगस्टला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा 2. भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण एसआयआर मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याचविषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.

0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. यामध्ये मृत जे मतदार आहेत, तर बऱ्याचदा आपण पाहतो की मृत व्यक्तींची सुद्धा नावं यादीमध्ये असतात, मग त्यामुळे सुद्धा गोंधळ खूप होतात. तर मग मृत मतदारांची नावं वगळण्यासाठी कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते?
1: आयोगांचा मूळ उद्देश असतात चुकून सुद्धा कुणाचं नाव वगळू नये, म्हणून मृत्यूच्या ताकला मिळाल्याशिवाय आम्ही नाव वगळत नाही. साधारण कालामध्ये म्हणजे दरवर्ष आम्ही समर रिव्हिजन म्हणून करतो, साधारण रिव्हिजन करतो, त्यांच्यामध्ये आम्हाला पुरावा लागते. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासतो. कुठल्याही कारणामध्ये राहत नसेल तर म्हणजे स्थलांतर झाले, तिथे राहत नाही किंवा मृत्यू झाले किंवा दुबार आहे, कुठलेही कारण असेल तर आम्ही तिथे विचारून लिहू शकतो. उदाहरण म्हणून घेतलं, सखोल पुनरीक्षणामध्ये मृत्यूच्या ताकला चालते किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने सही केले, यांचा मृत्यू झाला, एवढं पुरेसं आहे. समजा त्या सुद्धा मिळत नाही, आम्ही पंचनामा करून करू शकतो. सखोल पुनरीक्षणाच्या महत्वाच्या आहेत की गणना पत्र सही करायला त्या व्यक्ती किंवा प्रौढ व्यक्ती सही करत नसेल आम्ही वगळू शकतो. फक्त आम्ही कारण लिहिणार आहेत, म्हणजे मृत्यूच्या सर्व नाव या मोहिमामध्ये वगळण्यात येतील, जेणेकरून आपल्या यादी बिनचूक राहतील.
0: SIR मोहिमेमध्ये डिजिटल सुविधांचा सुद्धा वापर केला जातोय, मग यामध्ये वोटर हेल्पलाईन नंबर आहे किंवा मग तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे NVSP पोर्टल आहे, तर त्याचा वापर कसा केला जातोय?
1: आपल्याला पूर्ण बोलायचं असेल तर आमच्या हेल्पलाईन आहेत 1822 1950 1800 22 1950 या नंबरवर आपण संपर्क साधू शकतात. तिथे आमच्या टीम आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. या व्यतिरिक्त की ECA Net अप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकतात. तिथे आपल्याला काही अडीअडचण असेल तर ग्रीव्हन्स पोर्टल मध्ये आपण नोंद करू शकतात. आपल्याला डिजिटल माध्यमाबाबत फार ओळख नाहीये. प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा ग्रामीण भागामध्ये प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयामध्ये आम्ही मदत केंद्र उघडलेलं आहे, तिथे जाऊन आपण विचार करू शकतात. आपल्या BLO कडे त्यांना सुद्धा आपण संपर्क साधू शकतात. डिजिटल आणि फिजिकल दोन्ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
0: यामध्ये मतदार आपले जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात का?
1: गणना पत्र सुद्धा आपण ऑनलाईन भरू शकतात, परंतु तुमचं गणना पत्र दुसरा कोणी भरू नये म्हणून त्याला ई-साईनच्या सुविधा आहेत. ई-साईन झाल्याशिवाय ते पत्र स्वीकारण्यात येत नाही. ई-साईन साठी काय लागते? आपले आधार नंबर लागते. परंतु आपले आधार कार्डवर असलेले नाव आणि मतदार यादीमध्ये नावामध्ये फरक असेल तर आपण ई-साईन करू शकत नाही. परंतु सारखे असेल आपण ऑनलाईन गणना पत्र भरावे आणि त्यांच्यामुळे BLO ला सोपं होतील का? आपले पत्र भरले सही आहेत, फक्त आपण तिथे राहत आहे का एवढं तपासण्यासाठी येतील, 30 सेकंदमध्ये काम होतील, आपण हे वापरावे. दुसरा विषय आहे फॉर्म नंबर 6 आपण भरलेला आहे, फॉर्म नंबर 8 भरलेला आहे, त्यांची ऑनलाईन प्रक्रिया आपण आपल्या फॉर्म नंबर टाकलं तर पाहू शकतात. BLO तपासणी केलेल्या आहेत, मतदार नोंदणी अधिकारी ते तपासलेले आहेत, अप्रूव्ह केलेले आहेत, नवीन कार्ड तुम्हाला मिळणार आहे, ते सर्व आपल्याला ऑनलाईन आहेत. फॉर्मच्या सर्व माहिती ट्रॅकिंग तुम्ही करू शकता. त्या व्यतिरिक्त आपल्याला मोबाईल नंबर दिला असेल, म्हणजे तुमच्या यादीमध्ये नाव अप्रूव्ह केले, मतदान ओळखपत्र यायला थोडा वेळ लागते, प्रिंट करणे डिस्पॅच करणे, परंतु आपला मोबाईल नंबर असेल, त्या दिवशी मतदार नोंदणी अधिकारी तुमचं नाव मंजूर केले, त्या दिवस इलेक्ट्रॉनिक एपिक कार्ड डाउनलोड करू शकतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान ओळखपत्र आपण डाउनलोड करू शकतात.
0: मस्त. मतदार यादीची जी अचूकता आहे ही सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा उपाययोजना केल्या आहेत, कारण यामध्ये जर चुकीची माहिती किंवा बनावट माहिती भरली गेली तर सुद्धा कारवाई केली जाते.
1: आपल्या देशामध्ये कुठल्याही सार्वजनिक कार्यालयामध्ये किंवा शासकीय अधिकारीकडे चुकीचं स्टेटमेंट दिलं तर आमच्या RP Act प्रमाणे कारवाई होऊ शकतात. नागरिकांनी हे काळजी घेणे गरजेचे आहे की मतदार यादीमध्ये एक ठिकाणी फर्स्ट नेम लास्ट नेम ठेवतात, दुसऱ्या ठिकाणी मिडिल नेम ठेवतात, त्यांच्यामुळे त्यांना त्रास होतात. आपल्याला विनंती आहे शासनाच्या प्रत्येक डेटाबेस मध्ये तुम्ही काही माहिती देताना नाव सारखे ठेवावे, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. चुकीच्या माहिती दिलं तर आपल्यावर कारवाई होणार आहे.
0: SIR मोहिमेमध्ये राजकीय पक्ष यांची सुद्धा किंवा स्थानिक लेवलचे प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका असते, नागरिकांची महत्वाची भूमिका आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: मतदार यादी किंवा निवडणूक या प्रक्रियामध्ये निवडणूक आयोगांच्या सोबत सर्व पक्ष, पॉलिटिकल पार्टी, मीडिया आणि आपले मतदार या

0: महत्वाचे घटक आहेत. आमच्या सोबत प्रत्येक बूथला काम करण्यासाठी पक्ष आणि बूथ लेवल असिस्टंट नियमणे अपेक्षित आहे. मला सांगायला खूप आनंद होते की आपल्या राज्याच्या प्रत्येक पक्षांनी बहुतेक ठिकाणी बूथ निहाय BLA असिस्टंट नियमलेले आहेत. म्हणजे आमच्या 1,00,000 BLA सोबत काम करण्यासाठी 3,00,000 BLA नियमणूक झालेल्या आहेत. त्यांच्या मोठा भाग आहे. त्यांच्यामुळे दोन फायदा होतात. एक आहे की बहुतेक ठिकाणी BLO त्या ठिकाणी रविवासी नाहीये, म्हणून त्यांना प्रत्येकांना ओळखत नाही. परंतु BLA आहे, पक्षांनी नियमतात, ते ओळखीचे असतात. म्हणून BLO त्यांना विचारू शकतात, या 4 व्यक्ती मला सापडत नाहीये, कुठे राहत आहे सांगा, कुठे शिफ्ट झालंय का, स्थलांतर झालंय का सांगा, असं विचारू शकतात. म्हणजे त्यांना मदत होतात. या मोहिमामध्ये मी आपल्याला सांगितलं होते की प्रारूप यादीमध्ये आता 18 जूनच्या यादीमध्ये असलेले कुणाच्या कुणाच्या नाव कमी झालेले आहेत ते 4 कारणामुळे कमी होऊ शकतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी राहत नाही, स्थलांतरण झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे किंवा दुबार नाव आहे, या किंवा इतर कारणामुळे वगळलं असेल तर ही यादी BLA देण्यात येईल. ते चुकीचं असेल तर त्यांनी फॉर्म नंबर 6 करायला इतरांना सुचवू शकतात. नहरी भागामध्ये मेनली BC असू शकतात, परंतु BLO सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला विनंती आहेत पुनरीक्षणमध्ये BLO मदत करावी. आपण या देशाच्या नागरिक आहेत. कॉन्स्टिट्यूशन मध्ये मतदानांचा अधिकार कायद्याप्रमाणे दिलेला आहे. तो अधिकार आपण वापरण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणे अपेक्षित आहे. आपले काही मतदारांना वाटते की माझ्याकडे मतदान ओळखपत्र आहे म्हणून मतदान करू शकतो, ते चुकीचं आहे. मतदान ओळखपत्र या पर्टिक्युलर पत्त्यामध्ये तुम्ही राहत होते त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी दिले, परंतु तुम्ही स्थलांतर झाला असेल तर तिथून यादीमधून वगळले असू शकतात. तुम्ही नवीन ठिकाणी नोंद करणे, नवीन मतदान ओळखपत्र घेणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला मतदानाचे हक्क चालू राहील. कायद्याप्रमाणे मिळाले हे हक्क आपण वापरण्यासाठी पुनरीक्षणमध्ये भाग घ्यावे.
1: यामध्ये सर आपण म्हणूया ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मग दिव्यांग बांधव असतील किंवा मग अतिदुर्गम भागात राहणारी सुद्धा लोक भरपूर आहे जिथे सहज पोहोचणं शक्य नाही, तर या सगळ्यांसाठी कशा पद्धतीनं SIR तर्फे काम केलं जातं?
0: आमचं BLO प्रत्येक घराला गृहभेट देणार. ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आहेत, त्यांच्या घरी इतरांसारखे आम्ही पोहोचणार आहे आणि घरी जाऊन सर्व माहिती भरायला, समजा त्यांना भरता येणार नाही, आम्ही आमचं BLO आणि इतर लोक मदत करणारच आहेत. काही घटक आहे त्यांच्याकडे कागदपत्र व्यवस्थित उपस्थित नसणार आहेत. आधी दुर्गम भागामध्ये आदिवासी, थर्ड जेंडर आहे, CSW आहेत, अशा घटकामध्ये काही ठिकाणी त्यांच्याकडे कागदपत्र नसू शकतात. त्याबाबत मतदार नोंदणी अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रावर तपासून मतदार यादीमधून त्यांचे नाव वगळणार नाही एवढं काळजी घेणार आहेत. त्यांचे नाव राहतील त्यांच्याबाबत आम्ही विशेष काळजी घेणार आहोत.
1: यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते?
0: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला 2 ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेलं आहे म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेलं असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
1: यामध्ये नवीन मतदार जो आहे म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
0: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमच्या 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्त्वाचे घटक आहात. प्रत्येक मतदारांच्या

0: अधिकार आहेत, आपले शासन कोण चालवणार, हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपल्या नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता. हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं योग्य माहिती, आवश्यक कागदपत्र ही वेळेत सादर केल्यास मतदार यादी ही अधिक अचूक म्हणूया किंवा विश्वासार्ह बनते, तसंच अद्ययावत होण्यासाठी सुद्धा मदत होते. याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमामध्ये ही माहिती जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:45 झाली आहेत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आता श्वास लाईफलाईन सेंटरमध्ये पण विविध प्रकारचे पेशंट्स येत असतील ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे काही विकार झालेले असतात, श्वसनाच्या तक्रारी असतात, तर अशी एखादी केस स्टडी सांगा ना.
4: तर आमच्याकडे मुंबईहून एक मध्यवयीन रुग्ण आले आणि त्यांना काही महिन्यांपासून कोरडा खोकला, चालताना धाप लागणे, थकवा, कधी कधी ताप आल्यासारखी भावना होत होती. पूर्वीपासून यासाठी ते उपचार घेत होते, थोडे बरे वाटायचे, पण पुन्हा तोच त्रास पुन्हा सुरू व्हायचा. त्यांना संपूर्ण इतिहास विचारले असता असे लक्षात आले की घरी किंवा कामाच्या ठिकाणी धूळ, बुरशी, पक्षी, पिसे, शेतीतील धान्य, गवत किंवा ह्युमिडिफायर अशा गोष्टींचा संपर्क आल्यानंतर त्यांचा त्रास वाढतो. त्यांनी माहिती दिली की ते तासन तास स्वायुविजन नसलेल्या खोलीमध्ये अगरबत्ती, धूप लावून पूजा पाठ करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या घरी म्हणजे बाल्कनी किंवा गॅलरीमध्ये कबुतरांचा संपर्क येत होता. अनेकदा ते कबुतरांचा संपर्क आलेल्या जागी म्हणजे बाल्कनी, गॅलरी सारख्या ठिकाणी ते साफसफाई करायचे. त्यामुळे काही वेळा साफसफाई केल्यानंतर काही तासांनी त्यांना ताप, खोकला, श्वास लागणे अशा तक्रारी सुरू होत असे. ही माहिती

0: निदानासाठी खूप महत्वाची ठरली. आता हा आजार नेमका काय आहे ते आपण समजून घ्या. या आजाराचे नाव आहे इंटरस्टिशियल लंग डिसीज. हा फुफ्फुसांचा आजार आहे. यामध्ये सूक्ष्म कण वारंवार श्वासावाटे शरीरात गेल्यानंतर काही लोकांची प्रतिकारक शक्ती अति प्रतिक्रिया देते. हे कण पक्षांची विष्ठा, त्यांची पिसे, बुरशी, दमट भिंती, धान्य, गवत, कॉम्पोस्ट, ह्युमिडिफायर, एअर कंडिशनर किंवा काही कामांच्या ठिकाणी रसायने किंवा केमिकल्स हे ह्यामधून येऊ शकतात.
1: श्रोत्या, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही केस स्टडी सांगताय.
0: तर काय होते, सुरुवातीमध्ये धूळ कणांच्या संपर्कानंतर काही तासातच खोकला धाप लागल्याने सुरू होतो आणि संपर्क वारंवार राहिला तर काही आठवडे महिन्यात खोकल्याबरोबर थकवा आणि वजन कमी होते. तर दीर्घकालीन फायब्रोटिक प्रकारात दीर्घकाळ संपर्काने फुफ्फुसात जाळी निर्माण होते आणि त्यामुळे या स्थितीमध्ये पूर्णपणे बरे होणे कठीण असल्याने लवकरात लवकर निदान महत्वाचे असते. अशा रुग्णांचे निदान करण्यासाठी अनेक गोष्टी एकत्र पाहाव्या लागतात, ज्यामध्ये फुफ्फुसे किती हवा आत घेतात, किती बाहेर सोडतात हे समजून घेण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट, त्याचबरोबर ऑक्सिजन फुफ्फुसांमधून रक्तांमध्ये किती चांगल्या प्रकारे मिसळतो हे बघण्यासाठी डिफ्युजिंग लंग कॅपॅसिटी फॉर कार्बन मोनॉक्साईड, ज्याला आपण DLCO द्वारे ओळखतो. काही रुग्णांमध्ये ब्रॉन्कोस्कोपी करून ब्रॉन्क्युअलवाला लवाज किंवा बायोप्सी घेऊन तो तपासला जातो. लवाज मध्ये वेगवेगळ्या रोगप्रतिकारक पेशी वाढल्या आहेत का नाही ते बघू शकतो. अशा रुग्णांना सर्वात आधी सांगितले जाते की औषधं इतके महत्वाचे आहे ते कारण टाळणे, ते म्हणजे पक्ष्यांचा संपर्क, पिसे, धूळ, दूषित वातावरण यांपासून दूर राहणे फार आवश्यक आहे. घरातील स्वच्छता, वायुविजन आणि बुरशी हे टाळणे यावरही भर दिला पाहिजे. अशा रुग्णांमध्ये काही वेळा अँटीफायब्रोटिक औषधांचा विचार केला जातो. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, फुफ्फुसांचे व्यायाम, पल्मोनरी रिहॅबिलिटेशन देऊन पेशंट ट्रीटमेंट घेऊ शकतो. म्हणूनच सततचा खोकला, चालताना धाप लागणे, थकवा, वजन कमी होणे, काही विशिष्ट संपर्कानंतर खोकला येणे ही लक्षणे असतील तर फुफ्फुस तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या आजाराला समजून त्यांचे योग्य उपचार हे दीर्घ आरोग्यासाठी पहिले पाऊल आहे.
1: याबरोबरच वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
5: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
6: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
5: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
6: मग चालते की
7: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
8: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.

श्रोतेहो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी, 1 ऑगस्ट ही प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि समाज सुधारक लोककवी अण्णाभाऊ साठे यांची जयंती. तेव्हा त्यानिमित्तानं बोलूया समाजभान जागृत करणाऱ्या दोघांच्याही कार्याविषयी. तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. आमचा फोन नंबर आहे 02-31-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओली चिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजीतवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा

आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदाने शहारून उमळण्यास सज्ज झालीये. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पानामागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय. पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदिस्त कळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते. हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे. पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो. या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय. साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो. बहरून येता अवघी अंगे, आनंदावर गंध तरंगे, खुणवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा सोडून बाई, पाऊस रिमझिम पडतो बाई. समारोपाच्या या काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय. पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय. झाडं, वेली, फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत. वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं न्हाऊन निघाल्याची अनुभूती देतो. आणि रसिक हो, निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहानं संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय. पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते. रसिक हो, पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस. ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे, पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो.

0: श्रोतहो, आत्ताचं पण स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूजऑन AIR ॲपवरून.
2: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
1: श्रोतेहो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी, 1 ऑगस्ट ही प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि समाजसुधारक लोककवी अण्णाभाऊ साठे यांची जयंती. तेव्हा या निमित्तानं बोलूया समाजभान जागृत करणाऱ्या दोघांच्याही कार्यांविषयी. तेव्हा जरूर आम्हाला फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आमचा फोन नंबर 0231-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये.

श्रोतेहो, सोमवारी 3 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

0: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पुणे बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातल्या भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी. आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर त्यांना आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनीचित्र संदेशात व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं अलीकडेच घडलेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या दिवंगत मातेविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आलेल्या वर्तनाबद्दल समाजात निर्माण झालेला राग आणि निराशा आपण समजू शकतो, मात्र या तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांच्याशी संवाद साधून

यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण आणि जनसंपर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करण्यावर आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत सहमती दर्शवली, असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक संदेश सेवा मर्यादित केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं मेटा कंपनीला याबाबत विचारणा केली आहे. पुढील आठवड्यात मेटा कंपनीच्या सदस्यांची संसदीय समितीसमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एकदिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात आंध्र प्रदेशमधल्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम इथं 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसंच कर्नाटकातल्या म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कराला या आठवड्याच्या शेवटी इराणवर नव्यानं हल्ला करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कारवाईचा उद्देश इराणवर शरणागती पत्करण्यासाठी दबाव आणणं हा असून इराणच्या ऊर्जा सुविधा, वीज केंद्र आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या तथाकथित निवडणुका म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचा झालेला अपमानजनक अस्वीकार आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाकिस्तानी यंत्रणा पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांविरुद्ध निर्दयीपणानं बळाचा वापर करत असून यामध्ये 40 अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हिंसक कारवाईची आंतरराष्ट्रीय समुदायानं चौकशी करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधला सीमावर्ती व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे या दोन्ही शेजारी देशांमधील एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचं पुनरुज्जीवन होणार आहे. या व्यापारामुळे कोविड-19 संकट काळात 2020 पासून लागू झालेली 6 वर्षांची स्थगिती संपुष्टात आली आहे. या व्यापारामुळे वाणिज्यिक व्यवहारांना चालना मिळणार असून व्यापारी, वाहतूकदार आणि संबंधित व्यवसायांना लाभ होणार आहे. 4 दशकांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर नथुला मार्गावरील व्यापार यापूर्वी 2006 पुन्हा सुरू करण्यात आला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. व्यावसायिक जहाजं आणि खलाशांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये याविषयी भारताच्या ठाम भूमिकेवर त्यांनी भर दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणार आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिरागनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय, स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्ली सरकारनं आपल्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळवण्यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य करण्याच्या मुदतीत 16 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. सुधारित निर्णयानुसार वाहक 15 ऑगस्टपर्यंत अशी गुलाबी तिकीटं देणं सुरू ठेवतील. स्मार्ट कार्ड आधारित प्रणालीकडे सुरळीतपणे संक्रमण करण्यासाठी आणि या बदलाच्या काळात कोणत्याही पात्र प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं दिल्लीचे परिवहन मंत्री डॉ पंकजकुमार सिंग यांनी सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदक पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्यपदक पटकावलं. तसंच बालाफेक स्पर्धेत धीरज चोप्रानं रौप्यपदक आणि यशवीर सिंगनं कांस्यपदक पटकावलं.

0: आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांची कमाई करत भारत 23 पदकांसह पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खेळाडू तेजस्वी शंकर याचं अभिनंदन केलं आहे. त्याची कामगिरी म्हणजे भारतीय अॅथलेटिक्ससाठी एक ऐतिहासिक पहिली घटना आहे असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तो यशाची नवनवीन शिखरं सर करत राहील आणि देशाला अधिक गौरव मिळवून देईल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला आहे. ओडिशामधली पूरस्थिती गंभीर असून राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेकडो गावं अजूनही पाण्यानं वेढलेली आहेत. मुख्यमंत्री मोहनचरण माझी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी करणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बचाव मदत आणि पूर्ववत करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतील. हिराकूड जलाशयातील पाणी पातळी 625.47 फुटांपर्यंत पोहोचली असून पाण्याची आवक नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान उद्या सकाळपर्यंत ओडिशातल्या 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, गोवा आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 4-5 दिवसातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसानं अनेक भागात नुकसान झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: गाईचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: सुखी जीवन

प्राप्त करून घ्यायचं हे प्रत्येकाचं साध्य असतं. त्यासाठी माणसाला पैसा पाहिजे, बायका मुलं पाहिजेत, घरदार पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे सुखी जीवनासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. वैराग्य, विरक्ती, हे नको ते नको हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते की पैसा, बायको मुलं, घरदार या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. घर पाहिजे, कारण त्याशिवाय राहणार कसं? पैसा पाहिजे, पैसा नसेल तर काय भीक मागणार का? पाच घरी भीक मागून करतळी मिळेल तेवढंच खायचं हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते की तुमचं जीवन समृद्ध पाहिजे. सुख पाहिजेच, कारण तो तुमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. शिवाय यश आणि समृद्धी ती सुद्धा पाहिजे. समृद्धी नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही.

तुमचं जीवन समृद्ध पाहिजे, सुख पाहिजेच, कारण तो तुमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. शिवाय यश आणि समृद्धी ती सुद्धा पाहिजे. समृद्धी नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. सुखी जीवन हे साध्य करण्यासाठी जीवन कौशल्यानं जगलं पाहिजे, युक्तीनं जगलं पाहिजे, त्याचबरोबर शहाणपणानं जगलं पाहिजे. असं जगणं हीच वास्तविक साधना होय. कौशल्याच्या पोटी राम जन्माला आला. योग कर्मसु कौशल्यम असं म्हणतात. जीवनविद्या सांगते की जीवनात सर्व गोष्टीत कौशल्य पाहिजे. एवढंच काय तर जेवताना सुद्धा कौशल्य पाहिजे. बकाबका जेवला तर उपयोग काय? जेवण करतानाही कौशल्य पाहिजे. जेवण करताना आणि जेवण जेवताना कौशल्य पाहिजे. सर्वच लोक जेवतात, पण बहुतेक लोक कौशल्यानं जेवत नाहीत. पुष्कळ लोक तर असे असतात की जेवताना बकाबका जेवतात आणि जेवल्याबरोबर धावतात. वास्तविक हे आरोग्याला घातक आहे. जेवताना कसं जेवलं पाहिजे त्याचं एक शास्त्र आहे. त्या शास्त्रानुसार प्रत्येक घास हा 32 वेळा चावला पाहिजे. पण 32 वेळा नाही तरी निदान 10 वेळा तरी चावला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे जेवायचं किती हाही एक महत्वाचा भाग आहे. काही लोक तर अगदी पोट फुगेपर्यंत जेवतात. म्हणतात जिलबी आवडली म्हणून खाल्ली. खाताना पोच राहिला नाही आणि पोट फुटेपर्यंत जेवलो. वास्तविक जेवताना पोटाचे 4 भाग केले पाहिजेत. 1 भाग हवा, 1 भाग पाणी आणि 2 भाग जेवण. याचा अर्थ अर्धपोटी आपण जेवलं पाहिजे, पोटभर जेवू नये, त्याऐवजी अर्धपोटी जेवायचं. बायका काय करतात? त्या आपल्या नवऱ्यांना पोटभर खाण्याचा आग्रह करतात. पोटभर जेवल्यावर बायकांचं समाधान होतं. पण पोटभर जेवल्यानं आरोग्य बिघडतं हे त्यांना ठाऊक नसतं. वास्तविक अर्धपोटी जेवणं हे केव्हाही आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. हे मी का सांगतो आहे की जेवण करणं आणि जेवण जेवणं यासाठी कौशल्य लागतं. दुसरी गोष्ट अशी की जेवताना कुठं थांबायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. जेवताना बघा, आपल्याला आतून सूचना येते की आता आणखी नको, तेव्हा आपण थांबलंच पाहिजे. तिसरी गोष्ट, शौचाला गेलंच पाहिजे. अधिक खाऊ तर नको म्हणावं आणि शौचाला झालं जाऊ तर जाच म्हणावं. आरोग्याच्या दृष्टीनं या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एवढं जर आपण सांभाळलं तर आरोग्य बिघडणार नाही. या गोष्टी लक्षात न ठेवल्यामुळं प्रकृती बिघडते. या गोष्टी आपण लक्षात का घेत नाही? कारण आपल्याला या शरीराचं महत्त्व समजत नाही. मानवी शरीर दिव्य आहे, किंबहुना शरीराचा प्रत्येक अवयव दिव्य आहे. एकेका अवयवाची किंमत करोडो रुपयातही करता येणार नाही. डॉक्टर हृदयाची बायपास करतात, परंतु मुळात जे हृदय असतं, म्हणजे ओरिजिनल हृदय असतं, त्या हृदयाची सर त्याला येत नाही. हे मी का सांगतो आहे की जीवन जगणं ही एक कला आहे. आता अभ्यास करणं ही कला आहे हे किती विद्यार्थ्यांना ठाऊक आहे? तसं काम करणं ही कला आहे हे किती लोकांना ठाऊक आहे? जीवनविद्या सांगते जीवन जगणं ही कला आहे हे लक्षात घेऊन जर जीवन जगाल तर जीवनात आनंद आहे. आणि खरा देव हा आनंदच आहे. पण आपल्याला हे माहीत नाही. आनंद हाच खरा देव आहे, पण आपल्याला हे माहीत नाही. आणि आपण मात्र त्या आनंदाचा शोध घेत राहतो. वास्तविक आनंद आणि देव हे दोन्ही एकच आहेत. या आनंदासाठी सुखी जीवन प्राप्त करून घेणं हे आपलं साध्य आहे. या साधनेत महत्त्वाचा फॅक्टर काय? तर तो आहे परमेश्वर. परमेश्वर या महत्त्वाच्या घटकाकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. परमेश्वर आहे की नाही हाही वाद चाललेला असतो. प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत परमेश्वर आहे का हा वाद चाललेला आहे. वास्तविक परमेश्वर कशाला म्हणतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरा परमेश्वर आणि जो सांगितला जातो तो परमेश्वर यात फरक आहे.
परमेश्वर

0: बद्दलचं अज्ञान हे प्रचंड आहे. वास्तविक तो आहे म्हणून सर्व चाललेलं आहे, तो आहे म्हणून सर्व आहे, तो नाही तर काहीच नाही. मी नेहमी इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण देतो. इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज. ही वीज आहे म्हणून बल्बचा किंवा ट्यूबचा प्रकाश आहे, वीज आहे म्हणून फ्रीज आहे, वीज आहे म्हणून उंच इमारतींवर बसवलेल्या टाक्यांवर मोटरद्वारे पाणी चढवलं जातं, वीज आहे म्हणून मुंबई आणि अन्य शहरांमधील दरबार आहे, आणि वीज नाही तर या सर्व गोष्टी शून्य. सांगायचा मुद्दा, वीज आहे तर विजेपासून मिळणाऱ्या सुविधा आहेत, आणि वीज नाही तर या सर्व गोष्टी शून्य आहेत. तसा हा जो परमेश्वर आपल्या ठिकाणी आहे म्हणून सर्व चाललेलं आहे, आपला श्वासोश्वास चाललेला आहे, देवाणघेवाण चाललेली आहे, आपलं चालणं चाललेलं आहे, पोटात अन्नाची पचनक्रिया चाललेली आहे. आता हे आपोआप चाललेलं आहे का? हे आपोआप चाललेलं नाही, तर त्याच्या सत्तेनं हे सर्व चाललेलं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, चाले हे शरीर कुणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या, वृक्षाचे ही पान हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सवाही, तया उणे काय चराचर. सांगायचा मुद्दा असा की त्याच्या सत्तेनं सर्व चाललेलं आहे, पण तो काहीच करत नाही हेही तितकंच खरं. जसं विजेच्या सत्तेनं सर्व चाललेलं आहे पण वीज काहीच करत नाही, तसं हे आहे. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर परमेश्वराचं केवळ अस्तित्वही केवढं महत्वाचं आहे ते आपल्या लक्षात येईल. ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर्जुनोत्तिष्ठती. भगवंतानं हे हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. वास्तविक हा एक फार मोठा शोध आहे. मी तर म्हणेन की एवढा मोठा शोध आत्तापर्यंत कधी लागलाच नाही. ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर्जुनोत्तिष्ठती, भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. म्हणजे फक्त माणसांमध्येच नाही तर सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे परमेश्वराचा अंश. विहिरीत सोडलेल्या कळशीतलं पाणी आणि कळशी बाहेरील पाणी हे जसं वेगळं नसतं, ते एकमेकांशी जोडलेलं असतं, तसा सर्वव्यापी परमेश्वर आणि आपल्या ठिकाणी असलेला ईश्वर हे एकमेकांशी जोडलेले आहेत, हे आपण ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा. विश्व 70 30 30 22 55.

0: श्रोतेहो, ही होती आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची रचना. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोते हो, हिंदी सिनेसृष्टीच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, रुपेरी पडद्यावर दुःखद आणि ट्रॅजिक भूमिका करणाऱ्या दमदार अभिनय करून आपली ओळख युगांयुगांपर्यंत कायम ठेवणाऱ्या मीना कुमारी यांचा आहे आज जन्मदिन। तेव्हा आजच्या गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गीतं।

श्रोते हो, मीना कुमारी यांना कलेचा वारसा त्यांच्या आईवडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट तसंच पारसी रंगभूमीवरील एक कलाकार तर संगीतकार म्हणूनही त्या काळी त्यांनी काही काम केलं होतं. तर त्यांच्या आई इक्बाल बानो या पूर्वाश्रमीच्या प्रभावती देवी त्या देखील प्रसिद्ध नृत्यांगना होत्या.

0: अवश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: वाह, अनोख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, मीना कुमारी यांना परिवारात मुन्ना या नावानं संबोधलं जात होतं. 4th वर्षापासूनच त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. विजय भट्ट यांच्या लेदर फेस हा त्यांचा बाल कलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरं तर त्यांना शिकायची खूप इच्छा होती, पण चित्रपटात अभिनय करून लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी त्यांना उचलावी लागली. अधुरी कहाणी, फर्जद हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशा यासारख्या 20 चित्रपटात त्या बाल कलाकार बेबी मीना म्हणून चमकल्या. नायिका म्हणून अभिनय केलेला बच्चों का खेल हा त्यांचा पहिला चित्रपट. बैजू बावरा, आझाद, कोहिनूर अशा काही चित्रपटांमधून मीना कुमारी यांचं लोभस दर्शन प्रेक्षकांना घडतं.

गोडवा असलेली मीना कुमारी पडद्यावर वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवायला मिळाली. काही निखळ विनोदी भूमिकाही त्यांच्या वाट्याला आल्या, पण पडद्यावर त्यांनी साकारलेल्या शोक नायिकेलाच प्रेक्षकांनी जास्त उचलून धरलं. चित्रलेखा, बहुबेगम, गझल, दिल अपना और प्रीत पराई, मैं चुप रहूंगी, शारदा, काजल, पूर्णिमा अशा अनेक चित्रपटांमधून मीना कुमारी यांनी दर्जेदार अभिनयानं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं. 30 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास 90 पेक्षा जास्त चित्रपटांमधून काम केलं.

श्रोतेहो, फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या मीना कुमारी ह्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. 1953 साली फिल्मफेअर पुरस्कारांना सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या दोन्ही वर्षी बैजू बावरा आणि

परिणीता या चित्रपटातील भूमिकांसाठी त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या. साहेब बीबी और गुलाम, काजल चित्रपटातील भूमिकांसाठी असे एकूण 4 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. 10व्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी मैं चुप रहूंगी, आरती आणि साहेब बीबी और गुलाम चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकनं मीना कुमारी यांनाच मिळालेली होती. मीना कुमारी ह्या अभिनेत्रीबरोबरच गायिका तसंच कवयित्री देखील होत्या. मात्र स्वतःच्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. अभिनेत्री मधुबाला मीना कुमारी यांच्या आवाजाच्या चाहत्या होत्या. दिलीप कुमार तर त्यांच्यासमोर निशब्द होत असत, तर राजकुमार आपले संवादच विसरून जात असत.

0: श्रोतेहो, हिंदी अभिनेत्री ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांचा आज जन्मदिन. त्यांच्यावर चित्रित गीतांचा आनंद आपण घेतलात गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: श्रोते हो, गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. सकाळचे ठीक 9:30 वाजले.
2: इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या मालिकेच्या गेल्या काही भागात आपण प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या काही नाट्यकृतींचा परिचय ऐकला. आजच्या भागात विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकांचा आढावा आपण ऐकणार आहोत डॉ MA शेख यांच्याकडून. ऐकूया.
3: विल्यम शेक्सपियर याच्या नाटकांचा परिचय करून देणाऱ्या या मालिकेत आजपर्यंत आपण त्याच्या 9 प्रमुख कलाकृतींचा परामर्श घेतला. आजचे 10वे पुष्प विल्यम शेक्सपियर एक महान नाटककार या विषयावर मी गुंफत आहे. जागतिक साहित्यात शेक्सपियरचं स्थान कायम ध्रुवताऱ्यासारखं उत्तुंग आढळ राहिलंय. कार्लाईल या 19व्या शतकातील प्रसिद्ध तत्ववेत्याला कुणीतरी विचारलं, ब्रिटिश साम्राज्या शेजारी शेक्सपियरला ठेवून एकाची निवड करायला सांगितलं तर तुमची पसंती काय असेल, तर कार्लाईल क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला, अर्थात शेक्सपियर. साम्राज्य असेल नसेल पण शेक्सपियर नेहमीच असणार. वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर 400 वर्षांहूनही अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या या नाटककाराचं हे गारूड होतं तरी काय. 16व्या शतकाचा उत्तरार्ध तसंच 17व्या शतकाचा पूर्वार्ध या काळात त्याची नाट्यकला काव्यकला बहरली. त्याच्या जीवनाचे फारसे तपशील उपलब्ध नसले तरी विद्वत्तेची लेखनकलेची कुठलीही वारसा म्हणावी अशी गोष्ट त्याच्या पाठीमागे नव्हती. त्या काळात बोलबाला असलेले लिली, मार्लो, ग्रीन, किड, नॅश यांसारखे विद्यापीठीय शिक्षणानं प्रसिद्धी पावलेले युनिव्हर्सिटी बिट्स म्हणणारे विद्वान लेखकही नाटकं लिहितच. अशा नामांकित लेखकांना मात देऊन इंग्लिश रंगभूमीवर आपल्या कर्तृत्वाची मुद्रा ज्यानं उमटवली तो शेक्सपियर मात्र स्मॉल लॅटिन अँड लेस ग्रीक या हेटाळणीपूर्ण उद्गाराचा धनी होता. नाट्य वाङ्मयाच्या ज्या परंपरेत त्यानं योगदान दिलं ती परंपरा ग्रीक लॅटिन नाट्य साहित्याच्या अभ्यासानं पुष्ट झाली होती. शेक्सपियरच्या बहुतेक नाटकांची कथानकं पूर्वीच्या नाटकांच्या कथानकांचा आधार घेत त्यांची नव्यानं मांडणी करीत नवी मिश्रणं तोडफोड करून सादर केलेले आहेत. पण त्यानं नव्यानं निर्मिलेलं नाटक म्हणजे शुष्क निष्प्राण कथावस्तूमध्ये प्राण ओतून प्रत्यक्ष जीवनाचा परिसर स्पर्श देऊन उभं केलेलं अप्रतिम जीवनदर्शन होय. त्याच्या नाटकांचे विषय सार्वत्रिक वैश्विक स्वरूपाचे असल्यामुळं प्रेक्षकांना भावतील असेच होते. जीवनातील विषमता, क्रौर्य, महत्वाकांक्षा, टोकाची ईर्ष्या, कडेलोट करणारी संशयी वृत्ती, निर्णयशक्तीचा ऱ्हास करणारा अतिविचार, ऐंद्रिय प्रेम यांसारख्या विकारांनी ग्रस्त असलेलं मानवी आयुष्य हा त्याच्या चिंतन

चर्चेचा विषय होता. तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भांच्या उल्लेखांमुळे ही नाटकं 400 वर्षांपूर्वीचं इंग्लिश जीवन हुबेहूब उभं करतात. पण आज 400 वर्षांनंतरही त्यांना शिळेपणाचा पारोसा वास स्पर्श करू शकलेला नाही. त्यांना निर्मिलेली पात्र प्रत्यक्ष लिव्ड रियालिटी म्हणजे नित्याचं अनुभवात येणारे जीवन जगतात. ही पात्र पुस्तकी वाटत नाहीत. निर्णय घेण्यात अक्षम्य विलंब करणारा हॅम्लेट, त्याचा दीर्घसूत्री स्वभाव, जगावं की मरावं हा त्याच्या पुढचा अयक्ष प्रश्न आजही आधुनिक माणसाच्या भावना जिवंत करतात. मॅकबेथची अवांछनीय महत्वाकांक्षा, त्यासाठी त्यानं सतसद वेगबुद्धीशी केलेली तडजोड, त्याच्या अधपपाताला लेडी मॅकबेथच्या अमानुष क्रवर्याचा लाभलेला आधार, या सर्व दुष्टतेचा अटळ परिणाम म्हणून त्यांचा झालेला नाश, या सर्व गोष्टी आजही आपण अनुभवू शकतो. किंग लियरचा अविचार, आपल्या मुलींच्या उद्गारांमागील खोटेपणाला आंधळेपणानं खरं मानणारी त्याची क्षीण विचारशक्ती, कॉर्डेलियाच्या विधानामागील सच्चेपणा जोखण्याची ताकद नसलेलं त्याचं मन, या साऱ्यांचा प्रत्यय आजही अस्सल वाटतो. अथेल्लोच्या विजोड विवाहाला उद्ध्वस्त करणारी इयागोचे कुटील कारस्थानी डावपेच, त्याच्यावर विश्वास ठेवून स्वनाश घडवणारा अथेल्लो आजही सच्चे वाटतात. शेक्सपियरची पात्र मानसशास्त्राच्या कसोटीवर खरी उतरतात. आज फ्रॉइड सारख्या मानसशास्त्रज्ञानं मानवी मनाविषयी केलेलं संशोधन उपलब्ध आहे. त्याची सत्यता पटवणारी पात्र शेक्सपियरनं 4 शतकांपूर्वी निर्माण केली हा त्याच्या प्रातिभ ज्ञानाचा पुरावाच होय. मानवी मनाचे अनेक पदर असलेलं व्यामिश्र स्वरूप अतिशय प्रभावीपणे शेक्सपियर सादर करतो. रोमिओ ज्युलियटच्या प्रेमभावनेचा नवथर प्रमाथी आवेग कुठल्याही प्रेमिकाला पुनःप्रत्ययाचा आनंद देईल असाच आहे. दोन कुटुंबातील जुना वैरभाव कसा निरागस कोळ्या प्रेमिकांच्या जीवनाचा घास घेऊ शकतो हे आजकालच्या लोकप्रिय चित्रपटांतून पुढे येतं. अल्लड वयातल्या या प्रेमाचं शेक्सपियरचं चित्रण बटबटीतपणा टाळून लिहिलेली कहाणी होय. शेक्सपियरनं सुरुवात केली ऐतिहासिक नाटकं लिहून. ब्रिटिश राजांच्या जीवनावर ही नाटकं भाष्य करतात. त्यांमधून नाटककाराचं आपल्या मातृभूमीवरील म्हणजे इंग्लंडवरील प्रेम स्पष्ट होतं. रोमन नायकांच्या जीवनाचा धांडोळा घेणारी ज्युलियस सीझर, अँटनी अँड क्लिओपॅट्रा ही नाटकं त्यानं समरसून लिहिली. ऐतिहासिक नाटकांची कथावस्तू घटनांच्या दस्तावेजामुळे नाटककाराच्या स्वातंत्र्यावर बंधन घालते. प्रत्यक्ष ऐतिहासिक घटितांपलीकडे जाऊन कल्पनाविलास करायला वाव उरत नाही. मग ऐतिहासिक पात्रांच्या स्वभावदर्शनाला खोली देण्याचा प्रयत्न नाटककार आपल्या वकुबानुसार करतो. ज्युलियस सीझरमधील सीझरचा धीरोदात्तपणा, ब्रुटसची अगतिकता, कॅशियसच्या मनाचा हलकेपणा या गोष्टी शेक्सपियर नेमकेपणानं आपल्यापर्यंत पोहोचवतो. अँटनी सारखा पराक्रमी योद्धा क्लिओपॅट्राच्या प्रेमपाशात जीवनाचं श्रेय शोधतो. तिच्या वशीकरण मंत्राचा गुलाम होऊन तो वेड्यासारखा वागतो. त्याची वीराला काळीमाप आणणारी वागणूक पाहून एक सैनिक उद्गारतो, वी आर वुमन्स मेन. यामागील विवशता प्रभावी नाही असं कोण म्हणेल. क्लिओपॅट्राचं पात्र हा तर शेक्सपियरच्या कलाविलासाचा परमोच्च आविष्कार होय. क्षणोक्षणी रंग बदलणारी, मनस्थितीमधील वेगवान बदलानुसार समोरच्याला विचारशक्ती विसरून हवं तसं वागायला प्रवृत्त करणारी क्लिओपॅट्रा म्हणजे कशी खेळविते ललना या उक्तीची आठवण करून देणारं स्त्रीरूप होय. शेक्सपियरनं ऐतिहासिक नाटकांनंतर सुखात्मिका लिहिल्या. कॉमेडीची कल्पना जीवनातील व्यंगावर, अपुरेपणावर नेमकं भाष्य करते. जीवनाची लाइटर साइड रेखाटते. त्याच्या कॉमेडीजमध्ये पोर्शिया, सिलिया, रोझलिन, वायला, टिटॅनिया यांसारख्या स्त्री पात्रांचा वर चष्मा आढळतो. त्याच्या तुलनेनं पुरुष पात्र किंचित अपुरी, कमी प्रभावशाली वाटतात. यानंतर शेक्सपियरच्या अजरामर अशा 4 शोकात्मिकांचा क्रम येतो. हॅम्लेट, मॅकबेथ, अथेल्लो, किंग लियर या नाटकांचे नायक प्रभावशाली व्यक्ती असूनही त्यांचा दुःखद अंत होतो. ग्रीक शोकात्मिकांचे नायक नशीब, दैव, अपघात यांसारख्या बाह्य कारणामुळे अयशस्वी ठरतात. शेक्सपियरनं ट्रॅजेडीची संकल्पनाच बदलून टाकली. माणसाच्या दुःखाचं अधिकारण त्याच्या स्वभावातील एखाद्या कच्च्या दुव्यात, दोषात, विकृतीत लपलेलं असतं, तेच त्याचा शोकांत घडून आणतं ही संकल्पना त्याच्या प्रसिद्ध शोकात्म नाटकात मांडलेली दिसते. हॅम्लेटचा अतिविचार, मॅकबेथची महत्वाकांक्षा
अथेलोची संशयग्रस्तता

तर लेअरचा अविचार यासारख्या स्वभावगत दोषांमुळे हे सर्व नायक आयुष्याच्या संघर्षात पराभूत होतात असं दिसतं. शेक्सपियरनं त्याच्या अखेरच्या काळात लिहिलेल्या नाट्यकृती ड्रॅमॅटिक रोमान्सेस म्हणून ओळखल्या जातात. या नाटकातील घडामोडी एखाद्या परिकथेत शोभेल अशा ठिकाणी घडतात. त्यांची पात्र प्रथम एकमेकांपासून दुरावतात पण पुन्हा एकत्र येतात. द विंटर्स टेल किंवा द टेम्पेस्ट या नाटकात पती पत्नी, मित्र मित्र, आई वडील, त्यांचे अपत्य, राजा प्रजा काही कारणानं एकमेकांपासून दूर होतात. वैयक्तिक संबंधांना विषारी बनवणाऱ्या कृतींमुळे कथानक शोकात्मिकेच्या अंगानं पुढे सरकणार असं वाटू लागतं, पण अचानक त्याला असं अनपेक्षित वळण मिळतं की दुरावलेले सर्वजण पुन्हा एकत्र येतात. त्यांच्यामधील दुराव्याचं मळब दूर होतं. वृद्धांनी केलेल्या चुका तरुण पिढी सुधारते. जगा, जगू द्या असा आशादायी संदेश देऊन ही कथानक ऑल इज वेल दॅट एंड्स वेल अशा परिपक्व निष्कर्षाप्रत येतात. शोकात्म विचारांच्या काळोख्या विवरातून बाहेर पडून आता शेक्सपियरची प्रतिभा एका परिणत दृष्टिकोनाचा अंगीकार करते. या अखेरच्या कलाकृतींमुळे शेक्सपियरला जीवनाचं सत्य रेकन्सिलिएशन म्हणजे संघर्ष लोपवून येणाऱ्या अवर्णनीय शांतीमध्ये गवसलं असं म्हणता येईल. परिपक्वतेकडे त्याचा हा प्रवास त्यांनी निर्माण केलेल्या सघन पात्रांमुळे शक्य झाला. नाटककार म्हणून त्याच्या पात्रांची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. ही पात्र थेटपणे अनुभवाला तसंच प्रेक्षकांनाही भिडतात. या पात्रांची विविधता थक्क करून सोडते. त्यात राजे महाराजे, राण्या राजकन्या, सरदार दरकदार यांबरोबरच सामान्य शेतकरी, सेनाधिकारी, वकील, न्यायाधीश, विद्यार्थी, व्यावसायिक, त्याबरोबरच स्मशानात कबरी खाणाऱ्या ग्रेवडिगरचाही समावेश आहे. ही पात्र आपल्यातलीच आहेत असं वाटण्यामागं शेक्सपियरच्या भाषेचा फार मोठा भाग आहे. इंग्रजी भाषेच्या वापराचे अनेक संकेत त्यानं रूढ केले. आपल्या नित्याच्या वापरात असलेल्या अनेक शब्दप्रयोगांचा, वाक्प्रचारांचा उगम शेक्सपियरच्या नाटकातील संवादात आढळतो. लाफिंग स्टॉक, ब्रेव न्यू वर्ल्ड, फाऊल प्ले, ब्रेक द आईस, वाईल्ड गूज चेस, कम व्हॉट मे, व्हॉट इज डन इज डन, ब्रीथ इज लास्ट, लव इज ब्लाइंड, द गेम इज अप, सो सो, हार्ट ऑफ गोल्ड, नेकेड ट्रूथ यासारख्या असंख्य शब्दप्रयोगाचा निर्माता शेक्सपियर होता हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्या नाटकातील प्रतिमासृष्टी म्हणजे इमेजरी अशीच प्रभावी लक्षणीय आहे. शब्दात मांडलेला अनुभव, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध अशा पाचही ज्ञानेंद्रियांना आवाहन करणारा असावा या उद्देशानं निवडलेले शब्द प्रतिमा तयार करतात. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक अशा अलंकारांच्या कौशल्यपूर्ण वापरामुळे अनुभव सर्व अंगांनी वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. उन्हाळ पोरं फुलपाखरांचा पाठलाग करतात त्याप्रमाणे देव मनुष्यांना झोडपतात. दोघांचा खेळ होतो पण फुलपाखराचा जीव जातो. किंग लियर मधील ही प्रतिमा मानवाची असहाय्यता नेमकेपणानं पोहोचवते. ॲज फ्लाईज टू वॉन्टन बॉईज सो आर वी टू गॉड्स दे किलर्स फॉर देअर स्पोर्ट येगोचं वर्णन करताना असं वाक्य येतं, मॅन मे स्माईल अँड स्माईल अँड स्माईल अँड बी अ विलन. आपल्याकडील मधुतिष्ठती जिव्वाग्रे हृदय तू हलाहलम या उक्तीची इथं आठवण येते. मॅकबेथ नाटकात आयुष्याविषयी भाष्य करताना म्हटलंय, लाईफ इज अ टेल टोल्ड बाय अन इडियट फुल ऑफ साऊंड अँड फ्युरी सिग्निफाईंग नथिंग. इथं आयुष्य म्हणजे संज्ञाहीन मूर्खानं सांगितलेली निरर्थक कोलाहलानं भरलेली कथा असं वर्णन किती अन्वर्थक वाटतंय पाहावं. क्लिओपाट्रा आपल्या तारुण्याच्या दिवसाबद्दल बोलताना म्हणते, दोज माय सॅलड डेज वेन आय वॉज ग्रीन इन जजमेंट. इथं सॅलड डेज या शब्दप्रयोगातून तारुण्याचा अदम्य उत्साह, जीवनाची ओढ याबरोबरच अविचारी वर्तनही सूचित केलंय. ग्रीन या विशेषणानं विचारांचा कच्चेपणा अधोरेखित केलाय. अशा प्रकारे शेक्सपियरचं सर्वस्पर्शीय मोठेपण त्याच्या सर्व प्रमुख नाटकातून जाणवतं. नाट्यकला ही परफॉर्मिंग आर्ट म्हणजे सादरीकरणाची कला आहे. नाटकातील व्यक्तिरेखा सादर करणाऱ्या कलाकारांच्या कौशल्याबरोबरच मर्यादांचा विचार शेक्सपियरनं केलेला दिसतो. आजही त्याच्या नाटकांचे प्रयोग आधुनिक अवतारात सादर होतात. जगातील सर्व भाषांमध्ये रुपांतरित केलेली त्याची नाटकं कलाकारांच्या जीवनाचं स्वप्न बनून राहिलीत. त्याच्या नाट्यसाहित्यावर शेकडो पुस्तकं लिहिली गेलीत. महत्वाची गोष्ट म्हणजे ही नाटकं सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना आपलीशी वाटतात.

या मालिकेत आपण शेक्सपिअरच्या 9 नाटकांचा परिचय करून घेतला. अक्षर वाङ्मयाचे सर्व गुण असणाऱ्या या कलाकृती यापुढेही सर्वांना आनंद देत राहतील. क्लासिक म्हणजे विदग्ध साहित्य, काळाच्या भट्टीत तावून चुलाकून निघालेले साहित्य. शेक्सपिअरच्या नाट्यकृती क्लासिक संज्ञेला पात्र ठरतात, कारण एक क्लासिक इज अ बुक विच प्लीजेस ऑल पीपल ऍट ऑल टाइम्स. या 10 व्याख्यानातून केलेलं शेक्सपिअरचं स्मरण हा एक विलोभ

0: प्लीजेस ऑल पीपल एट ऑल टाइम्स या 10 व्याख्यानातून केलेलं शेक्सपियरचं हे स्मरण हा एक विलोभनीय प्रवास होता असं निश्चित म्हणता येईल.
1: श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकांचा एम ए शेख यांनी घेतलेला आढावा आत्ताच आपण ऐकलात. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत ऐश्वर्याला निरोप द्या, नमस्कार. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी अवश्य फोन करा आणि आपले शेतीविषयक प्रश्न शंका तज्ज्ञांना जरूर विचारा. या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र कणेरी येथील विषय विशेषज्ञ डॉ सुनील कुमार. तर शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी तज्ज्ञांना आपले प्रश्न शंका जरूर विचारा येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आमचा फोन नंबर 02-231-2562-24. अवश्य फोन करा, आपले प्रश्न शंका जरूर विचारा हॅलो किसान या कार्यक्रमात. हॅलो किसान या कार्यक्रमाचं प्रसारण प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमांतर्गत.
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची.
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
4: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: प्रत्येक धागा सुखाचा,
6: समाधानाच्या वस्त्रांचा,
5: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन.
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
7: विक्रांत शिलाई मशीन,
8: तुमचा जीवनभरचा साथी.
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. आता आनंद घेऊया नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाचा.

श्रोतेहो, ही होती प्रसाद सावकार यांनी गायलेली यशवंत देव यांची घनश्याम नैनी आला या नाटकातली पदरचना. नाट्यसंगीतेचा हा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातली जयश्री शेजवाडकर यांनी गायलेली विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत वसंत देसाई यांचं.

0: श्रोते हो, ही होती वसंतराव देशपांडे यांनी गायलेली पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पदरचना कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी, आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: MBBS शिका 20 वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
4: कणीस आणि हत्ती
5: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
6: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
7: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
8: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो, आणि नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
2: मग चालते की?
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला. MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
4: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले.
5: आकाशवाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकमान्यांना उमगलेली गीता, अर्थात गीता रहस्य. लेखन प्राध्यापक दीपक

0: गीता रहस्य हा अलौकिक ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाची सगळी वैशिष्ट्य या ग्रंथात दिसून येतात. गीतेसारख्या ग्रंथावर भाष्य करावं असं टिळकांना वाटलं. त्याचं कारण त्या ग्रंथात आपल्या देशासमोरील प्रश्नांची उत्तरं मिळतील असं टिळकांना वाटलं असावं.
1: लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला नाही, पण त्याचा सुगावा त्यांना अगोदरच लागला होता. गीता रहस्य या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारताला कर्मयोगाचं महत्व विशद करण्याचा प्रयत्न केला.
0: टिळक हे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले युगपुरुष होते. गणितज्ञ, ज्योतिषी, राजकारणी, अभ्यासू ग्रंथकार, विद्वान असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. भारतीय असंतोषाचे जनक, तेला तांबोळ्यांचे पुढारी, निर्भय राजकारणी, केसरी मराठा या वृत्तपत्रांचे संपादक, पंचांगकर्ते अशी अनेक बिरुदं त्यांना चिकटलेली होती.
1: गीता रहस्यकार टिळक म्हणून ते ओळखले जातात. मंडालेच्या तुरुंगात प्रतिकूल परिस्थितीत या महान ग्रंथाचा जन्म झाला. कर्मयोगाचं स्वरूप कसं असतं ते या ग्रंथाद्वारे त्यांनी जगाला दाखवून दिलं. कर्म करताना कष्ट होतात, निराशा येण्याचा संभव असतो, पण निष्काम कर्मयोग करून, म्हणजेच फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याची प्रेरणा देण्याचं महान कार्य टिळकांनी या ग्रंथाद्वारे केलं आहे. गीतेतला प्रसिद्ध श्लोक कर्मण्येवाधिकारस्ते हा सर्वांना माहितीच आहे.
0: या ग्रंथात लोकमान्यांनी गीता उलगडून सांगताना कर्माला अधिक महत्व दिलेलं आहे असं दिसून येतं. मोक्ष अथवा संन्यास याहीपेक्षा माणसानं सतत चांगलं कर्म करत राहावं अशी अपेक्षा त्यांनी

0: यांनी व्यक्त केलेली आहे. चांगलं कर्म करीत राहिल्यानं मोक्षासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही असंही प्रतिपादन या ग्रंथात त्यांनी केलेलं आहे. माणसानं आयुष्यभर निष्काम कर्म करीत राहावं. कर्म केल्यानं कोणतं अपेक्षित फळ मिळेल याची आकांक्षा न करता सत्कर्म करीत राहावं असा टिळकांचा दृष्टिकोन आहे.
1: या ग्रंथाला दिलेलं गीता रहस्य हे नाव सूचक आहे. गीतेत सांगितलेलं रहस्य किंवा गूढ विचार उलगडून सांगणं असा याचा अर्थ होतो. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला, त्यात त्यांना मंडालेच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यात मंडालेचं हवामान अतिशय उष्ण, खराब आणि प्रतिकूल होतं. त्यात पुन्हा टिळकांना मधुमेहाचा त्रास होता. असं असतानाही त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. आजही या ग्रंथाची प्रत पुण्यामधल्या केसरीच्या कार्यालयात पाहायला मिळते.
0: मंडाले इथं संदर्भ ग्रंथ मिळणं अवघड होतं, पण टिळकांनी महत्प्रयासानं ते ग्रंथ भारतातून आणि परदेशातून मिळवले. 350 ते 400 संदर्भ ग्रंथ अभ्यासून त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ संपन्न केला आहे. भारतीय तत्वज्ञानाचे, तत्वज्ञान विचाराचे ग्रंथ, तसंच विदेशातील कांट, हेगेल, मिल, स्पेन्सर या पाश्चात्य विचारवंतांच्या ग्रंथांचा त्यांनी संदर्भ घेतला आहे.
1: महाभारत, रामायण, वेद, उपनिषद, पुराण अशाही ग्रंथांचा संदर्भ म्हणून वापर केला आहे. आपलं तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान या दोन्हींचे विचार मांडून त्यांची तुलना केली आहे. तसंच महाराष्ट्रातील ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, समर्थ रामदास यांचे ग्रंथ याचेही दाखले त्यांनी वेळोवेळी दिलेले आहेत.
0: श्रीमद भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे. आपल्या मराठी सारस्वताचं भाग्य म्हणून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतली ही गीता मराठी भाषेत आणली. त्यांनी गीतेवर भाष्य करून एक अलौकिक ग्रंथ मराठी भाषेत आणून खूप महान कार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. त्यानंतर 20व्या शतकात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि गीतेमध्ये जे अनेक विषय आलेले आहेत त्याची चर्चा घडवून आणली. ज्ञान, कर्म, भक्ती, अध्यात्म, सुखदुःख, व्यवहार, नीती, धर्म असे अनेक विषय त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं आपल्यासमोर ठेवले.
1: गीता रहस्य लिहून पारतंत्र्यात खितपत पडलेल्या भारतीयांना कर्माचा उपदेश टिळकांनी केला आणि या ग्रंथाची निर्मिती केली. लोकमान्य टिळकांचं हे द्रष्टेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारागृहात लिहिला. 8 जून 1914 रोजी लोकमान्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. ब्रिटिशांनी टिळकांनी लिहिलेल्या हस्तलिखिताच्या वह्या जप्त केलेल्या होत्या, परंतु त्या वह्या सरकारकडून परत मिळण्याचं चिन्ह काही दिसेना. वह्या परत करण्याचा सरकारचा इरादा नाही असं कुणीतरी म्हणलं. यावर टिळक म्हणाले,
2: सरकारनं वह्या जप्त केल्या आहेत, माझं डोकं नाही, भिण्याचं काही एक कारण नाही. वह्या सरकारच्या ताब्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. फुरसतीच्या वेळी सिंहगडावर बसून ग्रंथ जसाच्या तसा मी लिहून काढीन.
1: पण सुदैवानं पुढं लवकरच सरकारकडून सर्व वह्या सुरक्षित मिळाल्या. या ग्रंथाची एकूण 15 प्रकरणं आहेत. त्यात विषय प्रवेश, कर्मजिज्ञासा, कर्मयोगशास्त्र, आधिभौतिक सुखवाद, सुखदुःख विवेक, अध्यात्म, संन्यास आणि कर्मयोग, भक्तिमार्ग आणि उपसंहार यांचा समावेश आहे.
0: या ग्रंथाला लोकमान्य टिळकांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ती खूप सुंदर आहे. त्यात ते म्हणतात, मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोग पर आहे. किंबहुना गीतेत योग हा एकेरी शब्द कर्मयोग या अर्थी योजिलेला आहे. प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील काही ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. त्या अशा, संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, कायम्या पामरे जाणावे हे. टिळकांची विनम्र वृत्ती इथं दिसून येते.
1: तसंच या ग्रंथात

0: काही दोष असल्यास वाचकांनी सांगावेत असं देखील ते म्हणतात. वाचकांनी जाग व्हावं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत आणि गीता तत्व समजून घ्यावं असं ते सांगतात. टिळक म्हणतात, केल्याविण काही होत नाही हा सृष्टीचा नियम लक्षात घेऊन करते व्हा म्हणजे झालं. संसार सोडण्याची गरज नसून संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे हे सांगणारी ही गीता आहे. या प्रस्तावनेत टिळकांची कृतज्ञता, बुद्धी, विद्वत्ता यांचा परिचय होतो.
1: विषय प्रवेश या प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक संवाद दिलेला आहे. अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो, युद्धारंभी तुम्ही केलेला उपदेश मी विसरलो, मला तो कृपा करून फिरून सांगा. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सदरुपदेश त्या प्रसंगी अत्यंत योगयुक्त चित्तानं केला असल्यामुळं तो पुन्हा तसाच सांगणं मलाही अशक्य आहे. यावर टिळक म्हणतात, वास्तविक पाहिलं तर भगवंताला अशक्य असं काहीच नाही, पण त्यांनी सुद्धा गीता पुन्हा सांगणं अशक्य म्हणावं. यावरून या गीतेची थोरवी केवढी आहे हे मात्र चांगलं व्यक्त होतं.
0: कर्मजिज्ञासा या प्रकरणात त्यांनी महाभारताचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. महाभारतात जे आहे ते इतर ठिकाणीही आहे आणि यात जे नाही ते इतर कुठंही नाही असा हा अनन्य साधारण ग्रंथ आहे.
1: कर्मयोगशास्त्र या प्रकरणात महाभारतातील एका प्रसंगाचा टिळकांनी उल्लेख केलेला आहे. कर्णाच्या रथाचं चाक पृथ्वीनं गिळलं तेव्हा अर्जुन कर्णाला मारण्यासाठी धनुष्यबाण सरसावतो. तेव्हा कर्ण म्हणतो, शत्रू निशस्त्र असता त्याला मारणं हा युद्धधर्म नव्हे. तेव्हा श्रीकृष्णानं द्रौपदीचं वस्त्रधरण किंवा सर्वांनी मिळून एकट्या अभिमन्यूचा केलेला वध या गोष्टींची आठवण करून दिली. तसंच मोरोपंतांच्या कवितेतील ओळी, तेव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म, अशा ओळी टिळक लिहून जातात. अधर्म करणाऱ्यास जशास तसं या न्यायाने शासन करणंच योग्य असं टिळक सांगतात.
0: आधिभौतिक सुखवाद या प्रकरणात टिळकांनी चार्वाक या लेखकाची चर्चा केली आहे. चार्वाक म्हणतात, ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. परंतु टिळकांना अशा प्रकारचा चंगळवाद मान्य नाही हेही त्यांनी इथं नमूद केलं आहे. याच प्रकरणात टिळकांनी तुकारामांच्या एका अभंगाचा उल्लेख केला आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. संत जगाच्या कल्याणासाठी कष्ट सहन करतात. गीतेत सुद्धा सर्व भूतहिते रताहा म्हणजेच सर्व प्राणीमात्रांचं कल्याण हाच विचार मांडला आहे.
1: याच संदर्भात ते म्हणतात, परोपकाराय पुण्याय पापाया परपीडनम. परोपकार करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. तसंच प्रेय म्हणजे इंद्रियाला प्रिय वाटणारं आणि श्रेय म्हणजे आत्म्याचं कल्याण, या दोन्हीतून निवड करण्याची झाल्यास श्रेयाची निवड करावी असंही टिळक पुढे म्हणतात. सुखदुःख या प्रकरणात टिळक म्हणतात, आपलं खरं सुख कशात आहे हे मनुष्य मात्राला समजत नसल्यामुळं आज नाही तर उद्या सुख मिळेल या आशेवर मनुष्य आयुष्याचे दिवस कंठत असतो. सुखदुःखाचं स्वरूप सांगताना अनुकूल ते सुख आणि प्रतिकूल ते दुःख असं दिसून येतं. सुखदुःखाचे तीन प्रकार आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक असे हे तीन प्रकार.
0: या जगात सुख आणि दुःख यांचं मिश्रण दिसून येतं म्हणून समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधूनी पाहे. याचाच एक वेगळा अर्थ असा होतो, विचार करणाऱ्या माणसालाच सुखदुःखाचं नेमकं स्वरूप कळतं. टिळकांनी यावर चर्चा केलेली दिसून येते. तसंच सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम म्हणजे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख असंच जगातलं सुखदुःखाचं स्वरूप आहे. एकच अवस्था सतत नसते, कोणालाही नेहमीच सुख किंवा नेहमीच दुःख अशी स्थिती येत नसून सुखदुःखाची दशा चाकाच्या धावेप्रमाणे

0: सारखी खालीवर होत असते.
1: टिळक म्हणतात, आज एक इच्छा सफल झाली तर उद्या त्या जागी नवी इच्छा उत्पन्न होऊन ती इच्छा सफल करून घ्यावी असं वाटू लागतं. कितीही सुख मिळालं तरीही मनुष्य पुन्हा असंतुष्टच असतो. विषयवासना सतत वाढत जाते. दररोज नवीन सुख मिळाली तरी पूर्वीची सुख पुन्हा पुन्हा भोगावी असं वाटून मनाची हाव काही केल्या आवरत नाही. इथं टिळकांनी ययाती राजाचं उदाहरण दिलेलं आहे. ययाती वृद्ध झाल्यावर त्यांना शुक्राचार्याकडून वर मिळतो आणि ते तरुण होतात. ययातीचा मुलगा पुरू याचं तारुण्य घेऊन ते एकसारखे उपभोग घेतात, तरीही त्यांची विषयवासना पूर्ण होत नाही.
0: न जातु कामहा कामानाम उपभोगेन शाम्यती, हविषा कृष्ण वर्त्मेव भूय एवाभिवर्धते. सुखाचा उपभोग घेतल्यानं विषयवासनेची तृप्ती न होता हवन द्रव्यानं जसा अग्नी प्रज्वलित होतो तसं उपभोगानं विषयवासना अधिकाधिक वाढते. यासाठी लोकमान्य टिळकांनी जर्मन पंडित शोपेनहावर यांचा संदर्भ दिला आहे. त्यांच्या मते मनुष्य पूर्ण सुखी होण्याची आशा बाळगणं व्यर्थ आहे. माणसाच्या सर्व इच्छा आकांक्षांची पूर्तता होणं हे शक्य नाही. म्हणून आपल्याकडं थोडक्यात समाधानी राहावं असं सांगितलं आहे.
1: अध्यात्म या प्रकरणात मीपणाचा म्हणजे अहंकाराचा नाश झाला तर मनुष्य ब्रह्मपदाला पोहोचतो. त्याकरिता टिळकांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचा एक दाखला दिलेला आहे. तो असा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. भक्त अशा स्थितीला येऊन पोहोचतो तेव्हा त्याला अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे अशी अनुभूती येते. मोक्ष या संकल्पनेबद्दल टिळक म्हणतात, मोक्ष म्हणजे अमुक एका ठिकाणी ठेवलेली वस्तू नसून आपल्यातील अज्ञानाचा नाश होणं किंवा आत्मज्ञान होणं ही अवस्था म्हणजे मोक्ष होय.
0: संन्यास आणि कर्मयोग या प्रकरणात टिळकांनी ईशावास्योपनिषदातील ईशावास्यमिदं सर्वम या सूत्राचा उल्लेख केला आहे. या जगातील सर्व गोष्टी या ईश्वर निर्मित अथवा ईश्वराच्याच आहेत. माणसानं कर्म करत 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी. ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केली तर त्याचा लेप अथवा बंधन लागत नाही हाच जगण्याचा खरा मार्ग सांगितलेला आहे.
1: माणसानं ज्ञान कर्म अथवा भक्ती यापैकी कोणत्याही मार्गानं गेल्यास मोक्ष मिळतो असं गीता सांगते. श्रीकृष्ण सांगतात की त्यांना स्वतःला काहीही मिळवायचं नव्हतं. ज्ञानप्राप्तीनंतर काही एक कर्तव्य उरलं नसतानाही ते कर्तव्य करत राहिले. कोणतीही वस्तू मिळवायची नव्हती तरीही ते कर्म करत राहिले. आदर्श जीवन जगण्याची हीच रीत आहे. परमेश्वराचं ज्ञान प्राप्त झाल्यावर पुढे केवळ लोकसंग्रहार्थ निष्काम कर्म करीत राहणं हाच आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे असा गीतेचा सिद्धांत आहे.
0: पुढं भक्तिमार्ग या प्रकरणामध्ये सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण उव्रज असं गीतेत म्हणलं आहे. याचा अर्थ इतर सर्व मार्ग सोडून तू मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन असं परमेश्वर आपल्या भक्तांना सांगत आहेत. आपण जे कर्म करतो ते सर्व परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे असं गीता सांगते. टिळकांनी संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा इथं उल्लेख केलेला आहे. दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, म्हणजेच आपलं वर्तन हे आपल्या अपत्याप्रती आणि घरातील नोकर चाकर या सर्वांची एकसारखं समान असलं पाहिजे.
1: लोकमान्य टिळकांनी समर्थ रामदास यांच्या दासबोधाचा उल्लेख केलेला आहे. शहाणे करून सोडावे बहुत जन, किंवा शहाणे करून सोडावे सकल जन, केल्याविण काही होत नाही असं सांगून समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्या कामाला किंवा आपल्या कार्याला परमेश्वराचं सहाय्य असलं पाहिजे असा गीतेचा अभिप्राय आहे. संसार दुःखप्रधान असला तरीही शहाण्या पुरुषानं संसार न सोडता लोकांचं होईल तेवढं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं गीता सांगते.
0: या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी गीतेत

0: मांडलेल्या सर्व संकल्पनांचा उहापोह केलेला आहे. योग कर्मसु कौशलम असं गीता सांगते. कामातली कुशलता यालाच योग म्हणावं. ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यापैकी कुठल्याही मार्गानं गेलं तरी जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही. पण ज्याला या तिन्हींचा समन्वय साधून पुढं जाता येईल त्याचं जीवन सार्थक होईल हाच लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन या ग्रंथातून प्रतीत होतो.
1: लोकमान्य टिळकांनी गीतेचा कर्मयोग पर अर्थ लावून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांना प्रवृत्त तर केलंच, पण स्वतः सुद्धा तसं आचरण करून एक आदर्श वस्तुपाठ लोकांच्या समोर ठेवला. कर्म करताना अनासक्त होऊन ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करायला हवं. पाण्यात असलेल्या कमलपत्राप्रमाणे अलिप्त होऊन कर्म करावं. श्रीमद भगवद्गीता आणि लोकमान्य टिळक यांनी सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाच्या मार्गानं जीवन जगणं हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
2: कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ.
3: आताच आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम ऐकलात. लोकमान्यांना उमगलेली गीता अर्थात गीता रहस्य. लेखन प्राध्यापक दीपक जोशी. निवेदन सहभाग आणि निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर. निवेदन सहभाग आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
4: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
0: श्रोतेहो वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

श्रोते हो, ही होती अरुण डाते यांनी गायलेली रचना. रचना आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूया सुलभा आपटे यांनी केलेलं कीर्तन.

दास की जय। गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी गुडिया तो

हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। निरूपण सेवेसाठी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अभंग घेतला आहे। या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। संतांच्या सुखाच्या कल्पनेत आणि आपल्या सुखाच्या कल्पनेत फार अंतर आहे। आमची सुखाची कल्पना काय, तर घरात पाच फकार असले की आम्ही सुखी। आता हे पाच प्रकार म्हणजे काय, तर फ्लॅट, फोन, फियाट, फ्रीज आणि फॅन। आता यात आणखीन आणि नवीन नवीन उपकरणं निघाली आहेत बरं का, पण एवढं सगळं असलं तरी आम्ही सुखी असतो का?

हे सगळं असलं की आम्ही सुखी अशी समजूत करून घेतो. पण या सर्व गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांना जर विचारलं की तुम्ही सुखी आहात का, पण तो म्हणेल आहे, सुख आहे खरं, पण अजून एक फ्लॅट हवा आहे, मुलाला एक वेगळी गाडी हवी आहे. म्हणजेच काय तर तृप्ती नाही, हाव वाढतच जाते. बोडस गुरुजींची सुखाची व्याख्या अशी आहे, अंशस्थानी प्राप्त असलेल्या सुखाची संख्या आणि छेदस्थानी अपेक्षित सुखाची संख्या. ज्याचा छेद कमी असेल त्याच्या सुखाचं उत्तर जास्तीत जास्त पूर्णांकात येणार. पण आमचं काय होतं माहितीये का, अंशाच्या बरोबर छेद दुपटीने वाढतो, त्यामुळे पूर्णांकात उत्तर कधीच मिळणार नाही. शिवाय कितीही झालं, सुख मिळालं तरी त्याला अंत हा आहेच. अगदी विमानात हौसेने प्रवास केला, एकदा दोनदा जाऊन आलं की तिसऱ्या वेळेला मग कंटाळा येतो आणि शिवाय असं वाटतं की दोनदा जाऊन सुखरूप परत आलोय बाजला. आता एखाद्या वेळी विमान काही कोसळ विसळलं तर सगळं संपायचं. किंवा साधं रसनेचं उदाहरण घ्या, ओळीनं चार दिवस श्रीखंड, बासुंदी, जिलबी असं पंचपक्वानाचं जेवण झालं की चौथ्या दिवशी कंटाळा येतो, वीट येतो आणि असं वाटतं की आज अगदी खमंग झणझणीत पिठलं, भाकरी, मिरचीचा खरडा असं काहीतरी खावं. म्हणजेच काय तर आमच्या प्रत्येक सुखाला अंत आहे, शेवट आहे. पण भगवंताच्या भक्तीचं जे सुख आहे ते मात्र कधीही अंत न पावणार आहे. म्हणूनच प्रस्तुत अभंगात तुकाराम म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कारण गोकुळात प्रत्यक्ष भगवंताने अवतार घेतलेला आहे आणि फक्त भगवंतच पूर्ण आहे. कारण भगवंत म्हणजे सत चित आनंद, त्यामुळं जिथं भगवंत अवतरला आहे तिथं आनंदाशिवाय दुसरं काय असणार. आनंदाचे डोही आनंदी तरंग. मोठे मोठे योगी लोक सुद्धा तासन तास समाधी लावून बसतात बरं, पण त्यांच्या सुखाला सुद्धा शेवट आहे. समाधी उतरली की समाधीचं सुख संपलं. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत. मोक्ष म्हणजे मुक्ती, पुन्हा जन्मा येणे नाही. पण तुकाराम महाराज या मोक्ष सुखावर सुद्धा लाथ मारतात. भक्तीच्या आनंदापुढे त्यांना मोक्ष सुखही तुच्छ आहे. ते म्हणतात, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगे. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी विठ्ठल विठ्ठल. इतर सुखाचा केव्हा ना केव्हा तरी वीट येतोच. आमचं सुख फार दुखताय हो असं आपण केव्हा तरी वैतगून म्हणतोच, पण भक्ती सुखाचं तसं नाही. येर रस रसना विटे, पण भक्ती सुख असं आहे की त्याचा वीट तर येत नाहीच, उलट अधिकाधिक भक्ती करायची वाटते. म्हणून तर भक्तीला पंचम पुरुषार्थ असं म्हटलं आहे. म्हणून साक्षात भगवंतच गोकुळात अवतरला असल्यामुळे गोकुळवासियांच्या सुखाला अंत नाही. शिवाय त्या सुखाची बरोबरी तरी कशी करायची. असं कोणतं सुख आहे की त्याला पार नाही. जसं किती पपया पिळल्या की एक वाटीभर आमरस होईल, किंवा किती वेळ एकत्र केले की एक शाणा होईल, हे जसं अशक्य तसं गोकुळीच्या सुखाची तुलना करणं अशक्य आहे. हे सुख बाळकृष्ण नंदाग्री जन्मल्यामुळे गोकुळवासियांना मिळालं. पण या बाळकृष्णाला नंदाग्री जन्म घेण्याचं काय कारण घडलं याची थोडी पार्श्वभूमी बघूया. वास्तविक हा परमात्मा निर्गुण निराकार, त्याला सगुण साकार का व्हावं लागलं, हा अजन्मा जन्मा का आला, याचं उत्तर भगवंतानेच देऊन ठेवलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्रानिर्भवति भारत, किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. ज्या ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होईल, सज्जनांचा छळ होईल, दृष्ट प्रवृत्ती वाढेल, त्या त्यावेळी धर्माची विस्कटलेली घडी नीट करण्यासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी युगायुगाचे ठाई मी जन्म घेईन असं भगवंतानेच सांगितलेलं आहे. मथुरेत कंसाने प्रजेचा छळ आरंभला. सज्जनांना जगणं मुश्किल झालं होतं. ऋषीमुनी त्रस्त झाले होते. पापाचा भार पृथ्वीला सहन होत नव्हता. पापी ते अभक्त दैत्य ते माजले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. दिदलासे त्रास ऋषीमुनी सर्वा, न पूजिती देवा कोणी एक. न राहिला यज्ञ

मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्य फेणे बुडविला धर्म अधर्म झाले फार सोसवेना भार मज आता। अशी अवस्था सर्व जनांची झाली होती आणि मग सर्वजणांनी मिळून भगवंताचा धावा केला। सर्व प्रजाजन ऋषीमुनी ब्राह्मण साधुसंत तपस्वी सर्वजण अनन्य भावाने भगवंताला शरण गेले। तेव्हा भगवंताने आकाशवाणीने सर्वांना दिलासे दिला, अभय दिलं। आकाशवाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भी येईल भगवान रक्षील गाई ब्राह्मण भक्त, उतरील भार मारील दैत्याशी आनंद सर्वाशी करील तो। अवतार घ्यायचं ठरलं आणि मग भगवान शेषाला म्हणाले, चला आता आपल्याला पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे। पण शेष काही तयार होईना, तो म्हणाला, छे छे भगवंता, आता आपण नाही तुमच्याबरोबर अवतार घेणार बुवा। अहो रामावतारात काय काय हाल झाले, 14 वर्ष वनवास काय, निद्रा काय, शिवाय तुमचा धाकटा बंधू म्हणून सदैव तुमच्या समोर हात जोडून उभं राहायचं, छे छे आता नाही आपल्याला जमणार हे। तेव्हा भगवंत म्हणाले, ठीक आहे यावेळी तू मोठा हो, मी तुझ्या आज्ञेत राहीन। पण यालाही शेष तयार होईना, तो म्हणाला, भगवंता तुमचे डावपेच कपटीपणा आम्हाला कळतो बरं। अहो तो कंस म्हणे जन्माला आल्याबरोबर ठार मारतो, म्हणजे जन्माल्याबरोबर तो आम्हाला मारणार, मरण्याकरता आम्ही नाही जन्म घेणार। भगवंत म्हणाले, हे बघ यावेळेला तुला कंसाकडनं मारलं जाणार नाही अशी मी काहीतरी व्यवस्था करीन, पण आता तुला देवकीच्या उदरी 7वा गर्भ म्हणून गेलंच पाहिजे। कशी बशी समजूत घातल्यावर शेष तयार झाला, त्याला बलराम व्हायला सांगितलं, लक्ष्मीला कौंडिण्यपुरात जन्म घेऊन रुक्मिणी होण्याला सांगितलं आणि प्रजेला दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याकरता श्रावण वद्य अष्टमीला कंसाच्या कारागृहात आपण देवकीच्या उदरी जन्म घेतला। पण कंसाच्या कारागृहात या जीवाला धोका होता, म्हणून भगवंताच्या म्हणजे त्यांच्याच सांगण्यावरून त्याला गोकुळात नंदाच्या घरी पोहोचवण्यास वासुदेव निघाला। गोकुळ आणि मथुरा ही यमुनेच्या तीरावरील 2 गावं, यमुनेच्या एका तीरावर मथुरा आणि दुसऱ्या तीरावर गोकुळ। यमुना हे प्रेमाचं प्रतीक आहे, भगवंताविषयी असणाऱ्या प्रेमाचा झरा आहे, त्याचीच पुढे वाढ होऊन त्याची नदी होते। मथुरा आणि गोकुळ ही आसुरी आणि दैवी संपत्तीची प्रतीक आहेत। कृष्णाची वाढ गोकुळात आहे, जिथं नंदबाबा म्हणजे आनंद आहे त्या आणि जिथं यशोदा म्हणजे दुसऱ्याला यश देण्याची प्रवृत्ती आहे त्या ठिकाणीच भगवंताच्या प्रेमाची वाढ होते। मथुरेत सगळेच आसुर होते, गोकुळात आनंद आहे, कंस हा आसुरी प्रवृत्तीचा म्हणून कृष्णाला तिथे धोका होता आणि म्हणून त्याला गोकुळात आणलं। श्रावण महिना होता, यमुना दुथडी भरून वाहत होती, पण वसुदेवाला कसलंच भय आणि चिंता नव्हती, कारण देव असता सामोरी विघ्ने जाती दुरी, देव सारिता पाठमोरी नसती विघ्ने येती घरी। वसुदेवानं कृष्णाला टोपलीत घातलं आणि निघाला, सर्व बंधनं गळून पडली, कारण देव सवे बरोबर होता। यमुना जरी दुथडी भरून वाहत होती तरी तिनं वसुदेवाला वाट करून दिली।

यशोदे पुढे ठेवूनी त्यास देत। गोकुळात जाताना बरोबर देव होता, पण येताना कुठे होता? येताना स्मरणात होता। प्रत्यक्ष असो वा स्मरणात असो, देव सवय असला म्हणजे झालं। म्हणून परत येताना कसलाही अडथळा जाणार नाही। अशा तऱ्हेनं कृष्ण गोकुळात आला आणि आनंदी आनंद झाला, आनंदोत्सव साजरा झाला। गोकुळात आनंद तर मथुरेत संताप। कंसाला कृष्णाला ठार मारण्याचा ध्यास लागला होता आणि त्या कामी त्यांनी पुतणेची योजना केली। पुतणा एका सुंदर स्त्रीचे रूप घेऊन गोकुळात आली। यशोदाही तिच्या रूपाला भाळली, मात्र कृष्णानं तिला पाळण्यातून पाहिलं आणि डोळे गच्च मिटून घेतले। मनाशी विचार करतोय की आपला जन्म पराक्रमासाठी आहे, पण पराक्रमाची सुरुवात स्त्रीवधापासून करावी का? पण दुसऱ्या क्षणी मनाला कौल दिला, जी स्त्री बालहत्या करायला सरसावली आहे, जिच्यात मातृत्वाचा लेशही नाही, ती कसली स्त्री? दुष्टाच्या संहारार्थ तिला मारलंच पाहिजे।

आणि तिच्या स्तनाला तोंड लावून तिचा प्राण जाईपर्यंत तिचं रक्त शोषून घेतलं. तिचा प्राण गेल्यावर तिचं खरं स्वरूप उघडकीला आलं. तरी सुद्धा तिचं स्तनपान केलं. या मातृभावेदनेतून तिचा उद्धार केला. आता हे बाळ रांगायला लागलं. पण गंमत अशी की रांगायला लागलं तशी खोड्या वाढल्या. दया दुधाचे हंडे पालथे व्हायला लागले. यशोदा ताक घुसळायला लागली की तिचा हात धरून ठेवायचा, ताकाचा डेरा ढकलून द्यायचा. रांगत रांगत

ना, शेवटी यशोदेने हातात काठी घेतली, मारण्याचा धाक दाखवला, तेव्हा घाबरण्याचा आ म्हणून त्यानं तोंड उघडलं, मोठा आ केला. पण आता मात्र यशोदेवर आ करण्याची पाळी आली आहो. काय दिसलं तिला? अनंत ब्रह्मांडे उदरी, हरिहा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, पांडुरंग हरी. त्याच्या मुखात यशोदेला 14 भुवन दिसली. तिनं डोळे मिटून घेतले. एका क्षणात 14 भुवनं दाखवली आणि दुसऱ्या क्षणी खेळायला लागला. यशोदेनं डोळे उघडले तेव्हा तिच्यावर अशी माया टाकली की ती फक्त आता पुन्हा माती खाऊ नकोस एवढंच म्हणाली. जसा जसा हा नंदन मोठा होऊ लागला तसा तसा याच्या खोड्या वाढायला लागल्या. आपले सवंगडी गोळा करायचे आणि गोपींच्या घरी जाऊन त्यांचं दही दूध चोरायचं आणि आपल्या मित्रांना वाटून टाकायचं. पण यामागचा हेतू काय होता हे लक्षात घेतलं पाहिजे. या खोड्या म्हणजे निव्वळ गंमत नव्हती बरं का, तर त्यामागचा हेतू निराळा होता. गोकुळातील मुलांना दह्या दुधापासून वंचित ठेवायचं आणि दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना विकून त्याचा पैसा करायचा. आपल्या गावातील मुलं दूध पिऊन सशक्त झाली पाहिजेत, शत्रूंशी प्रतिकार करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आलं पाहिजे, हा त्यामागचा हेतू होता. पण एकदा मात्र गंमत झाली. नेहमीप्रमाणे सर्व मित्रांना घेऊन एका गवळणीच्या घरी गेला, शिंक्यावरचं लोण्याचं मडकं काढलं, सर्वांना लोणी वाटून दिलं, आपणही एक गोळा तोंडात टाकला. पण गोळा तोंडात टाकायला आणि घरची मालकीण घरात यायला एकच गाठ पडली. तिनं कृष्णाला धरलं पण बाकीची सगळी पळून गेली. हा एकटाच सापडला तिच्या तावडीत. ती गवळण म्हणाली, थांब आत्ता बरा सापडलास, आता तुला बांधूनच घालते. असं म्हणून तिनं दोर घेतला आणि बांधायला सुरुवात केली. त्यावेळी या बाबानं असा काही चेहरा केला आणि आवाज काढला की वाटावं याला कितीही वेदना होत आहेत. गवळण बिचारी भोळी. तिनं विचारलं, काय रे काय झालं, फार दुखतंय का? तेव्हा कृष्ण म्हणाला, अगं किती आवळून बांधतीयस, जरा सैल बांध ना, किती दुखतंय. तिनं दोर सैल केला आणि म्हणाली, थांब आता सर्वांना बोलावून आणते आणि दाखवते तुझी चोरी. तिनं सर्वांना बोलवून आणलं पण तिथं होतं कोण, तो लबाड केव्हाच पळून गेला होता. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवाला माणसानं बांधलं की कधीही सैल सोडायचं नाही, घट्ट धरून ठेवायचं असतं. आणि मी देवाला बांधलं हे जगाला सांगत सुटायचं नाही. सगळीजणं तिला हसली आणि निघून गेली. ती बसली रडत. एवढ्यात कृष्ण पुन्हा तिथे आला आणि म्हणाला, का ग काय झालं, का रडतेस का? तिनं झालेली फजिती सांगितली आणि म्हणाली, हा दोर घे आणि तूच आता मला बांधून घाल. कृष्ण म्हणाला, म्हणजे काय होईल? ती म्हणाली, तुझ्या स्पर्शानं माझं जीवन धन्य होईल. कृष्णानं तिला अगदी करकचून बांधलं. तेव्हा ती कळवळून म्हणाली, अरे किती आवळून बांधतोयस, जरा सैल कर ना, किती दुखतंय रे. तेव्हा कृष्ण म्हणाला, हे बघ, माणसानं देवाला बांधलं तर तो सैल करू शकतो, पण देवानं माणसाला बांधलं तर तो कधीही सैल करू शकत नाही. याचाच अर्थ असा की आमचं काम झालं की आम्ही देवाला विसरतो, पण तो परमात्मा मात्र आम्हाला कधीही दूर करत नाही. संतांनी देवाला घट्ट धरून ठेवला होता. आता या बाळाच्या खोड्या वाढतच चालल्या होत्या. या खोड्यांना कंटाळून एक दिवस सर्व गोपी यशोदेकडे आल्या आणि तक्रार करू लागल्या. अगं यशोदे, तुझ्या कान्याच्या खोड्यांनी अगदी वैताग आणलाय बघ. गोकुळात राहणंही अशक्य झालं आहे. आम्ही गोकुळात राहावं असं जर वाटत असेल तर तुझ्या या पोराचा काहीतरी बंदोबस्त कर बाई. बऱ्याच जणांनी बऱ्याच तक्रारी सांगितल्या तरी यशोदेला ते काही पटत नव्हतं. तिला आपला कृष्ण निष्पाप निर्दोष वाटत होता. तिनं कृष्णाला सर्व गवळणींच्या पुढे उभं केलं आणि म्हणाली, अगं पहा पहा जरा याच्याकडे कसा निष्पाप दिसतोय. अगं एवढ्या उंचीवरची शिंकाळी याच्या हाताला येतील कशी? आणि आमच्या घरी काय दया दुध कमी आहे म्हणून तुमच्या घरी चोरतोय लोणी? उगीच काहीतरी आ घेऊ नका बर का. बाळ सगुण गुणाच तान ग दिसतय गो जिरवाण ग, काय सांगताय गा राणी तुम्ही गोकुळच्या नारी. सावळा माझा चिमणा ग गवळणीत खेळे राजा ग, तुम्ही मोठ्या ढाल ग जाग गोकुळच्या नारी. ब्रह्मविधीचा जनिता ग तुम्ही याला धरू पाहता ग, कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी. यशोदेने जरी

त्याला त्याची बाजू घेतली असली तरी आज ह्याला शिक्षा करायचीच असं तिनं ठरवलं. तिनं एक भला मोठा दोर घेऊन कृष्णाला उखळाला बांधायला सुरुवात केली. पण दोर पुरे ना, दोन बोट कमी पडू लागला. तिनं अनेक दोर एकत्र केले पण प्रत्येक वेळी दोन बोट कमीच पडू लागला. त्रिगुणातीत गुणाच्या, गुण म्हणजे दोरी, तर त्रिगुणातीत गुणाच्या अवाक्यात तो कसा येईल. शेवटी एकदा कसा बसा त्याला बांधला. कृष्ण म्हणतो, मला बांधायला गुणाची दोरी नेहमीच दोन बोट कमी पडते. ते दोन गुण कुठले? अहम आणि त्याग. अहमचा आणि मायेचा त्याग करणाराच मला बांधू शकतो. धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुनिया दोर, असा म्हणण्याचा अधिकार फक्त जनिलाच झाला होता. तो भक्तीच्या बळावर भक्ताचा अहमभाव गळून पडतो, माया दूर पळते, तेव्हा ईश्वराची प्राप्ती होते. आता हे बालक 8 वर्षाचं झालं. यशोदा ही त्याच्या खोड्याला कंटाळली होती. त्याच्या खोड्यांना आळा बसावा म्हणून तिनं त्याला गोधन चारण्यासाठी वनात पाठवण्याचं ठरवलं. पण गंमत अशी झाली की ज्या गवळणी कृष्णाच्या खोड्यांना कंटाळल्या होत्या त्यांना कृष्णाशिवाय चैन पडेना. सबन दिवस कृष्ण रानात, त्यामुळं त्याचं दर्शन घडेना. त्या वेड्या पिशा झाल्या. कृष्णाशिवाय त्यांना दुसरं बोलणंच सुचत नव्हतं. आज काय कृष्णानं वावटळीच्या रूपात आलेल्या तृणावर्त राक्षसाचा वध केला. वृंदावनात वासऱ्याच्या रूपानं आलेल्या राक्षसाला तंगडी धरून हापटला. दुसरी सांगते, अगं हे काहीच नाही, बगळ्याच्या रूपानं आलेल्या बकासुराचा वध केला, धेनुकासुराचा वध केला. अशा तऱ्हेनं जिकडं तिकडं कृष्णाचाच गणगान चले. त्याच्याशिवाय बोलायला दुसरा विषयच नव्हता. करीती कथा गाती गाणे, गोपी तर देहभान विसरले होत्या. दही घ्या दूध घ्या म्हणण्याऐवजी गोविंद घ्या दामोदर घ्या असे म्हणू लागल्या. अशा तऱ्हेने कृष्णाने गोकुळाला वेड लावलं होतं. सगळं गोकुळ कृष्ण प्रेमानं भारून गेलं होतं.

वारकरी संप्रदायात कृष्ण आणि विठ्ठल भिन्न नाहीत. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरपुंडली काय दांतु मुनेंद्रे समागत्य तिष्ठन्ति स्वानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. एक दिवस चेंडूचा खेळ रंगात आला होता. कृष्णानं चेंडू असा काही भिरकवला की तो थेट यमुनेच्या डोहात गेला. झालं, सगळीकडे एकच गोंधळ उडाला. अरे कृष्णा, आता काय करायचं रे? चेंडू तर पाण्यात गेला, आता कशानं खेळायचं? कृष्ण म्हणाला, अरे घाबरता काय, मी आहे ना, आत्ता जाऊन घेऊन येतो चेंडू. असं म्हणून कदंबाच्या झाडावर चढला सुद्धा त्याचे सवंगडी पेंड्या बोबड्या वाकड्या सगळे घाबरले आणि ओरडू लागले. अरे कृष्णा, नको रे, अरे नको जाऊस, तो कालिया तुला मारेल रे. पण कृष्ण कुठला ऐकायला, त्यानं डोहात उडी मारली. सगळे मित्र घाबरून रडू लागले, आकांत करू लागले. गोकुळात ही वार्ता वाऱ्याप्रमाणे पसरली. सगळीजण धावत पळत यमुनेच्या काठी आली. सगळ्यांचा धीर सुटला. सर्वजण देवाचा

एकेका विषयाला भुलून एकेका प्राण्यानं आपले प्राण गमावले आहेत. याकरता या हृदयात या पाच फणीच्या नागावर नाचून कालियाला हुसकून लावलं पाहिजे, म्हणजे मगच आपल्या हृदयात भगवंताचं वास्तव्य होईल आणि हा विषारी नाग निघून जाईल. पण त्याकरता भगवंताच्या नामाचा अखंड छंद मनाला लावून घेतला पाहिजे. तुका म्हणे छंदे येणे वेधियाला गोविंदे, असा छंद गोपींना लागला होता. त्यांच्या प्राप्तीसाठी त्या वाटेल ते करायला तयार होत्या. त्यासाठी त्यांनी कात्यायनी व्रत केलं होतं. त्यावेळी त्यांनी अंगावरील सर्व वस्त्र उतरून स्नानासाठी यमुनेत प्रवेश केला. कृष्णाने सर्व वस्त्र उचलली आणि आपण झाडावर जाऊन बसला. गोपीने त्याला वस्त्र देण्याविषयी परोपरी न विनवलं, पण कृष्ण म्हणाला, तुम्ही या आणि आपापली वस्त्र घेऊन जा. शेवटी दोन्ही हातांनी आपली रज्जा राखीत त्या येऊ लागल्या. त्यावेळी कृष्णानं सांगितलं की हात जोडून या. या व्रताचा आणि या घटनेचा एक सखोल आध्यात्मिक अर्थ आहे. गोपीने कृष्णाला सर्वस्व अर्पण केलं होतं, पण थोडासा लज्जेचा किंवा अहंभावाचा पडदा राहिला होता. तो गळून पडला म्हणजे त्या कृष्णरूप होणार होत्या. भक्त आणि ईश्वर यांच्या मिलनाची एक रूपतेची ही अंतिम अवस्था दाखवणारं हे रूपक आहे. हे रूपक समजावून घेण्याकरता तेवढा आध्यात्मिक पोच पाहिजे. तो जाणा नाही त्यांनी गोपीकृष्णाच्या प्रेमाचा बाजार केलेला आहे. गोपीने आपलं कुल परिवार धर्म संकोच व्यक्तित्व सारं सारं कृष्णाला अर्पण केलं होतं. वस्त्ररूपानं अहंभावही समर्पण केला होता. कृष्णानं हा त्यांचा अनन्य भाव पाहिला आणि शारदीय पौर्णिमेला रासक्रीडेचं आश्वासन दिलं. शारदीय पौर्णिमा आली आणि कृष्णाच्या बासरीची तान छेडली. देव

कृष्णाची बासरी ऐकली आणि सर्व गोपी पळत सुटल्या. अहो, तुमचा आमचा देह ही सुद्धा एक बासरीच आहे. बासाप्रमाणे बास म्हणजे लाकूड, तर बासाप्रमाणे हा देह सुद्धा प्रथम वाकडा तिकडाच असतो. विवेकाचा संयमाचा दगड ठेवून तो सरळ करावा लागतो. दशी इंद्रियाची छिद्रे त्याला असतातच. कृष्णाच्या ओष्ठस्पर्शाने त्यात चैतन्याचं वारं भरलं की त्यातून सुसंवादी मधुर स्वर निघू लागतात. परावाणीचं हे उगमस्थान आहे. गोपी वृंदावनात जमा झाल्या. कृष्णाच्या कसोटीला अजून उतरायच्या होत्या. त्यांना जमलेल्या पाहून कृष्ण म्हणाला, जा जा सगळ्याजणी घरी जा, मुलाबाळांचं संगोपन करा, नवऱ्याची सेवा करा, सुखाचा संसार करा. हे ऐकून सगळ्याजणी रडू लागल्या. त्या म्हणू लागल्या, अरे तूच आमचं सर्वस्व आहे. अरे प्रिय, नित्य अशा परमतत्वाचा लाभ झाला असताना अनित्यचा हव्यास कोण धरणार?

कृष्णानं त्यांचा अनन्य भाव पाहून त्यांची रासक्रीडा केली आणि त्यांचा उद्धार केला. ज्ञानेश्वरीतील 10व्या अध्याय 288 ते 292 पर्यंतच्या ओव्यात श्रीकृष्णाच्या बालपणाच्या चरित्राचं सार आलेलं आहे. जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पूतनेसी नुगडता बालपणेची फुली जेणे माया अदानव सृष्टी केली करीगिरी धरुणी उभाणली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेणे मिया जळत गोकुळी राखिले वासुरवासाठी लाविले विरंची स पिसे प्रथम दशेची या पहाटे माझी कंसाईशी अचाटे महाधेंडे वचटे लीळाची नासली हे काय किती सांगा.

तुवाही देखिले ऐकिले असे आघवे, तरी यादवा माझी जाणावे हेच स्वरूप माझे. श्रीकृष्ण चरित्र सांगावं तेवढं थोडं आहे, त्याची गोडी आवड आहे, पण मी आता फक्त श्रीकृष्णाच्या बाललीलाचंच वर्णन केलं आहे. तेव्हा या गोपींसारखा कृष्ण नामाचा छंद आम्हाला लागू दे आणि कृष्ण प्राप्ती होऊ दे, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. तुकाम

0: रे आनंदल्या नर नारी बाळ कृष्ण नंदा घरी पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजलेत.

0: गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत.
1: हसीना से मुलाकात हो गई

0: श्रोतेहो, हे होतं अजनबी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत होतं राहुलदेव बर्मन यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं दीवार या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत आर डी बर्मन यांचं.
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है
2: क्या है.

श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर 02132566224 तेव्हा जरूर फोन करा.

श्रोतेहो, हे होतं किशोर कुमार आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं आग गले लग जा या चित्रपटातलं गीत. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीत RD बर्मन यांचं. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आहे कारवा या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, हे होतं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अधिकार या चित्रपटातलं रमेश पंत यांचं गीत. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेली अमित खन्ना यांची रचना, संगीत राजेश रोशन यांचं आणि चित्रपट बातो बातो मे.
1: उठ सबके कदम देखो रम पम पम

श्रोते हो, हे होतं लता मंगेशकर, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं राजेश रोशन यांचं आणि चित्रपट दुसरा आदमी. या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, यानंतर ठीक 11:40 अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित

0: प्रसारित करीत होत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायनावर आधारित कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. सहभाग शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी. निवेदन सुनीका मुजुमदार. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.
1: श्रोतेहो, प्रतिभेला रंग, रूप, वर्ण, वंश, जातपात व लिंगभेद याची कुंपण नसतात. ती स्फूर्ते कुणाही सहृदयाला, अनुभूतीपूर्व अस्वस्थ आत्म्याला. प्रतिभेचं आजच्या औपचारिक शिक्षणा वाचून तरी कुठे अडतं? विश्वाच्या शाळेतील उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या व्यवहारातून शिकलेले पाठच तिला भावतात, पावतात. आजच्या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवन कार्याचा, साहित्य संपदेचा आणि सामाजिक योगदानाचा वेध त्यांचीच लेखन कला म्हणजेच पोवाडा गायन यातून घेणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, ते लोकशाहीर, समाज जागृती करणारे क्रांतिकारक लेखक, कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज आणि परिवर्तनाचे अग्रदूत होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून समाजातील उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांना अभिव्यक्ती दिली. अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे झाला. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. लहानपणीच त्यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. गिरगावातील कामगार वस्त्या, झोपडीतील जीवन आणि श्रमिकांचे हाल त्यांनी अगदी जवळून अनुभवले. याच अनुभवांनी त्यांच्या साहित्याला वास्तववादी आणि जनतेच्या जीवनाशी जोडलेलं स्वरूप दिलं. श्रोते हो, आता ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्माविषयी पोवाडा. सादर करतायत शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी.

कामगार चळवळ, शेतकरी प्रश्न, सामाजिक न्याय आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या शाहिरीने आणि लोकनाट्यांनी जनतेत स्वाभिमान, संघटन आणि परिवर्तनाची प्रेरणा जागवली.

अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला मोठी देणगी दिली. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि प्रवास वर्णनं लिहिली. त्यांच्या प्रमुख साहित्यामध्ये फकीरा, वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, संघर्ष, आवडी यांचा समावेश होतो. त्यांच्या कथांमध्ये बरबाद्या कंजारी, स्मशानातील सोनं आणि कृष्णाकाठच्या कथा विशेष उल्लेखनीय आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये फकीरा या कादंबरीला विशेष स्थान आहे. अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला, स्वाभिमानासाठी झगडणारा आणि समाजातील दुर्बल घटकांचं प्रतिनिधित्व करणारा नायक फकीरा मराठी साहित्याचा अविस्मरणीय नायक ठरलाय. या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. आजही ही कादंबरी सामाजिक न्याय, समता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश देत राहते. शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी सादर करत आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयीचा हा पोवाडा.

अण्णाभाऊ साठे यांनी लोककलेचा प्रभावी वापर करून समाज जागृती केली. पोवाडे, लावण्या, शाहिरी आणि लोकनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या कार्यक्रमांना हजारो श्रोते उपस्थित राहत. त्यांच्या प्रभावी आवाजाने आणि ओजस्वी सादरीकरणाने अनेकांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरित केलं. अण्णाभाऊ साठे यांचं एक प्रसिद्ध विधान आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं. ते म्हणतात, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. या एका वाक्यात त्यांनी श्रमिकांच्या कष्टाचं आणि मानवी श्रमाच्या मूल्याचं महत्त्व अधोरेखित केलं. आजच्या समाजात समानता, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य आणि मानवी प्रतिष्ठा यांचा विचार करताना अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य अधिकच महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या लेखणीतून व्यक्त झालेली माणुसकी, समता, बंधुता आणि परिवर्तनाची प्रेरणा नव्या पिढीसाठीही तितकीच मार्गदर्शक आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे लेखक नव्हते, ते संपूर्ण मानवतेचे साहित्यिक होते. त्यांनी उपेक्षितांच्या वेदनांना शब्द दिले, कष्टकऱ्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा दिली आणि साहित्याला सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी साधन बनवलं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या विचारांचं स्मरण ठेवणं आणि सामाजिक समतेचा संदेश पुढे नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायनावर आधारित कार्यक्रम ऐकत होतात. शब्दांचा शाहीर, जनतेचा आवाज. सहभाग शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकाऱ्यांचा होता. निवेदन सुनीका मुजुमदार. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भोयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, मध्यान्नीचे 12 वाजले. महिलांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

मैत्रिणींनो, स्त्री शक्ती, कर्तृत्व, संस्कार, विचार आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम प्रत्येक महिलेच्या मनाला नवी दिशा देणारा ठरतो. चला तर मग सखींनो, आजच्या या ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया एका छानशा गीतानं.

0: सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आज आपण अनुभवणार आहोत ज्ञान, प्रेरणा आणि इतिहासाची उज्ज्वल परंपरा. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या कर्तृत्वानं अनेकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई नेमाडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. विषय थॅलेसेमिया आणि रक्तदान. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, समाजात काही व्यक्ती आपल्या व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता त्याला समाजसेवेचे व्रत म्हणून कार्य करतात. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या जनजागृती, तपासणी, रक्तदान, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी मदत तसंच कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर सई नेमाडे यांनी हजारो कुटुंबांना नवीन आयुष्य दिलंय. त्यांच्या या सेवा कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा करण्यात आलाय. आज त्यांच्या सेवा प्रवासाविषयी, थॅलेसेमियाबाबतची जनजागृती आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका याविषयी त्यांच्याशी मनमोकळा संवाद आज आपण साधणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, स्वागत करूया डॉक्टर सई नेमाडे यांचं. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: ताई, सुरुवातीला आम्हाला सांगा, सुरुवातीपासून या प्रश्नाला आपण सुरुवात करूया की सर्वप्रथम आपल्या वैद्यकीय प्रवासाबद्दल आणि थॅलेसेमियाच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: खरं तर मी व्यवसायाने MD पॅथॉलॉजिस्ट आहे आणि माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे. पण खरं तर शिक्षणाने मला एक निदान करण्याचं शिकवलं, रोगांचं निदान करण्याचं शिकवलं. पण थॅलेसेमियाग्रस्त मुलांनी मला खरं तर जीवन जगायला शिकवलं. आणि रक्तपेढीमध्ये काम करत असताना मी दर 15 ते 20 दिवसांनी ही येणारी बालकं ही अतिशय धैर्याने ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी येतात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात येत होती की आई वडील मात्र अतिशय हतबल, निराश, चिंताग्रस्त. आणि कुठेतरी मला असं वाटलं की ब्लड ट्रान्सफ्युजन, त्यांना लागणाऱ्या गोळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी यंत्रणा विस्कळीत आहे आणि त्यामुळे त्यांना अतिशय म्हणजे हेलपाट्या मारणं

0: किंवा वारंवार फेऱ्या मारणं, ब्लड नाही म्हणून परत जात होती मुलं आणि वेळेवर न येणं, हे गोष्ट लक्षात आल्यानंतर मी ठरवलं की ह्या मुलांसाठी आता लढलं पाहिजे आणि ही जी यंत्रणा आहे ही कुठेतरी आपण व्यवस्थित केली पाहिजे. आणि त्यांच्याकडूनच खरं तर मला ही प्रेरणा मिळाली की ह्यापुढे एकही मूल थॅलेसिमियाग्रस्त जन्माला येणार नाही ह्या ध्येयाने मी काम करायला सुरुवात केली.
1: बरं ताई, आता थॅलेसिमिया म्हणजे नेमका कोणता आजार आणि त्याची लक्षणं काय सामान्य श्रोत्यांना आपण सोप्या भाषेत सांगाल का?
0: थॅलेसिमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे. जसं आई वडिलांकडून आपल्याला रंग, उंची, इतर गुणधर्म प्राप्त होतात, काही आजार आपल्याला आई वडिलांकडून येतात, जसं की बीपी आहे, शुगर आहे. आजकाल आपल्याला प्रत्येक घरामध्ये माहिती आहे की ब्लड प्रेशर काय आहे, शुगर काय, कॅन्सर काय. परंतु थॅलेसिमिया हा आजार फारसा लोकांना माहिती नाहीये आणि हा अनुवंशिक आजार आहे, आई वडिलांकडूनच आपल्यामध्ये येतो. तर याचे थोडक्यात सांगते तर दोन थॅलेसिमियाचे प्रकार आहेत, एक तर थॅलेसिमिया मायनर आणि थॅलेसिमिया मेजर. थॅलेसिमिया मायनर म्हणजे हिमोग्लोबिनचे जे दोन जीन्स असतात त्यापैकी एक जीन बाधित असतो त्या व्यक्तीला आपण थॅलेसिमिया मायनर म्हणतो. आणि दुसरा जो जीन आहे त्याच्या शरीरातला तो हिमोग्लोबिन बनवण्याकरता विसुरळीत काम करतो. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला माहीत नाहीये की आपण थॅलेसिमिया मायनर आहोत. आणि अशा व्यक्तीचं जर लग्न थॅलेसिमिया मायनर बरोबरच जर झालं तर त्यांना होणारं जे बाळ आहे त्याच्या दोन्ही जीन्समध्ये हे बाधित जीन्स येणार आहेत आणि त्या बाळाला थॅलेसिमिया मेजर होणार आहे.
1: बरं,
0: थोडक्यात हा अज्ञानामुळे होणारा आजार ज्याच्यामध्ये व्यक्तीला थॅलेसिमिया मायनर आपण आहोत हे माहीत नाही आणि त्याचं लग्न थॅलेसिमिया मायनर व्यक्तीशी झालं तर त्या बाळाला होणारा आजार हा थॅलेसिमिया मेजर आहे. मग थॅलेसिमिया मेजर होणाऱ्या बाळामध्ये काय होतं तर हिमोग्लोबिन तयारच होत नाही कारण त्याचे दोन्ही जीन्स बाधित आहेत. त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयारच होत नाही. जन्मतः साधारण महिना 3 ते 4 महिन्याचे बाळ झाल्यानंतर त्याला हे रक्त चढवावं लागतं. दर 15 ते 20 दिवसांनी त्याला रक्त हे द्यावंच लागतं. म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर ते बाळ दुसऱ्याच्या रक्तावर अवलंबून आहे आणि हे पण त्याचा जीवन प्रवास जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत दर 15 दिवसांनी त्याला ते ब्लड घ्यायचं आहे.
1: बरं, मग मॅडम आता हे जन्मापासून निदान होतं का?
0: साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंत हे समजत नाही कारण की तोपर्यंत आईचं रक्त त्या बाळाच्या शरीरात असतं त्याच्यामुळे काही डायग्नोसिस होत नाही. पण 3 ते 4 महिन्याचे झाल्यानंतर साधारण बाळ पांढरट दिसतं कारण हिमोग्लोबिन नाही म्हणजे ते पांढरट दिसतं, त्याच्या हालचाली थोड्या कमी होतात, सतत वारंवार आजारी पडून हॉस्पिटलायझेशन व्हायला लागतं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्याला डायरिया होणं, पोट फुगणं, त्यामुळे लक्षात येतं की सतत जर हॉस्पिटलायझेशन झालं, पांढरट बाळ आहे, तर हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसची थॅलेसिमियाची तपासणी आहे ती केली जाते आणि लक्षात येतं की बाळाला थॅलेसिमिया मेजर आहे. आणि उलट तपासणी केल्यावर लक्षात येतं की आई वडील दोघेही थॅलेसिमिया मायनर आहेत म्हणून हे बाळाला झाले आहे.
1: मॅडम, आता या आजाराबाबत हा जो थॅलेसिमिया आजार आहे समाजामध्ये अजूनही याबद्दल कोणते गैरसमज आहेत?
0: खरं तर थॅलेसिमिया मायनर हा आजार नाही. पहिल्यांदा जेव्हा आपण जनजागृती करतो आणि रक्त तपासणी करून देतो तेव्हा आपण त्यांना थॅलेसिमिया मायनर असं आपण त्यांना रिपोर्ट देतो. तर एक तर पहिली भीती वाटते की मला काहीतरी मोठा आजार आहे आणि माझं आता लग्न ह्यापुढे होणार नाही, ही एक तर पहिली भीती आहे. आणि काहींना वाटतं की हा काही विशिष्ट कुटुंबांनाच होतो, बाबा माझ्या घरी तर काही झालं नाहीये, असं परंपरा काही माझ्याकडे नाही, बाजूच्या घरात काहीतरी आहे, बाळ सतत जात असतो हॉस्पिटलला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा थोडं निगेटिव्ह ह्याच्यातून बघतात की समजा संसर्गजन्य तर नाही ना, ही एक भीती असते. परंतु हा फक्त अनुवंशिक आजार आहे. थॅलेसिमिया मायनर हे फक्त एक वाहक स्थिती आहे. जर व्यक्ती थॅलेसिमिया मायनर असेल तर काळजी काय घ्यायची आहे, तर त्यांनी थॅलेसिमिया मायनर व्यक्तीबरोबर लग्न टाळायचं आहे. आणि जर असं झालं की दोघेही थॅलेसिमिया मायनर आहेत, आता आमच्या कॅम्पिंगमध्ये असं लक्षात येतं की कधीही टेस्ट केली नाही आणि दोघेही थॅलेसिमिया मायनर निघाले तर आपण त्याच्यापुढे गर्भजल तपासणीचं त्यांना आपण समुपदेशन करत असतो.
1: बरं, आणि आता तुम्ही सांगितलं जसं की जन्मापासून बाळ आजारी असतं, सतत त्यावरनं त्याची ती हिमोग्लोबिन टेस्ट केली जाते आणि मग हा जो थॅलेसिमिया आजार आहे हा फक्त वंश परंपरागत असतो किंवा नंतर मोठं झाल्यावरही होतो, याबाबत काय सांगाल?
0: नाही, हा वंश परंपरागतच आहे आणि हा जनरली जन्मतःच होतो. अगदी फार इंटरमिडिया ज्या केसेस असतात म्हणजे मेजर, मायनर आणि एक मधली स्थिती म्हणजे इंटरमिडिया, ही फार क्वचित अशी होते की बाळ 13-14 वर्षाचं झाल्यानंतर ते लक्षात येतं. पण मेजॉरिटी थॅलेसिमिया मेजर ही बाळ जन्मतःच 3 ते 4 महिन्यातच ते बाधित झालेले असतात.
1: मॅडम, आता कोसला फाउंडेशनची स्थापना तुम्ही केली आहे, मग याची स्थापना करण्यामागची नेमकी भूमिका काय होती तुमची?
0: खरं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही रक्तपेढीत काम करत होते तर असं लक्षात आलं की जळगाव जिल्ह्यामध्ये थॅलेसिमियाची रजिस्ट्री नाहीये.

0: रजिस्ट्री नव्हती आणि लक्षात येत नव्हतं की नक्की मुलं किती आहेत, बाधित मुलं किती आहेत, त्यांचे ब्लड ग्रुप काय आहेत, ब्लड अवेलेबल आहे की नाही ब्लड बँकमध्ये, किंवा त्यांना लागणारे जे आयन चिलेशन्स म्हणतो की वारंवार रक्त दिल्यामुळे शरीरामध्ये आयन वाढतं आणि ते काढण्याकरता काही गोळ्या द्याव्या लागतात, तर ते मुलं प्रॉपर घेत आहेत की नाही, त्यांचं हिमोग्लोबिन किती, वेगवेगळ्या तपासण्या करतात की नाही, किंवा शासनाच्या त्यांना काही सवलती मिळतात त्या मिळतायत की नाही, हे कुठेही अवेलेबल नव्हती रजिस्ट्री. आणि त्याकरता पहिले रजिस्ट्री मी तयार केली की पूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण मुलं किती आहेत, त्याच्यात 120 मुलं आपल्याकडे रजिस्टर झाली आणि त्यांच्याकरता आपण एक डे केअर सेंटर सुरू केलं ज्याच्यामध्ये मुलांना मोफत ब्लड ट्रान्सफ्युजन, त्याच्याबरोबरच्या चिलेशनच्या गोळ्या आणि काही इन्व्हेस्टिगेशन्स हे या डे केअर सेंटरमध्ये करून दिले जातात. त्याचा फायदा असा झाला की मुलांचं जे हिमोग्लोबिन खूप कमी होतं, जे अगदी 2 आणि 3 ग्रॅम होतं, त्यांना सुपर ट्रान्सफ्युजन्स म्हणजे डबल बॅग्स देऊन त्यांचं हिमोग्लोबिन आपण वाढवलं. काही मुलांचं प्लीहा खूप वाढली म्हणजे स्प्लिन त्यांच्यामध्ये खूप वाढलेली होती आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होत होतं, तर आपण त्याच्या सर्जरीज करून घेतल्या. ह्या सगळ्या आपल्या अंतर्गत ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले स्कीम मध्ये केल्या. काही मुलांना प्रवासाच्या अडचणी होत्या की अगदी 100 किलोमीटर वरून ते जळगावमध्ये येत होते कारण पेरिफेरीला ब्लड ट्रान्सफ्युजन अवेलेबल नाही, मग त्यांच्याकरता डोर टू डोर गाडी करणं, त्यांना तिथून अगदी आनंदाने मुलं यायला लागली. त्याचा फायदा झाला की आई वडिलांपैकी एकच व्यक्ती यायची, त्यांचा तो खाडा वाचायचा नोकरीवरचा, आणि मुलं अगदी आनंदाने यायची परत घरी सोडायच्या, कारण की हा प्रवास अतिशय संघर्ष आहे. म्हणजे दर 15 दिवसांनी जर तुम्ही म्हटलात की मुलांना खेचून आणणं, ती सुई वेदना, त्याच्यात ते गाडीने येण्याचा प्रवास तरी त्यांचा सुखकर झाला. सगळ्या मुलांना टेम्पररी UDID जे आपण कार्ड्स म्हणतो, दिव्यांगाचे कार्ड्स, हेही टेम्पररी होते, हे आपण त्यांच्याशी मीटिंग घेऊन ते सगळे सरेंडर करून घेतले आणि परमनंट कार्ड त्यांना मिळालेत आता. आणि विविध त्या शासनाच्या त्यांना आता सवलती मिळायला लागल्या, पेन्शन मिळायला लागली. बोन मॅरो ट्रान्सप्लांटला जी मुलं जाणार होती त्यांचं प्री ट्रान्सप्लांट आपल्याला काही नियोजन करावं लागतं, काही इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात, तर आपण या फाउंडेशनच्या मार्फत त्या मुलांचे MRI, 2D एको, डेक्झा स्कॅन, फेरिटिन लेवल मॉनिटर्ड करून साधारण 8 ते 10 मुलं आपली ट्रान्सप्लांटसाठी आतापर्यंत गेली आहेत. 8 मुलं ट्रान्सप्लांट होऊन आता 2 वर्ष झाली आहेत. तर फाउंडेशनचा उद्देश आहे की आपल्याला एक मॉनिटरिंगसाठी आर्थिक सुद्धा आपल्याला हातभार लागतो कोणाचा तरी, कारण की नुसतं आपण काम करून होणार नाहीये, त्यांना आपल्याला सतत आर्थिक मदत करावी लागणार आहे. आणि एक ध्येय आहे की ती आपला समाज थॅलेसेमिया मुक्त होत झालाच पाहिजे.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया जो आजार आहे लहानपणापासूनच असतो, वंश परंपरा त्याची असते, मग गरोदर आई राहिल्यापासून मग तेव्हा याचं निदान होतं का मॅडम?
0: शक्यतो विवाहपूर्व तपासणी केलेली कधीही बरी, पण समजा विवाहपूर्व नसेल केली तर गर्भधारणेपूर्वी केलेली जास्त योग्य. गर्भधारणा झाल्यानंतर बरेच वेळा असं होतं की गर्भधारणा झाल्यानंतर काही टेस्ट केल्या जसं की HIV ब्लड ग्रुप केले जातात. थॅलेसिमिया टेस्ट अजूनही अनिवार्य नाही आहे, तोपर्यंत करणार नाही कोणी. पण ती गर्भधारणेत जर केली आणि ती जर गर्भधारणाच्या 3 महिन्यापर्यंत जर आपण ही टेस्ट केली तर आपण ती जर व्यक्ती पॉझिटिव्ह आली थॅलेसिमिया मायनर तर लगेचच त्याच्या हजबंडचं ती टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. आणि जर हजबंड निगेटिव्ह आहे तर नक्कीच बाळ तर सेफ राहणार आहे आतमध्ये. पण जर असं लक्षात आलं की ती पॉझिटिव्ह आलेली आहे व्यक्ती गर्भधारणा झाल्यानंतर आणि हजबंड सुद्धा पॉझिटिव्ह आहे तर गर्भजल तपासणी करणं आवश्यक असतं, जिथे गर्भाचं आपल्याला कळू शकतं की गर्भ अफेक्टेड आहे की नाही. आणि जर गर्भ थॅलेसिमिया मेजर असेल तर आपण त्यांना समुपदेशन गर्भपात करण्यासाठी करतो, कारण की पुढचा हा संघर्ष सगळ्यांना माहितीच आहे.
1: बरोबर. आणि ताई, आता थॅलेसिमियाग्रस्त मुलांसाठी ही जी आपली कोसला फाउंडेशन आहे त्याच्याकडून कोणते कोणते उपक्रम राबवले जातात?
0: आपण जसं डे केअर सेंटर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण ज्या विविध तपासण्या केल्या जातात, MRI, 2D एको, डेक्झा स्कॅन वगैरे, त्या आपण एक ग्रुप करतो मुलांचा. जी मुलं 10 वर्षाच्या पुढे आहेत ह्या ग्रुपमध्ये आपण त्यांना तो टेस्टिंगसाठी पाठवलं जातं. त्याच्यानंतर समाजामध्ये विविध ठिकाणी जनजागृती करणं, शाळा कॉलेजेस म्हणा, इंटिरियर्सला, ग्रामीण भागामध्ये, इंडस्ट्री लेवलला जिथे मॅरेजेबल ग्रुप आहे, किंवा ज्या भागामध्ये थॅलेसिमिया मेजरची मुलं जास्त आहेत त्या भागामध्ये आपण जास्त करून फोकस्ड जनजागृती करतो. त्याच्यानंतर त्यांना थॅलेसिमियाची टेस्ट करून देणं, माझ्या स्लॅबमधून आपण करून देणं, आणि जर थॅलेसिमिया मायनर व्यक्ती असेल तर त्यांचं काउन्सिलिंग करणं की बाबा त्यांनी लग्नामध्ये काय काळजी घ्यायची, लग्न करत असाल तर काय काळजी घ्यायची, लग्न झालं असेल तर त्याच्या पार्टनरची टेस्ट करून देतो, आणि दोघं मायनर असतील तर परत ते गर्भधारणा झाल्यानंतर गर्भजलाची तपासणी करण्याचं काउन्सिलिंग करणं. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण जनजागृती साधारण 10,000 व्यक्तींपर्यंत पोहोचलोय. मायनर जे कपल्स होते, दोघेही मायनर असतानाचे जे कपल्स आहेत, असे साधारण 70 कपल्सला आपण KEM हॉस्पिटल

0: हॉस्पिटलला पाठवलं आणि त्याच्यामध्ये 9 जन्म आपण रोखले. 9 जन्म हे थॅलेसिमिया मेजरचे आत गर्भ होते ते आपण रोखले. त्याच्यानंतर आता आपण एक नवीन इन्फ्युजन पंप लायब्ररी सुरू केलेली. हे अतिशय नवीन पद्धतीने आपण हे पहिल्यांदाच जळगावमध्ये केलं की ह्या मुलांना सतत ब्लड दिल्यामुळे आयन शरीरामध्ये खूप वाढतं आणि ते ठिकठिकाणी अवयवांमध्ये जाऊन ते साचतं. मग त्याच्यामध्ये ब्रेन म्हणा किंवा लिव्हर पॅनक्रियास अशा अवयवांमध्ये ते गेल्यामुळे त्यांना ते काढायला एक पंप लागतो आणि तो पंप रात्रभर लावून ठेवावा लागतो त्यांच्या स्किनवरती. मग आता हॉस्पिटलमध्ये जर अशी मुलं राहिली तर त्यांचं महिन्यातले 15 दिवस तर हॉस्पिटलमध्ये जातील. त्याकरता तो पंप आपण विकत घेतलेला आहे आणि तो पंप आपण त्यांना देतो. त्याच्याबरोबर त्याची औषधं आपण त्यांना देतो फाउंडेशनमार्फत. ती मुलं ती घरी लावतात पंप आणि त्यांचं झालं की आपण तो पंप दुसऱ्या पेशंटला देतो. अशा पद्धतीने ही लायब्ररी सुरू केली आहे. त्याच्यानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांटला आर्थिक मदत करणं, फॉलोअप घेणं. ज्या मुलांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही, काही मुलांचे फेरिटिन खूप जास्त वाढलेले आहेत, त्यांचा फॉलोअप करून देणं. नुकतंच आपल्याला एक ॲम्ब्युलन्स डोनेशनमध्ये मिळाली आहे. ही ॲम्ब्युलन्स डेडिकेटेडली थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आहे, जी हॉस्पिटलमध्ये सकाळी जाऊन थांबते. त्यांना विविध ब्लड बँकमध्ये ब्लड घ्यावं जावं लागतं तर ती ब्लड बँक टू हॉस्पिटल्स फेऱ्या मारते. इमर्जन्सी ही फक्त त्यांच्यासाठीच आहे, थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी.
1: बरं मॅडम, आता आपण असं ऐकलेलं आहे आणि ती गोष्ट खरी पण आहे की थॅलेसिमियाचे जे पेशंट असतात त्यांना नियमित रक्त लागतं, आणि मग नियमित रक्तदान या मुलांसाठी किती महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी उपयुक्त कसं आहे हे
0: एक लक्षात आलं असेल की रक्ताचाच आजार आहे म्हटल्यानंतर.
1: आणि कोणत्याही ब्लड ग्रुपचं त्यांना रक्त चालतं का?
0: एक लक्षात आलं असेल तुमच्या या आपल्या चर्चेमध्ये की हा रक्ताचा आजार आहे आणि दर 15 ते 20 दिवसांनी रक्त लागतं. आता जळगाव जिल्ह्यामध्ये साधारण 350 मुलं ही बाधित आहेत, तर 350 मुलं ब्लड बँकमध्ये दर 15 ते 20 दिवसांनी येतात आणि त्यांना हे मोफत ब्लड दिलं जातं. तर एक अंदाज तुम्हाला येईल की प्रचंड भार हा ब्लड बँकवरती असतो आणि जर त्याला पर्याय नाही आहे, रक्ताला पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे जर रक्तदान केलं नाही तर ह्यांचं जीवन खरंच खूपच संघर्षमय होणार आहे. तर सगळ्यांना खरं तर आव्हान आहे की जी व्यक्ती सुदृढ आहे, जी 3 महिन्यांनी दर 3 ते 4 महिन्यांनी जी रक्त देऊ शकते. काही समाजामध्ये गैरसमज पण आहे, रक्त दिल्यावर अशक्तपणा येतो, कोणाला काही चक्कर येते, कोणाला काही वाटतं, पण खरं तर रक्तदानामुळे त्यांच्या शरीरावरच खरं तर फायदे खूप होतात. ते तर वेगळी चर्चा होण्यासारखा विषय आहे. पण सगळ्यांना आव्हान करेल की बरेच वेळा समाज माध्यमांमध्ये रील्स केले जातात फक्त, पण खरंच कृती जर केली तर अमूलाग्र बदल घडणार आहे. मुलांचं हे जे संघर्ष आहे, खरं तर आई वडिलांचा संघर्ष कमी होणार आहे, कारण दर 15 ते 20 दिवसांनी अक्षरशः त्यांना प्रत्येक डोनरला फोन करून बोलवावं लागतं आणि बरेचदा ते तोंडावर नाहीच म्हणतात आणि अशा पद्धतीने ते खचून जातात. तर त्यांना जर तुम्हाला उभारी द्यायची असेल तर प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे.
1: आणि मग कुठल्याही याचं त्यांना
0: नाही, त्यांच्याच ग्रुपचं आपण देतो त्यांना त्यांच्याच, कारण काय होतं की सतत रक्तदान, त्यांना सतत रक्त घ्यावं लागतं. दर 15 ते 20 दिवसांनी त्यांना रक्त घ्यावं लागतं आणि जर विविध असे जर ब्लड ग्रुपचे दिले तर त्यांना तर रिॲक्शनच येणार आहे, ते आपण टाळतो.
1: बोन मॅरो ट्रान्सप्लांट बाबत लोकांमध्ये भीती असते, मग त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक उपचार पद्धती आहे. जसं 15 ते 20 दिवसांनी ब्लड घेतात मुलं आणि त्याचेच एक उपचार पद्धती ज्याच्यामध्ये हे थॅलेसिमिया फ्री होऊ शकतात, ही एक उपचार पद्धती कायमस्वरूपी आहे. आता ह्याच्यामध्ये लेकरू गमावण्याची खरं तर भीती आहे. पहिली भीती ही लेकरू गमावण्याची, दुसरी की सक्सेस होईल की नाही. आता खरं तर तंत्रज्ञानामुळे असं झालं आहे की जे आधी 45 ते 50% यश मिळत होतं ते आता साधारण 65 ते 70% मिळायला लागलंय. आर्थिक भार प्रचंड आहे ह्याच्यामध्ये, ही एक भीती आहे की जरी शासनाकडून आपल्याला ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदत मिळाली तरी ही फक्त ट्रान्सप्लांटसाठी असते. त्याकरता राहण्यासाठी जो खर्च लागतो, कारण की ह्या हे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर साधारण 3 ते 4 महिने हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये राहावं लागतं, मग तो खर्च असतो.
1: हो,
0: आणि कॉम्प्लिकेशन्स होत

0: ही केली जाते अगदी सहजरित्या. साधारण 1000 रुपये ते 1200 रुपये लागतात. हा संपूर्ण संघर्ष म्हणजे एक कुटुंब जर तुम्ही म्हटलं की जो ब्लड ट्रान्सफ्युजन घेतोय त्याचा महिन्याचा खर्च साधारण 13 ते 14 हजार आहे. मानसिक प्रचंड ताण असतो. हा संघर्ष जर टाळायचा असेल तर विवाहपूर्व अगदी साधी थॅलिसिमिया स्क्रीनिंग तपासणी करणं कधीही चांगलं.
1: बरोबर, म्हणजे ती काळजी जर आपण घेतली तर मग संघर्ष करण्याची वेळ येणारच नाही
0: आणि भावी पिढी थॅलिसिमिया
1: मुक्त होईल,
0: तो होणारच आहे.
1: मॅडम, आता आपण ही जी जनजागृती करतात तर ग्रामीण भागात तुम्ही जनजागृती करताना तुम्हाला कोणती आव्हानं आलीत, सामोरं जावं लागलं तुम्हाला त्या आव्हानांना?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ग्रामीण भागामध्ये रिपोर्ट बघितला थॅलिसिमिया मायनरचे की घाबरतात लोक, रिपोर्ट लपवले जातात. बऱ्याच वेळा जी ज्येष्ठ मंडळी असतात जी कुंडली बघतात आणि रिपोर्ट बाजूला ठेवतात. तर माझ्याकडे असे काही कपल्स आहेत की दोघांकडेही थॅलिसिमिया मायनरचे रिपोर्ट्स होते, ते मायनरचे रिपोर्ट त्यांनी लपवले आणि त्यांचं बाळ थॅलिसिमिया मेजर झालं. तर एक भीती आहे की लग्न होणार नाही, आपण थॅलिसिमिया मायनर आहोत म्हणजे काहीतरी गंभीर आजार आहे या व्यक्तीला आणि ह्याच्याशी लग्न न केलेलं बरं, म्हणून एक कुटुंबाचा दबाव असतो, ज्येष्ठ मंडळींचा दबाव असतो की नाही हे रिपोर्ट बाजूला ठेवून द्या, आपण कुंडली बघू, जुळते आहे करून टाका लग्न. ह्या पद्धतीने आम्हाला हे मोठं चॅलेंज आहे. जेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणावर कॅम्पिंग करतो, 1000-2000 टेस्टिंग केल्यानंतर आपल्याकडे साधारण 500-600 जण काउन्सिलिंगला येतात, भीतीपोटी येतच नाहीत बरेच जण की नको हे आजार काहीतरी वेगळंच आहे.
1: मॅडम, आता आपण जे कार्य करता आहात, तुमचं जे कोसला फाउंडेशन आहे त्यामार्फत सुद्धा आपण जनजागृती करण्याचं काम करतात, आर्थिक मदत करण्याचं काम करतात, विविध उपक्रम आपण त्यामार्फत राबवतात आणि मग थॅलेसेमियामुक्त भारत आपल्याला करायचा आहे. आपल्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवीन आयुष्य सुद्धा मिळालंय. तर मग एखादा असा हृदयस्पर्शी अनुभव आपण आमच्यासोबत शेअर कराल?
0: हो नक्कीच मॅडम. ऍक्च्युली आता माझं असं झालं आहे की आमचा जो थॅलेसिमियाचा ग्रुप आहे त्याचं नावच थॅलेसिमिया परिवार आहे आणि त्याच्यामध्ये मला सगळेजण ताई म्हणतात. मला सगळेजण म्हणजे सगळ्या प्रकारचं प्रेम मिळतं. तर आणि भरपूर विश्वास आहे माझ्यावरती लोकांचा. आता तर एक नुकतंच असं घडलं की मला एक कॉल आला अननोन नंबरवरून की डॉक्टर ताई बोलताय का? म्हटलं बोलतीये. म्हणे तुम्ही मला आता इथेच पाहिजे, आता लगेच या. म्हटलं कोण बोलते? तुम्ही मला इथे पाहिजे. तर मी त्यांना म्हणलं कुठे पाहिजे? तर म्हणे तुम्ही मला इथे पाहिजे, लगेच या, माझ्या बाळाला घ्या आणि औरंगाबादला जा आणि ट्रीटमेंट द्या जी काही आहे ती. मग नंतर मी सगळी चौकशी केली, तिला फोन केला परत की कुठे आहे ते सांग मी येते. मग डॉक्टर गौरव महाजन सरांकडे ती व्यक्ती होती आणि तिच्या बाळाला पांढरी कावीळ ब्लडमुळे होणारी हिपॅटायटिस सी, तर ह्याच्या आधी सुद्धा 12-13 मुलांना झाली होती आणि आम्ही गाडी करून तिथे गेलो होतो आणि ती कावीळीपासून आता मुक्त झाली. हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी इतका माझ्यावरती विश्वास ठेवला की माझ्या लेकराला घ्या आणि तुम्ही घेऊन जा. म्हणजे मला इतकं छान वाटतं आता की मला रात्री 2-3 वाजता कॉल येतात. काहीही जरी झालं तरी ते मला आधी सांगतात, घरामधल्या अडचणी सांगतात, मुलं त्यांचे अडचणी सांगतात. हे खरं तर माझ्या संपूर्ण या प्रोजेक्टचं यश आहे. बाकी पुरस्कार तर मिळतात पण मला सगळ्यात जास्त पुरस्कार हे लेकरच देतात.
1: खरे, आता आपण या आजाराबाबत ज्यावेळेस बघतो मॅडम आणि त्यांच्या ज्या पेशंट आहेत त्यांना आपण संघर्ष करताना सुद्धा बघतो, तर महिलांची या लढ्यातील भूमिका आपल्याला काय जाणीव देऊन जाते किंवा आपल्याला काय वाटतं महिलांच्या वेळेस या आजाराबाबत संघर्ष करताना आपल्याला दिसतात?
0: भरपूर शिकायला मिळते. खरं तर मी त्यांच्यामुळेच खरं तर सक्षम झाले. माझी सुद्धा असं मला वाटतं की इतकी कपॅसिटी सामाजिक कार्य करण्याची कधीच नव्हती. यांचा संघर्ष बघितला की दर 15 दिवसांनी एखाद्या ग्रामीण भागातून त्या लेकराला घेऊन यायचं, प्रवास करून हॉस्पिटलला येणं, सुई लावणं, त्या वेदना, बाळ रडत असतं सतत च्या फेऱ्या, ब्लड बँकला, ब्लड बँकला आल्यावर कळतं की ब्लड नाहीये, परत दुसऱ्या ब्लड बँकला जाणं, अशा फेऱ्या, आर्थिक गणित सांभाळणं, मानसिक ताण प्रचंड असतो आणि त्याच्यात सुद्धा त्या हसत खेळत तुम्हाला त्याची उत्तरं देतात. हे ह्या सगळ्या महिलांना, आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या आमच्या या ताईंना सलाम आहे खरं तर, की इतका संघर्ष खरोखरच करणं त्यांनाच जमतंय. खरंच करणं खूप कठीण आहे आजकालच्या काळामध्ये.
1: खरंच मॅडम, आता तरुणांनी रक्तदान आणि समाज सेवेत सहभागी होण्यासाठी आपण त्यांना काय संदेश द्याल?
0: रक्तदान खरं तर ह्या लेकरांसाठी जीवनदान आहे. जसं मी म्हटलं की ह्या श्वासाबरोबर त्यांना रक्ताची खूप गरज आहे आणि नुसतं म्हणून चालणार नाही की रक्तदान करा किंवा बॅनर लावून चालणार नाही. आम्ही ठिकठिकाणी हे रक्तदान शिबिरं घेतो आणि खूप चांगला प्रतिसाद सध्या आपल्याला मिळतोय, अवेअरनेस खूप चांगला झालाय. तरी मी सगळ्यांना विनंती करेल की प्रत्येक सक्षम तरुणांनी रक्तदान एकदा तरी केलं पाहिजे.

0: ब्लड बँकमध्ये येऊन त्यांनी विजिट केली पाहिजे की एका तुमच्या रक्तदानामुळे, एका बॉटलमुळे किती जीवन, किती लोकांना जीवन मिळतं हे जर कळलं तर नक्कीच अजूनही तरुण मुलं प्रोत्साहित होतील.
1: खरंच आहे. आणि ही समाजसेवा आपण करता आहात ताई, आणि याची दखल राष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेण्यात आलेली आहे. राष्ट्रपतींकडून सन्मान मिळाला तुम्हाला, त्यावेळेचा क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: खरं तर खूप म्हणजे आश्चर्य वाटलं मला की या कामासाठी माझी दखल घेतली गेली. पण म्हणतात ना की मनापासून केलेली ही सगळी धडपड, आणि हे मी फक्त प्रतिनिधित्व केलं ह्या पूर्ण जो पुरस्कार मला मिळाला त्याचा, पण खरे जे हक्कदार आहेत ही माझी सगळी लेकरं आहेत, थॅलेसिमियाची त्यांचे आई वडील आहेत, माझ्या फाउंडेशनमधले सगळे माझे सदस्य सहकारी डॉक्टर्स आहेत ज्यांनी विश्वास ठेवला. आणि हे काम माझ्यापेक्षा जास्त तर म्हणजे सगळे हे पॅरेंट्सच करतात, म्हणजे काउन्सिलिंग करणं किंवा जनजागृती करणं ते माझ्यासोबत असतात, किंवा आपण एखादा उपक्रम घेतला तर आता आम्ही रिसेंटली आमचा ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा केला होता, तर त्याच्यात मुलांनीच सहभाग घेतला होता ज्याच्यामध्ये त्यांनी आज शिवाजी असता तर हे नाट्यसुद्धा सादर केलं. तर प्रत्येक व्यक्ती हा अगदी फाउंडेशनमध्ये मनापासून काम करतोय, त्याच्यामुळे मला वाटतं की हा पुरस्कार मी त्यांनाच देईन. मी फक्त प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते आणि एक मोठी जबाबदारी आता असं वाटतं की एक मला मिळाली, एक प्रेरणा मिळाली की अजून सुद्धा काम अजून असंच लढलं पाहिजे या मुलांसाठी.
1: वा, खरंच खूप छान. आता मॅडम, पुढील काळामध्ये कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा तुमचा मानस आहे?
0: माझं तर एक स्वप्न आहे की डे केअर सेंटर एक चांगलं सुरू करावं. डे केअर सेंटर आहेच खरं, आता सुद्धा आपलं एक थॅलेसिमिया डे केअर सेंटर आहे, परंतु ह्या मुलांनी फक्त जगण्यापेक्षा आत्मविश्वास आणि उंच भरारी घेतली पाहिजे. मग त्याकरता डे केअर सेंटर सोबतच त्यांना काही स्किल्स शिकवणं, मग त्याच्यामध्ये तुमचे कम्प्युटर्स म्हणा, पेंटिंग्स म्हणा, नृत्य म्हणा, त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी घडवायचं आहे मला. डे केअर सेंटरमध्ये त्यांची काळजी तर घेतली जाईल, विविध डॉक्टर्स येतील, तपासण्या करतील, परंतु हे जे मानसिक खच्चीकरण होत असतं ह्या मुलांचं सतत, जे हॉस्पिटलायझेशन होणार आहे ह्या विचारांनी, ते कमी करण्याकरता कुठेतरी मला हे असं एक गुरुकुल सेंटर त्यांच्याकरता नक्कीच सुरू करायचंय भविष्यामध्ये.
1: वा, आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आपल्या श्रोत्यांसाठी आणि आपल्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व भगिनींसाठी थॅलेसिमिया मुक्त भारताचा संदेश तुम्ही काय द्याल?
0: थॅलेसिमिया मुक्त खरोखरच आपल्याला समाजामध्ये करायचं असेल तर सजग होण्याची गरज आहे. प्रत्येकाने विवाहपूर्ण तपासणी करणं गरजेचं आहे, रक्तदान करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की जी मुलं आहेत आत्ता थॅलेसिमियाग्रस्त त्यांना जीवनदान द्यायचं असेल तर रक्तदान करण्याची गरज आहे. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी नक्कीच कुटुंबाला आधार दिला पाहिजे. कवी दत्ता हलसगीकर सरांची कविता नेहमीच आवडते, ज्यांची बाग फुलली त्यांनी दोन फुले द्यावीत, आभाळा एवढी उंची त्यांनी थोडे खाली यावे, प्राक्तनाचा अंधार तेथे प्रकाशाचा गाव न्यावा, ज्यांचे जन्म मातीत मिळले त्यांना उचलून वर घ्यावे. तर मला एकच सांगावं असं वाटतं की जर प्रत्येकाने जर असा विचार केला तर नक्कीच ह्या कुटुंबाला आधार मिळणार आहे.
1: वा, खूपच छान संदेश ताई तुम्ही दिलेला आहे की नक्कीच आपल्याकडे जर बाग फुललेली असेल तर आपण त्यातली दोन फुलं गरजूंना नक्कीच द्यावी, खारीचा वाटा तरी आपण या समाजकार्यात उचलावा. डॉक्टर सई नेमाडे मॅडम, आपण आज थॅलेसिमियासारख्या गंभीर आजाराविषयी अतिशय मोलाची माहिती आपल्या श्रोत्यांना आणि आपल्या भगिनींना दिली. समाजाप्रती असलेली आपली संवेदनशीलता, सेवाभाव आणि हजारो कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित करणारं कार्य निश्चितच हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण दिलेला संदेश प्रत्येक श्रोत्यांपर्यंत आणि प्रत्येक महिलापर्यंत पोहोचेल आणि अधिकाधिक लोक थॅलेसिमिया तपासणी, रक्तदान आणि जनजागृतीसाठी पुढे येतील अशी आम्ही सर्वजण आशा व्यक्त करतो. आणि ताई, आज आपण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि त्याबद्दल आपले खूप खूप आभार, आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आकाशवाणी परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद, थांबूयात. नमस्कार.
0: नमस्कार.
1: मैत्रिणींनो, आत्ताच आपण आपल्या कर्तृत्वानं अनेकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई नेमाडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. विषय होता थॅलेसेमिया आणि रक्तदान. मैत्रिणींनो, डॉक्टर सई नेमाडे

मैत्रिणींनो, आज 1 ऑगस्ट महान राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका. लेखन संगीता नेवे यांचं, वाचक स्वर सारिका दांडगे यांचा. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका आता आपण जाणून घेणार आहोत. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी ही टरफले उचलणार नाही, असं शाळेतल्या शिक्षकांना ठामपणे सांगणारे लहानपणीचे ते बाळ गंगाधर टिळक. सखींनो, आपणा सर्वांनाच ठाऊक आहेत, हो ना? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते, समाज जागृती करणारे विचारवंत, पत्रकार आणि राष्ट्रवादी नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं स्थान भारतीय इतिहासात अत्यंत महत्वाचं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य आजही ऐकताच सखींनो आपल्या मनात स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. त्या काळात अर्थात स्वातंत्र्यपूर्वी त्यांचा हा संदेश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला. टिळकांचं कार्य मुख्यतः राजकीय क्षेत्राशी संबंधित मानलं जातं, परंतु सामाजिक प्रश्नांबाबतही त्यांचे विचार आणि भूमिका महत्वपूर्ण होती. मात्र त्यांच्या काळात भारतीय समाजात स्त्रियांची परिस्थिती ही अत्यंत कठीण होती. स्त्री शिक्षणाचा अभाव, बालविवाह, विधवांचे हाल, स्त्रियांवरील सामाजिक बंधनं आणि पुरुष प्रधान व्यवस्था यामुळं स्त्रियांच्या प्रगतीला अनेक अडथळे होते. या पार्श्वभूमीवर टिळकांनी स्त्रियांच्या स्थानाबाबत मांडलेले विचार आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका समजावून घेणं आपणा समस्त स्त्रीवर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे. हीच आजच्या दिने टिळकांना खरी मानवंदना ठरेल. लोकमान्य टिळकांचा काळ आणि स्त्रियांची सामाजिक स्थिती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी इथं झाला. त्यांच्या या काळात एकीकडं ब्रिटिश राजवट तर दुसरीकडं भारतीय समाजात अनेक सामाजिक समस्या होत्या. त्या काळात बहुतांश स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जात असे. बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. लहान वयात विवाह झाल्यामुळं अनेक मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं. विधवा स्त्रियांचं जीवन तर अत्यंत कठीण होतं. त्यांच्यावर अनेक सामाजिक बंधनं लादली जात होती आणि असह्य अन्याय त्यांना सहन करावा लागत होता. लोकमान्य टिळक हे राष्ट्रवादी विचारांचे नेते होते. त्यांचा मुख्य भर भारतीय समाजात राष्ट्रीय भावना निर्माण करणं आणि स्वराज्य मिळवणं यावर होता. तसंच अनेक समाजसुधारकांसोबत टिळकांनीही स्त्रियांच्या उद्धारासाठी अथक प्रयत्न सुरू केले. चला तर मग मैत्रिणींनो, सर्वप्रथम जाणून घेऊया स्त्री शिक्षणाबाबत लोकमान्य टिळकांची भूमिका. सखींनो, लोकमान्य टिळक स्त्री शिक्षणाच्या विरोधात अजिबात नव्हते. स्त्रियांना शिक्षण मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळालंच पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं. एक शिक्षित स्त्री आपल्या संसाराची, आपल्या कुटुंबाची योग्य प्रकारे जबाबदारी सांभाळू शकते आणि आपल्या मुलांवरही ती चांगले संस्कार करू शकते.

असते. टिळकांच्या मते स्त्री शिक्षण हे भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांशी जोडलेलं असावं. त्यांनी स्त्रियांना ज्ञान, संस्कार आणि नैतिक शिक्षण मिळावं यावर भर दिला. मात्र त्यांची स्त्री शिक्षणाची कल्पना त्या काळातील आधुनिक सुधारकांपेक्षा वेगळी होती. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर समाज सुधारकांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांनी त्या प्रकारे थेट शैक्षणिक चळवळ उभी केली नाही, पण त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व मान्य केलं. शेवटी काय तर स्त्री शिक्षण ही काळाची गरज. शिक्षित स्त्री शान समाजाची, सन्मान देशाची. स्त्रियांच्या सन्मानाबाबत लोकमान्य टिळकांचे विचार. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळक स्त्रियांना समाजातील महत्वाचा घटक मानत होते. कुटुंब आणि समाजाच्या निर्मितीमध्ये स्त्रियांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे असं त्यांचं मत होतं. स्त्री ही केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून ती संस्कारांची, समाजाची आणि देशाची निर्माती आहे असा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून स्त्रियांचा आदर करण्याचा संदेश दिला. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना उच्च स्थान असल्याचं ते मानत होते. त्यांच्या मते समाजाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीशिवाय शक्यच नाही. आणि सखींनो, हे तर आपण सर्वांनाही मान्य आहे, हो ना? तेव्हाच तर आपण म्हणतो, मुलगी शिकली प्रगती झाली. आता मैत्रिणींनो, संमती वयाचा कायदा आणि टिळकांची भूमिका. लोकमान्य टिळकांच्या स्त्रीविषयक विचारांमधील सर्वात महत्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा म्हणजे संमती वयाचा कायदा. मैत्रिणींनो, 1891 मध्ये ब्रिटिश सरकारनं संमती वयाचा कायदा केला. या कायद्यानुसार मुलींच्या विवाहानंतर त्यांना संसार करण्यासाठी किमान वय वाढवण्यात आलं. अनेक समाज सुधारकांनी या कायद्याचं समर्थन केलं, कारण त्यामागं बालविवाहामुळं होणाऱ्या अन्यायापासून मुलींचं संरक्षण करण्याचा उद्देश होता. मात्र टिळकांनी या कायद्याला विरोध केला. त्यांचा विरोध स्त्रियांच्या संरक्षणाच्या कल्पनेला नव्हता, तर ब्रिटिश सरकारनं भारतीय सामाजिक जीवनात हस्तक्षेप करण्याला होता. त्यांचं मत होतं की समाजातील सुधारणा या परकीय सरकारच्या कायद्यांद्वारे नव्हे तर समाजाच्या अंतर्गत परिवर्तनातून व्हायला हव्यात. टिळकांच्या या भूमिकेवर अनेक सुधारकांनी टीका केली. अर्थात टिळक हे स्त्रियांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांच्या विरोधात नव्हतेच मुळी, परंतु टिळकांच्या मते भारतीय समाजाला स्वतःच्या परंपरा आणि समस्यांवर स्वतः उपाय शोधण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि टिळकांचा हा विचार आपल्यालाही पटण्यासारखा आहे, बर का सखींनो? कारण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यानं आपल्या संसारात केलेली लुडबुड आपण खपवून घेत नाही, हो ना? मग आपल्या देशाच्या कारभारात परकीयांनी केलेली लुडबुड कोण खपवून घेणार बरं? लोकमान्य टिळकांसारखा स्वाभिमानी आणि कणखर व्यक्ती तर मुळीच हे खपवून घेणार नव्हता. आता मैत्रिणींनो, विधवा विवाहाबाबत टिळकांची भूमिका काय होती ते जाणून घेऊया. त्या काळात विधवा स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. समाजातील अनेक अनिष्ट रूढींमुळं विधवांना अपमानास्पद जीवन जगावं लागत होतं. लोकमान्य टिळक विधवांच्या दुःखाबद्दल अतिशय संवेदनशील होते. त्यांनी विधवांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होणं आवश्यक असल्याचं देखील मान्य केलं. मात्र विधवा विवाहाच्या प्रश्नावर त्यांची भूमिका काही समाज सुधारकांइतकी आक्रमक नव्हती. त्यांचा विश्वास होता की समाजातील बदल हे हळूहळू आणि लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणून केले पाहिजे. त्यामुळं त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी सावध भूमिका स्वीकारली. शेवटी आपणही म्हणतोस की देर से आए पर दुरुस्त आए. सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून समाजातील सर्व लोकांना एकत्र आणले. या माध्यमातून त्यांनी मनामनात राष्ट्रीय भावना जागृत केली. या सार्वजनिक उत्सवांमुळे महिलांनाही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत गेली. स्त्रियांमध्ये

देशभक्तीची भावना निर्माण होण्यास या चळवळींचा उपयोग झाला. पुढील काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महिलांचा वाढता सहभाग दिसून आला. त्यासाठी निर्माण झालेल्या सामाजिक वातावरणात टिळकांच्या जनजागृतीच्या कार्याचाही मोठा वाटा होता. हे विसरून चालणार नाही बर का मैत्रिणींनो. पत्रकारितेच्या माध्यमातून स्त्रीविषयक कार्य. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. त्यांनी आपल्या लेखांद्वारे लोकांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांच्या समस्या, समाजातील रूढी आणि शिक्षण यासारख्या विषयांवर त्यांनी विचार मांडले. त्यांची पत्रकारिता ही केवळ राजकीय नव्हती तर समाजाला योग्य दिशा देणारी होती. समाजात जागृती निर्माण करणं आणि राष्ट्रीय भावना मजबूत करणं हे त्यांच्या पत्रकारितेचं मुख्य उद्दिष्ट होतं. लोकमान्य टिळकांच्या स्त्रीविषयक धोरणाचं मूल्यमापन. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांची स्त्रियांविषयी भूमिका ही त्यांच्या काळाच्या सामाजिक परिस्थितीशी जोडलेली होती. त्यांनी स्त्रियांचा आदर, शिक्षण आणि सामाजिक महत्व मान्य केलं होतं. त्यांनी स्त्रियांना राष्ट्रनिर्मितीतील महत्वाचा घटक मानलं होतं. परंतु सामाजिक सुधारणा करण्याच्या पद्धतीबाबत त्यांचा दृष्टिकोन अतिशय सावध होता. ते परंपरा आणि समाजाची मानसिकता लक्षात घेऊन बदल करण्याच्या बाजूने होते. त्यांच्या विचारांमध्ये काही मर्यादा होत्या, परंतु त्याचवेळी त्यांनी भारतीय समाजात राष्ट्रीय जागृती निर्माण करून स्त्रियांच्या सहभागासाठी पोषक वातावरण तयार केलं. त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेतल्यास त्यांची भूमिका समजून घेणं आवश्यक आहे. ते मूलतः राष्ट्रवादी नेते होते आणि त्यांना वाटत होतं की प्रथम राजकीय स्वातंत्र्य मिळवणं महत्वाचं आहे, त्यानंतर सामाजिक सुधारणा अधिक प्रभावीपणे करता येईल, हा त्यांचा ठाम विश्वास होता. चला तर मग सखींनो, शेवटी आपण वळूया आता निष्कर्षाकडं. सखींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका या भारतीय समाजाच्या परिवर्तनाच्या इतिहासातील महत्वाचा भाग आहे. त्यांनी स्त्रियांच्या सन्मानाला महत्व दिलं, स्त्री शिक्षणाची आवश्यकता मान्य केली आणि समाजातील स्त्रियांच्या भूमिकेचं महत्व स्पष्ट केलं. तसंच राष्ट्रनिर्मितीत स्त्रियांच्या भूमिकेला स्थान दिलं. जरी त्यांच्या काही सामाजिक भूमिकांवर टीका झाली असली तरी त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना त्यांच्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेणं आवश्यक ठरतं. जसं आपणास ठाऊक आहेच की लोकमान्य टिळक हे मूलतः राष्ट्रवादी नेते होते आणि त्यांचे मुख्य ध्येय हे भारतीय स्वराज्य होते. त्यांच्या कार्यामुळं भारतीय समाजामध्ये जागृती निर्माण झाली आणि पुढील सामाजिक परिवर्तनासाठी एक मजबूत असा पाया तयार झाला. म्हणूनच मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रीविषयक विचार हे भारतीय इतिहासातील महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विषय मानले जातात. तेव्हा मैत्रिणींनो, अशा या महान समाजसुधारकास त्रिवार अभिवादन करून मी आता आपली अनुमती घेतेय. नमस्कार.

लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका आत्ताच आपण ऐकल्यात. लेखन संगीता नेवे यांचं होतं, वाचक स्वर होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आता आपली अनुमती घेतेय. पुन्हा भेटूच नवनवीन विषयांसह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 3व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील हिंदी बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगमपुरम विमानतळाचं उद्घाटन। व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात। लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान। आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जातील। पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल। आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली। कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धीमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं। विक्रमी संख्येने त्यात महिला सहभागी झाल्या होत्या। आंध्र प्रदेशचा दौरा आटपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत। तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत। यानुसार दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2,738 रुपये, कोलकातामध्ये 2,872 रुपये, मुंबईत 2,690 रुपये तर चेन्नईत 2,906 रुपये इतकी झाली आहे। त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808 रुपये 50 वरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत। विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत। वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहेत। गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं। यंदाच्या संकलनात या महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल 39,835 कोटी रुपये होता, तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 रुपये जमा झाले आहेत। एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं। जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली। परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला आहे। 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे। दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती। गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांच्याविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की मागासवर्गीय समाजात जन्म घेऊनही त्यांनी मराठी साहित्य जगात आपला ठसा उमटवला. व्हाईस ऍडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना 36 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. रशियाने युक्रेनवर काल मध्यरात्री केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जण मारले गेले. या हल्ल्यामुळे काही इमारती कोसळल्यानं त्यांच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियानं 2 दिवसांपूर्वीच युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं केलेल्या हल्ल्यातही 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले. रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युक्रेनच्या मित्र राष्ट्रांना अतिरिक्त हवाई संरक्षण कुमक पाठवण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांनी बेनिन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज समाज माध्यमांवर ही माहिती दिली. जयस्वाल म्हणाले की दलेला यांनी भारत आणि बेनिन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुवांग यू सूनचा 21-12, 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुई लिन एंग्युएन हिच्याशी पडेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण पदकं पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्य पदक पटकावलं. तसंच भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्य पदक आणि यशवीर सिंगनं कांस्य पदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांची कमाई करून भारत 23 पदकांसह पदतालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसंच इतर मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. केरळमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागानं राज्यातल्या 14 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. हवामान विभागानं आज गुजरात, केरळ आणि माहे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी। लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांना प्रदान। व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी। आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि

केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील. पोलिसांना एफआयआर नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धिमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं. विक्रमी संख्येनं त्यात महिला सहभागी झाल्या होत्या. आंध्र प्रदेशचा दौरा आटोपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत. व्हाईस अॅडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना 36 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर सर्व आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. तर रिअर अॅडमिरल विद्याधर हरके यांनी काल पश्चिम नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राची सूत्र स्वीकारली. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात देशाच्या संरक्षण आणि आक्रमणाच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना आज शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1,00,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणात दोवाल यांच्या योगदानाचा गृहमंत्र्यांनी गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच पुण्याच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आज लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी चिखली इथं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभर आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांनी समाजमाध्यमावर साठे यांना आदरांजली वाहिली आहे. नाशिक इथल्या आरोग्य विद्यापीठात तसंच नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राज्यातल्या इतर अनेक शाळा, महाविद्यालय तसंच संस्थांमध्ये लोकशाहीरांना अभिवादन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 हून अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची

पेक्षा आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपये कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल 39,835 कोटी रुपये होता तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 कोटी रुपये जमा झाले. एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला. वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुआंग यू सुनचा 21-12, 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामच्या थुई लिन इंग्युएन हिच्याशी पडेल. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं आज उघडीप दिली आहे. राजधानी मुंबईत वातावरण ढगाळ असून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. नाशिक शहर परिसरातही आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान विभागानं नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. प्रशासन सज्ज आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं रोटीगाव सध्या पुराच्या पाण्यानं चारही बाजूंनी वेढलं असून गावाचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवायचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव जिल्ह्याला गेले 2 दिवस पावसानं झोडपून काढलं. तापी नदीला पूर आल्यानं हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले आहेत. नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प 92% भरल्यानं नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आंबाघाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या घाटात अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: एक विचार, विचारच माणसाला हसवतो, विचारच माणसाला रडवतो, विचारच माणसाला आनंद देतो आणि विचारच दुःखही।
1: एक विचारच माणसाला अपयशी करतो आणि विचारच यशस्वी। विचारानेच तर माणूस पेटून उठतो आणि शांत होतो याच विचाराने।
0: काम करण्याची ऊर्जा ही एक विचारच देतो आणि विचारच कंटाळाही।
1: सगळ्या गोष्टी या विचारानेच घडत असतात आणि पूर्ण होतातही विचारानेच।
0: एक मिनिट, आता बोलता बोलता मला एक विचार आलाय, तर आधी तो पूर्ण करून घेऊ।
1: कोणता रे?
0: अगं, आपल्या मित्रांच्या स्वागताचा।
1: अरे हो, नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो।
0: ही आपले मैत्रीण नेहा
1: आणि हा आपला मित्र दर्शन।
0: आम्ही दोघं स्वागत करतो तुमचं
1: आजच्या आपल्या युववाणीच्या युवा प्रतिभा या कार्यक्रमात।
0: तर मित्रांनो, आपण बोलत होतो विचाराबद्दल। दररोज असंख्य विचार आपल्या मनात येतात, काही चांगले काही वाईट, पण हेच विचार कधी कधी विचार करायला भाग पाडतात।
1: ए दर्शन, काय बोर करतोय काहीच्या काही बोलून।
0: म्हणजे? अगं, विचार करणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, तुझ्या मनात नाही येत का विचार?
1: येतात ना।

0: म्हणजे जिवंत आहे तू.
1: ए गपे.
0: तर मित्रांनो, एक विचारच माणसाला जिवंत ठेवतो आणि मारतोही एक विचारच. आपण त्याला कशा अर्थाने घेतो यावर सगळं अवलंबून असतं.
1: पण दर्शन, चांगला विचार करणं ही आपल्याच हातात असतं ना.
0: हो ते आहे म्हणा, पण मला काय वाटतं नेहा, जसं सुखाच्या मागे दुःख आणि दुःखानंतर सुख हे येतच असतं, तसंच चांगला विचार जरी केला तरी वाईट विचार ही मागोमाग येत असतात.
1: गप रे, विचारांच्या बाबतीत असं काही नसतं. आपण चांगलाच विचार करायचा.
0: आपण चांगला विचार केला की त्याला कंपेअर म्हणून दुसरा विचार येतोच.
1: असं नसतं. असं जर असतं तर 10वी 12वीचा जेव्हा निकाल लागला तेव्हा काही मुलांनी कमी मार्क्स मिळाल्यामुळे आपलं आयुष्य संपवलं. का तर त्यांनी चुकीचा विचार केला. चुकीचा विचार त्यांच्या मनात येत असताना जर मागून चांगला विचार आला असता तर कदाचित त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं नसतं.
0: हे पण आहे म्हणा.
1: म्हणूनच मला वाटतं मित्रांनो, नेहमी चांगला विचार जर केला तर चांगलंच होतं. आपल्या समाजसेवकांनीही एका चांगल्या विचारांची कास धरून आपल्या राष्ट्राला आणि आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
0: हो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठे एक उच्च शिक्षित कायदा विषयात पदवीधारक तर दुसरे अवघा 1.5 दिवस शाळा शिकलेले.
1: पण कीर्ती मात्र दोघांचीही महान. एकाने देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढा दिला तर दुसऱ्याने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन व्हावे म्हणून लढा दिला.
0: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक.
1: तर माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, असं म्हणून गिरणी कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि आपल्या मुंबईची व्यथा मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
0: दोघांनीही एका चांगल्या विचारांची कास धरली आणि आपल्या भूमीसाठी अख्खं आयुष्य पणाला लावलं. अशा या दोन भूमिपुत्रांची अर्थातच लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती.
1: या दोन्ही समाज सुधारकांना आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करूया आणि आपणही आपल्या आयुष्यात एका चांगल्या आणि सद्मार्गाने पुढे जाऊया.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, आजच्या आपल्या युवा प्रतिभा कार्यक्रमात कोणता युवक किंवा कोणती युवती आपल्याला भेटणार आहे?
0: अगं, आज आपल्या स्टुडिओत आहे आपली मैत्रीण सई देसले, जिने नीट परीक्षा उत्तीर्ण करत आपल्या जळगावात पहिला क्रमांक मिळवलाय.
1: ओ वाव, ग्रेट. सईच्या गप्पा आणि अनुभव तर आपण ऐकलेच पाहिजे, नाही का?
0: ऑफकोर्स. मग जास्त वेळ न घालवता ऐकूया सई देसले हिच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी साधलेला संवाद.
2: मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं युवावाणी या कार्यक्रमामध्ये. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक विद्यार्थिनी आलेली आहे, जिचं नाव आहे सई देसले. सईने नीट या परीक्षेमध्ये ऑल इंडिया 463 रँक मिळवलेला आहे आणि जळगावमधून ती पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे असं

0: म्हणावं लागेल. पुढच्या भविष्यामध्ये MBBSला ॲडमिशन ती घेईल, परंतु तिचा हा प्रवास संपूर्ण कसा होता आणि तिनं तयारी कशी केली आणि त्यासाठी कोचिंग लावली का, तिचा अभ्यासक्रमाचं पॅटर्न कसं होतं, या संपूर्ण विषयावर तिच्याशी आपण गप्पा करणार आहोत. सई, हाय.
1: हॅलो.
0: आणि सर्वात आधी तुझं अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: छान रँक तू मिळवला, 463 वा रँक ऑल इंडियामध्ये मिळवला आणि जळगावमधून पहिली आलीस. तर हे आता नीटची परीक्षा एक कठीण परीक्षा असते आणि एक आपल्या भविष्याचं द्वार म्हणता येईल, जिथून आपल्याला आपल्या भविष्याकडे जाता येतं.
1: नक्कीच.
0: तर जी तयारी तू कशी केली आणि कधीपासून केली?
1: नीटच्या परीक्षाची तयारी मी 11वीपासून सुरू केली. 11वी ते 12वी मी नीट सेंट्रिक अभ्यास केला, सोबतही बोर्डचाही अभ्यास केला 12वीच्या.
0: ओके.
1: 9वी 10वीचा अभ्यास आहे तो ठळकपणे करून फाउंडेशन न करता 11वीपासूनच सुरू केला.
0: अच्छा, तू नीट सेंट्रिक अभ्यासक्रम असा शब्द वापरलात.
1: हो.
0: म्हणजे एक्झॅक्टली काय केलं?
1: की जो अभ्यास आहे तो MCQ पॅटर्न मध्ये कसं सॉल्व्ह करावा त्याचा अभ्यास केला.
0: ओके. आता हा अभ्यास तर आपण करतोच, पण सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रम असतो, तर नीट परीक्षेचा अभ्यासक्रम हा कसा असतो, त्यात काय काय अंतर्भूत असतं?
1: नीट परीक्षेचा अभ्यासक्रम 3 विषयांमध्ये डिवाइड केलेला असतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. कुल हे ऑलमोस्ट 80 चॅप्टर्स असतात त्याच्यामध्ये.
0: ओके.
1: नीट परीक्षामध्ये 720 मार्क्स असतात.
0: ओके.
1: त्याच्यातले 360 मार्क्स बायोसाठी.
0: ओके.
1: 180 फिजिक्स आणि 180 केमिस्ट्रीसाठी.
0: अच्छा.
1: आणि याचा जो सिलेबस असतो तो 11वी 12वी दोघींचा ऑलमोस्ट सेम वेटेजचा असतो.
0: 11वी 12वीला म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्सचा जो सिलेबस असतो त्याच्याच स्वरूपाचा असतो.
1: हो.
0: पण आपण आता 11वी 12वी तू कोणत्या बोर्ड मधून कम्प्लीट केलं?
1: CBSE. आणि नीट मध्ये NCERT सेंट्रिकचा अभ्यास असतो.
0: अच्छा. म्हणजे जर एखाद्या महाराष्ट्र बोर्ड मधून केलं असेल तर त्याला एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतो वेगळा?
1: हो, म्हणजे ऑलमोस्ट सेमच असतो, पण NCERT मध्ये काही पॉइंट असतात, ते ऍज अ युनिव्हर्सल ट्रूथ घेऊन आपण अभ्यास करतो, त्यामुळे त्याला NCERT करावंच लागेल.
0: ओके. आता तू अभ्यास करताना तुझं टाइम टेबल कसा होता?
1: मी सकाळी 6:30 उठायचे, 7 मी क्लासला जायचे, 7 ते 2 क्लास वरून आल्यावर मी 3 वाजेपर्यंत जेवण कम्प्लीट करायचे.
0: ओके.
1: झोप लागली तर झोपून जायचे दुपारी, उठल्यावर मी परत अभ्यास स्टार्ट करायचे.
0: ओके.
1: आणि त्याच्यानंतर मी 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचे, जेवण करून मी झोपून जायचे.
0: ओके.
1: 11-12 वाजेपर्यंत.
0: टेन्शन यायचं का की आपल्याला चांगले मार्कच मिळाले पाहिजे नीट मध्ये, आणि नाही मिळाले तर बाबा काय म्हणतील, पप्पा काय म्हणतील, असं टेन्शन यायचं?
1: तसं ते काय म्हणतील असं त्याचं टेन्शन नव्हतं, कारण की त्यांनी कसं काही प्रेशराइज नाही केलं मला.
0: कधीच नाही. आपण डॉक्टरच व्हायचं आपल्याला असं तू ठरवलं की तुझ्या पप्पांनी सांगितलं की तुला डॉक्टर व्हायचं आहे, आणि का तुलाच वाटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे?
1: तसं बघितलं तर घरात वातावरण होतं, कोणी सांगितलं नाही की डॉक्टर बन असं. माझे आजोबाई डॉक्टर आहेत.
0: ओके.
1: माझे आई वडील पण डॉक्टर आहेत.
0: अच्छा.
1: मी हे डॉक्टर बनायचं 11वी मध्ये ठरवलं.
0: अच्छा.
1: ते सगळं सेल्फ होतं, त्यांचं काही प्रेशर नव्हतं. ते इंजिनियर बनले तरी पण ते फुल सपोर्ट मध्ये होते.
0: तुला आवड आहे का?
1: हो.
0: अच्छा. तुझं थोडं फॅमिली बद्दल तू सांगितलं तर आणखी सांग ना, आजोबा बद्दलही सांग आणि तुझ्या वडिलाबद्दलही सांग.
1: माझे आजोबा BJ मेडिकल मधून MBBS झालेले त्यांचं.
0: ओके.
1: अमळनेर मध्ये त्यांची प्रॅक्टिस होती. माझे आई वडील टिळक कॉलेज मधून त्यांचं BAMS झालेलं आहे.
0: अच्छा.
1: माझे वडील जरी डॉक्टर असले तरी पण ते इकॉनॉमिक्स MPSC किंवा UPSC साठी इकॉनॉमिक्स शिकवतात. त्यांचे बरेच पुस्तक आहेत.
0: ओके.
1: हो. आणि ते क्लासेसही घेतात.
0: अच्छा.
1: माझी आई प्रॅक्टिस करते आयुर्वेद.
0: अच्छा. आता हे सगळं एवढं मोठं घरून पाठबळ होतं, वडील डॉक्टर प्लस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून त्यांना अनुभव असलेले, आई वडिलांचा जो सपोर्ट तुला असेलच, तर हा सपोर्ट तुझ्या एक्झाम मध्ये किती महत्वाचा ठरला?
1: सपोर्ट बऱ्याच महत्वाचा होता, कारण की त्यांनी जेव्हाही मला अभ्यास नाही करा असं वाटलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला अभ्यास करायचा ट्राय कर, पुढे पुढे पुढे जात रा, की थांबू नको, तुझं पूर्ण देत रा. त्यांनी ओव्हरऑल पूर्ण जर्नी मध्ये बराच सपोर्ट केला मला.
0: आता हे अभ्यास करताना पुस्तकं महत्वाची असतात.
1: बरोबर.
0: कारण आपण कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची किंवा नीटची द्यायची किंवा कुठली एक्झाम आपण देतो तेव्हा पुस्तकं फार महत्वाची, तर तू कोणची पुस्तकं वापरलीस?
1: नीटच्या परीक्षेसाठी NCERT हे बायबल म्हणूनच कन्सिडर करून अभ्यास करावा असं माझी विनंती. त्याच्यानंतर जे नीट PYQ साठी पुस्तकं येतात तेही खूपच इम्पॉर्टंट आहेत.
0: कुठले पुस्तक म्हटले?
1: नीट PYQ.
0: अच्छा. म्हणजे ते काय असते थोडं सांग.
1: नीटचे आतापर्यंत जेही प्रश्न आले त्यांनी कोलॅबोरेशन करून पुस्तक आणलेत. जसं काही ओसवाल किंवा अरिहंत नावाचे पुस्तकं आहेत,

0: मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
1: ते आणि त्याच्यानंतर तुम्ही जेईचे पण पुस्तकं प्रिफर करू शकतात.
0: अच्छा, हा तू केलीस का?
1: हो, मी जेई दिली होती त्यामुळे मला नीट मध्ये बरेच मदत झाली फिजिक्स मध्ये.
0: ओके, आणखी काही ऍडिशनल?
1: तसं नाही काही. तुम्ही एनसीईआरटी वर फोकस केला तर मग तुम्ही करू शकतात.
0: अच्छा, दुसरा महत्वाचा प्रश्न तो, आता कोचिंग क्लासेस खूप झालेत तर मग तुझा काय अनुभव आहे? तू घेतलं होतं का कोचिंग?
1: हो.
0: आणि त्याचा अनुभव आणि फायदा तुला कसा झाला?
1: त्याचा फायदा आहेच, जे शिक्षक असतात त्यांना खूप मुलांचा अनुभव असतो की मुलं कसं करतात, मुलं कसं अभ्यास करतात. आपण आपले जे शिक्षक आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास करून त्यांचं ऐकायला पाहिजे की पुढे काय करायचंय, कारण की आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये नवीन नवीन उतरलेलो असतो. ते खूप वर्षांपासून बघत असतात की मुलं कसं अभ्यास करतात, कुठे चुकतात.
0: अच्छा,
1: तर मग ते आपल्याला पहिलेच आवर्जून सांगतात की हे नाही करायचं, हे करायचं.
0: अच्छा, आणि आता रिसेंटली खूप मुद्दा गाजतोय नीट

0: असतो. ते खूप वर्षांपासून बघत असतात की मुलं कसा अभ्यास करतात, कुठे चुकतात.
1: अच्छा.
0: तर मग ते आपल्याला पहिलेच आवर्जून सांगतात की हे नाही करायचं, हे करायचं.
1: अच्छा. आणि आता रिसेंटली खूप मुद्दा गाजतोय, नीट जो पेपर होता आधीचा, तो पेपर लीक झाला. आणि मग त्यावेळेस तू पेपर दिला असतीलस.
0: हो.
1: मग तो लीक झाल्यानंतर एक विद्यार्थी म्हणून तुझ्या काय भावना होत्या?
0: विद्यार्थिनी म्हणून खूप मिक्स फिलिंग्स होत्या. मी रडले, मला रागही आला होता, डिसअपॉइंटमेंटही होती. पण हे माझ्यासाठीच नव्हतं, हे सगळे 22 लाख मुलांची हीच कंडिशन होती.
1: अच्छा.
0: तरी आता मला आणखी एक चान्स भेटला तर मग पूर्ण देऊनच देऊ आता.
1: अच्छा. म्हणजे त्याचं तुला टेन्शन आलं, थोडी रडली, परंतु त्यानंतर तुझा अभ्यास चांगला होता आणि तुला कॉन्फिडन्स होता की तू दुसऱ्या चान्स मध्ये पण ते करू शकतेस. यावेळेस घरच्यांनी तुला कसं सावरलं? मग
0: घरच्यांचा आणि शिक्षक वृंदांचा खूपच मोठा रोल होता. त्यांनी सांभाळून घेतलं की आता तुला आणखी एक चान्स भेटलाय, अभ्यास कर. आणि त्यांनी मेंटली खूपच सपोर्ट दिला मला.
1: नक्कीच. मला सुद्धा हेच वाटतं की आपली ही शेवटची ऑपॉर्च्युनिटी नाही किंवा शेवटची संधी नाही, या पद्धतीनंच विद्यार्थ्यांनी आपलं कार्य करायला पाहिजे. आता तुला जे रँकिंग मिळालेली आहे त्यानुसार तू MBBS ला लागशीलच. समोर काय विचार केलाय, कशामध्ये स्पेशलायझेशन करायचं, काय करायचं?
0: तो बराच लांबचा विषय, तरी मला ब्रेन मध्ये जास्त,
1: न्यूरोलॉजी
0: मध्ये जास्त इंटरेस्ट दिसतो.
1: का?
0: कारण की ब्रेन हा खूपच किचकट विषय, त्याच्यामध्ये आणखी रिसर्च करण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे तो नॉन एंडिंग विषय, त्यामुळे मला तो आवडतो.
1: आपण आता खूप अभ्यासाबद्दल बोललोय, आता तुझ्या छंदाबद्दल बोलूया. तुला कोणकोणते छंद आहेत?
0: मला बरेच छंद आहेत. मला गिटार वाजवायला आवडते.
1: ओके.
0: मला वाचन करायला आवडतं. मी स्केटिंगही करते.
1: अरे वा. मग एवढं सगळं करण्यासाठी वेळ कुठून मिळतो, कधी मिळतो?
0: मी अभ्यास आहे तो मी ब्रेक्स मध्ये करायची, ज्याच्याने माझं माइंड फ्रेश राहायचं. मग त्या ब्रेक्स मध्ये मी गिटार वाजवायची किंवा काहीतरी अवांतर वाजवायचे किंवा खाली चालत चालत जायचे, स्केटिंग करायचे.
1: अच्छा. गाणे ऐकायला आवडतात की गायला आवडतात?
0: दोघे
1: आवडतात. हा. मग छान गाणं गाय का तुझ्या आवडीचं?
0: सध्या तरी माझा आवाज एवढा चांगला नाहीये.
1: चला. सध्याचा जो विद्यार्थी आहे ज्याला आपण जेनजी म्हणतो, तो फार लवकर निराश होतो, फार लवकर आनंदित होतो, सहनशक्ती त्याची कमी झालेली अशी दिसते. तू एक जेनजी आहेस, तुला काय वाटतं?
0: ते इमोशन्सच्या विषयी बघितलं तर मग जेनजी आहे तो इमोशन्स डीपली फील करतो, त्यामुळे त्याला पटकन असं वाटतं असं दिसतं.
1: तुला स्वतःला एक जेनजी म्हणून काय वाटतं, तुझा अनुभव सांग. तू लवकर निराश होतेस का, फारच लवकर आनंदी होतेस का?
0: हो नक्की, मी लवकर निराशही आणि आनंदीही होते.
1: मग काय करतेस अशा वेळेस?
0: मी माझं जे पेंट अप एनर्जी किंवा जे इमोशन्स आहे ते मी गिटार मधून किंवा माझ्या हॉबीज मधून रिलीज करते.
1: छान. म्हणजे एक छान छंद हवा माणसाला, ज्याच्यामधून तो व्यक्त होता आला पाहिजे त्याला. हो ना. आता जे तुझ्या सोबतच अभ्यास करणारी मुलं असतील ज्यांना समोर नीटची तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना काय सांगशील?
0: की हार नका मानू. आपले जे शिक्षक सांगतात त्याच्यावर पूर्ण पूर्ण विश्वास ठेवा. रोज आपलं फुल द्या, NCERT वर लक्ष द्या, मोबाईल कमीत कमी बघा किंवा नका बघू. आणि आपल्याला जे काय करायचं फ्युचरमध्ये ते लक्षात ठेवून अभ्यास करा बस.
1: ओके. स्ट्रेस मॅनेजमेंट, टेन्शन येतं त्याचं काय सांगशील?
0: स्ट्रेस मॅनेजमेंट जर असेल तर मग आपल्या प्रेफरेबली आपल्या मित्रांशी, आपल्या आई पप्पांशी संबंध ठेवा. अभ्यासाच्या ब्रेक्स
1: मध्ये
0: हो, शिक्षकांना तुमच्या अडचणी सांगा. काही अभ्यासामध्ये विचलन येत असेल तर मग ते शिक्षकांना सांगा, आपल्याकडे नका ठेवू. आपल्याकडे मोबाईल आहे तर मग आपण त्याचा पुरेपूर उपयोग करा. एंटरटेनमेंट कमीत कमी करून अभ्यासाशी रिलेटेड काही कंटेंट बघा जर तुम्हाला बघा असं वाटलं तर.
1: तुला किती उपयोग झाला मोबाईलचा अभ्यासासाठी?
0: हो, माझ्याकडे मोबाईल होता पण मी एंटरटेनमेंट माझं सगळं ब्लॉक केलेलं होतं. मी माझा ऑनलाईन क्लास होता तर मग त्याचा ऑफकोर्स उपयोग झाला. मोबाईल वरून मी क्लास केला. आणखी त्याच्यानंतर काही जे डाऊट्स होते ते मी पटकन बघू शकले गुगलवरून. आणि काही ट्रिक्स आणि काही सम्स होते ते मोबाईलवरून मिळू शकतात.
1: ओके. खूप छान तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि छान तुझे अनुभव, तयारी कशी करावी आणि तुझं स्वतःचं छंद याविषयी आमच्याशी खूप छान बोललीस. तुला पुढच्या भविष्यासाठी तुझ्या ज्या ध्येय आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: आणि तू इथं आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुझे खूप आभार.
0: धन्यवाद.

0: क्या बात आहे सई, बघितलं मित्रांनो, नीटचा पेपर जरी काही कारणांमुळे फुटला, परंतु सईने आपल्या अनुभवात आपल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की माझ्यासाठी हे संकट नसून ही माझ्याकरता दुसरी संधी आहे असं मी समजले, आणि तिने त्या संधीचं सोनं सुद्धा केलं।
1: म्हणून कुठल्याच विद्यार्थ्याने चुकीचा विचार करून निराश होऊ नये आणि चुकीचे पाऊल उचलू नये। आपण एक संधी म्हणून त्याच्याकडे पाहावं आणि आपल्या भविष्यामध्ये सई सारखं उज्ज्वल यश मिळवावं असं मला वाटतं।
0: आणि तुला माहिती आहे का नेहा, सरकारने सुद्धा नीट पेपर फुटीनंतर योग्य कारवाई करून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली। ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा मिळेल हे पण सुनिश्चित केलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर कुठलाच विचार न करता आणि काळजी न करता केवळ आपल्या अभ्यासाकडे आणि आपल्या भविष्याकडे लक्ष द्यावं।

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा प्रतिभा या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती.
0: आणि मी नेहा पवार.
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झालेले आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांना

0: सा प्रस्थिता उच्च ही किमपी किमपी प्रलपंती आई नर्मदे मातर तूष्णीम तिष्ठ गृहाण गृहाण धनविदम इति अधुना तस्य स्वरः अपहतः देही अपि च शृणुरे आगामिन्याम यात्रायाम अन्यत्र कुत्रचित् दर्शनम आयोजय श्रुतन्नु अन्यत्र कुत्रचित् दर्शन आयोजय अत्र शैत्यम माम बाधते नर्मदे हर इति।
1: श्रोतो आताच आपण डॉक्टर भाग्यलता पाटसकर यांची संस्कृत कथा ऐकलीत। शीर्षक होतं नर्मदा परिक्रमा। श्रोतो आम्हाला खात्री आहे की ही कथा आणि आजचा हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना आवडला असेलच। आपली प्रतिक्रिया जरूर कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल ऍड्रेसवर। याचबरोबर श्रोतो हो संस्कृत वाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य होतं साक्षी जरंडीकर यांचं। कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. कॉक्रोच जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलद गतीने न्यायालय स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. कॉक्रोच जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतो हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल असंही भोयर म्हणाले.
1: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
0: मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवहारात अपहार झाल्याचा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. दानपेटीतून 18 कोटी रुपये लुटले गेले असून या प्रकरणी मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कळवलं असल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. शहरासोबतच ग्रामीण भागातल्या युवकांचे प्रश्न समजून घेण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केलं. समाज माध्यमांद्वारे इतरांची निंदा नालस्ती करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे सर्वांनी एकजुटीने राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1 लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
2: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं. भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये

0: घातक है और हमें उसका मुकाबला करना। उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर वो संशयात्मा विनाशाय संशय में मत पड़िए, एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए।
1: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे। अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे आणि भारताची सुरक्षा व्यवस्था बळकट केली आहे, असे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले।
2: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है।
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोभाल यांच्या सुरक्षा विषयक धोरणातल्या योगदानाचा गौरव केला।
3: भारत हा मार खाणारा देश राहिला नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात घुसून मारणारा देश झालेला आहे। हा महत्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा रोल, एक महत्वाची भूमिका ही या ठिकाणी अजित डोवालजींनी त्या ठिकाणी केली आहे।
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्य सरकारकडून पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। 31 जुलै अखेर राज्यभरातून 53,74,039 पीक विमा अर्ज दाखल झाले आहेत। त्यापैकी 50,26,685 अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे तर 3,47,354 अर्ज कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे। या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे। त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती, असं राज्य सरकारनं कळवलं आहे। लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे। 2021 मधलं अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर 8 आरोपींविरुद्ध आज आरोप निश्चित केले। त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा आणि UAPA अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल। तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत। यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर्सची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे। 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपये कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत। ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली। प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जॅस्मिन लंबोरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं। गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य पदक पटकावलं। पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंग यानं रौप्य पदकावर नाव कोरलं। तिहेरी उडी स्पर्धेत प्रवीण चित्रवेल नरौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं। स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण, 15 रौप्य आणि 7 कांस्य पदकांसह एकंदर 30 पदकं मिळवून 8व्या स्थानी आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे। आंघोळीसाठी म्हणून सती नदीत उतरलेल्या 3 मुलांचा गडचिरोली जिल्ह्यात बुडून मृत्यू झाला। ही घटना आज दुपारी 12:30 सुमाराला कुरखेडा तालुक्यातल्या खेडेगाव इथं घडली। राज्यात अनेक ठिकाणी पडत असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले आणि तलावातल्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं आहे। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे। अतिवृष्टीमुळे 4,000 कोंबड्या, 50 जनावरांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली।

अमळनेर चाळीसगाव पारोळा इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या घर शेती आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही पावसामुळे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी शहरातल्या सखल भागातल्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानं प्रशासनानं अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या लाटीपाडा, मालनगाव, काबऱ्या खडक, अक्कल पाडा ही सर्व प्रमुख धरणं 100% भरली आहेत. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रत्येक नवजात बालकाला गरज असलेल्या स्तनपानाविषयी जनजागृती करण्याकरता जागतिक स्तनपान सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर स्तनपानाचं महत्व आणि संबंधित पैलूंबाबतची मार्गदर्शनपर चर्चा आज आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, प्रत्येक नवजात बालकाच्या निकोप वाढीसाठी आईचं दूध हे सर्वोत्तम पोषण मानलं जातं. खरं तर बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात दिलं जाणारं घट्ट पिवळसर अर्थात चिकाचं दूध हे बाळासाठी पहिलं नैसर्गिक लसीकरण ठरतं. म्हणूनच स्तनपानाविषयी समाजात व्यापक जनजागृती घडवून आणण्याकरता दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. देशातही महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं या आठवड्याभरात यासंबंधीच्या जागृतीपर मोहिमा राबवल्या जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे स्तनपान हे केवळ बाळाच्या नाही तर मातेच्या आरोग्यासाठीही तितकंच फायदेशीर असतं. स्तनपानामुळे स्तनाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांपासून बचाव होतो. तसंच आई आणि बाळामध्ये एक घट्ट भावनिक नातं निर्माण होतं. याच पार्श्वभूमीवर हा सप्ताह आणि स्तनपानाचं महत्व याविषयी अधिक सांगतायत केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग तसंच प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पद्मजा सामंत.
1: ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जाते. हा साजरा करण्यापाठचा मुख्य उद्देश स्तनपानाबद्दल ज्या गैरसमजुती, खास करून पहिलं दूध जे असतं कोलेस्ट्रॉल ज्याला आम्ही म्हणतो किंवा चिकाचं दूध ज्याला म्हटलं जातं त्याच्याबद्दलच्या गैरसमजुती, वरचं दूध किंवा बाहेरचं दूध बाळासाठी जास्त पौष्टिक असेल, डब्याचं दूध हे बाळ जास्त घेऊ शकतं, नंतर बॉटल फिडिंगमुळे जे काही नुकसान होतं ते, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतलं आपण जे समुपदेशन देऊ शकतो त्याच्यासाठी हा जागतिक सप्ताह साजरा केला जातो. स्तनपान का दिलं पाहिजे, स्तनपान हे का एवढं महत्वाचं आहे? आम्ही स्तनपानाला बाळाची कवच कुंडलं म्हणतो. कवच कुंडलं ही बाळासाठी पूर्णपणे त्याचं संरक्षण करणारी असतात. कशापासून संरक्षण करतात ही कवच कुंडलं, त्याचे फायदे काय आहेत? त्याचे फायदे बाळालाही आहेत आणि आईलाही आहेत. आता आपण जर बाळाला असणारे फायदे आपण पाहिले तर पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं आरोग्य चांगलं राहतं. स्तनातलं दूध हे कधीच इन्फेक्टेड असू शकत नाही. ते इन्फेक्टेड नसल्यामुळे, ते परस्पर बाळाला जात असल्यामुळे त्याच्यातून बाळाला कुठचाही जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होत नाही वरच्या दुधाने. जर ते बाहेर खूप वेळ राहिलं असलं, त्याच्यावरती माशी वगैरे बसली असली, स्वच्छ हाताने धुतले नसल्या बॉटल्स किंवा वाटी चमचे वगैरे, त्याने जे नुकसान होऊ शकतं ते नुकसान ह्याने टाळता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं संपूर्ण पोषण, बाळासाठी लागणारी जी पोषक तत्व असतात ती सगळी पोषक तत्व जेवढी आवश्यक असतात, बाळ किती महिन्यांचं आहे किती वजनाचं आहे त्याच्यासाठी लागणारी पोषक तत्व तेवढ्या प्रमाणात निसर्ग आईच्या स्तनांमधून बाळाला पुरवत असतो. त्याच्या रोगप्रतिकारक अँटीबॉडीज ज्याला आम्ही म्हणतो त्या पण उपलब्ध.

0: असतात ह्या अँटीबॉडीज. आणि हे जे संतुलन पोषक द्रव्यांचं हे आपल्याला तयार दुधामध्ये, दुधाच्या पावडरींमध्ये किंवा अॅनिमल मिल्क मध्ये मिळत नाही, ते आईच्या दुधातच मिळू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे बाळाचं दूध हे कुठच्याही वेळी योग्य तापमानावरती योग्य प्रमाणात योग्य डायल्युशन म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण, त्यातलं स्निग्धतेचं प्रमाण, त्यातलं प्रथिनांचं प्रमाण हे सगळं योग्य प्रमाणात अशा पद्धतीने बाळाला मिळू शकतं. त्याच्यासाठी ऐन वेळेला उठून दूध गरम करा, बाटली स्वच्छ करा, बाटली धुवा, बाटली उकळा, व्यवस्थित वाटी चमचे धुवा आणि मग ते गरम केलेलं दूध बाळाला द्या वगैरे वगैरे हे सगळे उद्योग करावे लागत नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आई आणि बाळातला जे दुवा असतो तो जास्त मजबूत होतो असं म्हटलं जातं. माझ्या वैयक्तिक दृष्टीने पाहायचं झालं तर हा दुवा कधीही राहणारच आहे, त्याच्यासाठी स्तनपान आवश्यक आहे असं नाही, पण हे आम्ही पेशंट्सला पण जास्त करून ह्याच्यावरती पण भर देतो. आता आईला काय काय फायदे होतात. स्तनपान जेव्हा आई करते तेव्हा त्यावेळेला शरीरात निर्माण होणारी जी हॉर्मोन्स असतात ती हॉर्मोन्स आईचं वजन कमी करायला मदत करतात. आईचा गर्भाशय जे डिलिव्हरीच्या वेळेस एवढं मोठं झालेलं असतं ते लवकर आकुंचन पावायला, त्यातून रक्तस्त्राव कमी व्हायला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही हॉर्मोन्स मदत करतात. आणि ती हॉर्मोन्स जर स्तनपान आई करत असेल तर पुरेशा प्रमाणात शरीरामध्ये तयार होतात. हा झाला आईचा पहिला फायदा. आईला स्तनांच्या आजारांपासून प्रोटेक्शन मिळतं. आईचं वजन कमी व्हायला, जे डिलिव्हरीच्या वेळेस वाढलेलं असतं ते वजन कमी व्हायला स्तनपानातून मदत होते. ह्या सगळ्या फायद्यांसाठी जर आपण पाहिलं तर स्तनपान हे किती आवश्यक आहे हे आपल्याला निश्चितपणे जाणवेल.
1: श्रोते हो, स्तनपान बाळासाठी जितकं महत्वाचं तितकंच ते उपयुक्त ठरावं म्हणून ते सकस असणंही गरजेचं असतं. त्यासाठी मातेची शारीरिक तसंच मानसिक स्थिती उत्तम असायला हवी. मातेचा आहार पौष्टिक आणि संतुलित असायला हवा. तिला पुरेशी विश्रांती मिळणंही आवश्यक असतं. यासोबतच नवजात बाळाची भूक अचूक ओळखणं, दूध कमी येत असेल तर घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणंही तितकंच गरजेचं आहे. अर्थात ही सगळी केवळ मातेची नाही तर कौटुंबिक जबाबदारी आहे, याचं भानही आपण जपलंच पाहिजे. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करतायत प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सोनाली भोईर.
2: हो, सकस स्तनपानाची सुरुवात होते ती गरोदरपणापासून, म्हणजेच आईचा आहार. आईच्या आहारात काय काय हवं, हेल्दी डाएट म्हणजे काय, हा प्रश्न सगळ्यांनाच उद्भवतो. सो युजली आम्ही रिकमेंड करताना आईला अशी डाएट सांगतो की साधारण 2 ग्लास दूध, 1 वाटी दही, जेवणामध्ये डाळ भात चपाती किंवा भाकरी बरोबर एकदा कडधान्य येऊ दे किंवा एकदा पालेभाज्या. त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन डाएट असेल तर जे पदार्थ गरम नाही पडत ते द्यावे. हेच नाही तर सॅलॅड्स, फळं, 4 फळं तरी तिने कंझ्युम केली पाहिजेत. या व्यतिरिक्त कधी ड्रायफ्रुट सुद्धा तिच्या आहारात आले पाहिजेत. हे झालं डाएट बद्दल. आणि दुसरं म्हणजे निप्पल प्रिपरेशन. निप्पल प्रिपरेशन म्हणजे काय असतं, जे लास्ट ट्रायमेस्टर किंवा लास्ट डेज ऑफ प्रेग्नन्सी मध्ये आपण करतो, बोंड, स्तनाचे बोंड तयार करण्याची प्रक्रिया, हे 2 बोटांनी तिला करायला सांगतो. किंवा कधी कधी सिरिंज वापरली जाते. कधी कधी डिलिव्हरी नंतर सिरिंजिंग, निप्पल शील्ड ह्याचा उपयोग केला जातो, ज्याच्यामुळे स्तनाचे बोंड चांगले तयार होते, ज्या अर्थी बाळाला सकिंग करता येते. सो आईचे दूध हे बाळासाठी पहिले आणि सर्वोत्तम अन्न आहे. सो डिलिव्हरी नंतर म्हणजे जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करायलाच पाहिजे. त्याला गोल्डन अवर्स म्हणतात. पहिले 6 महिने आईने फक्त बाळाला आईचे दूधच द्यावे, पाणी सुद्धा नाही. त्यालाच आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणतो. त्यासाठी आईचे दूध पण भरपूर प्रॉपर मात्रामध्ये येणं फार गरजेचं आहे. का, आईचे दूध रोगप्रतिकार शक्ती वाढवतं व बाळाला संसर्गापासून वाचवतं. कारण पहिल्या वॅक्सिनेशन जे जन्मानंतर इमिडिएटली असतं, BCG, OPV आणि हिपॅटायटिस बी, या व्यतिरिक्त दुसरे सगळे वॅक्सिनेशन बाळ 1.5 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला मिळतात. तोपर्यंत बाळाला प्रोटेक्शन मिळणं फार गरजेचं आहे. आणि या दुधात फार रोगप्रतिकार शक्ती फार चांगली असते. पहिलं दूध म्हणतो ज्याला आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल, जे विटॅमिन ए आणि बरेच इम्युन रिलेटेड फॅक्टर्स त्याच्यामध्ये असल्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती चांगली राहते. स्तनपानामुळे आई आणि बाळ या दोघांचं नातं सुद्धा घट्ट होतं. पण आपण बघतो काही ठिकाणी आईला दूध फुटण्यास फार बाधा येत असतात. युजली याच्यामध्ये 2 गोष्टी सामील आहेत, एक तिचा आहार आणि दुसरी मानसिक ताण. आता आहार मध्ये म्हटलं, जे प्रेग्नन्सी मध्ये घेतलं ते पूर्ण डाएट आमच्यामध्ये बाईने घेतलं तर काही प्रॉब्लेम नसतो. पण काही ठिकाणी आम्ही बघतो जन्मदाता मातेला फक्त भात, पालेभाज्या आणि काही मिरीची पूड आणि कमीत कमी पाणी या आहाराचाच फक्त सल्ला दिला जातो. पण हे अगदी चुकीचे आहे. त्यांना प्रॉपर डाएट आणि 4 ते 5 लिटर लिक्विड डाएट म्हणजे ते पाणी

0: असो वा कुठलेही ज्युसेस किंवा सूप असू दे, याची अत्यंत गरज असते. त्यानंतर मानसिक ताण म्हटला तर हा कशामुळे येतो, तर मातेला याची जाणीव नसते, जेव्हा ती पहिल्यांदा डिलिव्हरी होते तिची तेव्हा तिला ह्याची जाणीव नसते की आपल्याला दर 2 तासांनी उठून बाळाला पाजायचं आहे, त्यामुळे पूर्ण 8 तासाची झोप ह्याची अपेक्षा तिला करावीच नाही. मग तेव्हा मातेला नीट समजवून सांगावं की बाळा तुला 2-2 तासाची झोप मिळणार आहे, बाळ जेव्हा झोपतंय त्यावेळेला झोपून घे, सो तेवढा तरी आराम शरीराला मिळेल, म्हणजे तिला दूध फुटायला कुठेही बाधा होणार नाही. हे सर्व करूनही जर दूध वाढले नाही तर काही मेडिसिन दिले जाते, जे साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डिसिजन घेतलं जातं की आईला दूध कमी वाटत असेल तर आम्ही हे मेडिसिन प्रिस्क्राइब करतो.
1: श्रोते हो, काही वेळा घराबाहेर पडावं लागल्यानं किंवा इतर सामाजिक कारणांमुळे मातांसमोर स्तनपान देण्याच्या बाबतीत मोठं आव्हान निर्माण होतं, हे नाकारून चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी सोयीस्कर जागेचा अभाव, स्तनपानात खंड पडणं आणि बाळाची भूकच अर्धवट भागण्याला कारणीभूत ठरू शकतो. मात्र त्याचवेळी स्तनपानात अशा कोणत्याही बाबी अडथळा ठरू नयेत याकरता शासनाकडून प्रसूती रजा, कामाच्या तसंच सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष, बालसंगोपन केंद्र तसंच पोषण अभियानाअंतर्गतच्या उपाययोजनांचं पाठबळ दिलं जात आहे. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली भोईर.
0: काम आणि मातृत्व एकत्र शक्य आहे, कारण कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने स्तनपानासाठी अनुकूल वातावरण द्यावं म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी बऱ्याच सुविधा आहेत. उदाहरणार्थ 6.5 महिन्याची पगारी रजा आहे, कामाच्या ठिकाणी पाळणाघर, स्तनपान कक्ष म्हणजे हिरकणी कक्ष, तसेच दिवसातून बऱ्याच वेळा म्हणजे 4 वेळा तरी स्तनपानाची परवानगी, पण हा कायदेशीर हक्क आहे. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणाल तर सरकारने बरेच राष्ट्रीय कार्यक्रम राबवले आहेत, त्यात कायद्याने मिळणारे हक्क असे आहेत की एक मातृत्व लाभ कायदा जो 2017 आला, त्याच्यामध्ये 6.5 महिने पगारी रजा, 2 पेक्षा जास्त मुले असल्यास 12 आठवडे रजा आणि वर्क फ्रॉम होमची तरतूदही आहे जी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शक्य असते. त्यानंतर कामाच्या ठिकाणी अशा सुविधा असतात जशा उदाहरणार्थ पाळणाघर, फिडिंग रूम म्हणजे आई दिवसातून 4 वेळा तरी बाळाला भेटून स्तनपान करू शकते. त्यानंतर फिडिंग रूम असल्यामुळे फ्रीज, पाणी, बसायची सोय त्या रूम मध्ये असते. कामाच्या ठिकाणी दूध काढून साठवण्याची खास खोली असते. नंतर ब्रेक वेळ, जसं मी म्हंटल तसं स्तनपानासाठी 2 अतिरिक्त ब्रेक दिले जातात जे पगारी असतात. आणि इतर मदत म्हणजे पोषण अभियान म्हणजेच अंगणवाडीत गरोदर व स्तनदा मातांसाठी पोषक आहार व समुपदेशन केले जाते. मा अभियान MAA ह्याच्यामध्ये आशा ताईंद्वारे घरी जाऊन स्तनपान करून कसे करावे याचे मार्गदर्शन दिले जाते. त्यानंतर दूध बँक जे रुग्णालयात दूध साठवून ठेवण्याच्या सुविधा देतात, जशा कॉम्प्रिहेन्सिव्ह लॅक्टेशन मॅनेजमेंट किंवा लॅक्टेशन मॅनेजमेंट युनिट हे दूध साठवण्यासाठी उपयोगी ठरतात.
1: श्रोते हो, अनेकदा नोकरी अथवा काही विशिष्ट वैद्यकीय किंवा आरोग्याच्या कारणांमुळे मातेला थेट स्तनपान देणं शक्य होत नसतं. मात्र आज आईचं दूध सुरक्षितपणे साठवून बाळाला पाजण्याचा एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध आहे. याविषयी समाजात हळूहळू जागरूकता वाढत असली तरी ती व्यापक होण्याची गरज आहे. त्यादृष्टीनंच आईचं दूध साठवण्याची योग्य पद्धत तसंच ते बाळाला पाजताना घ्यायची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहेत स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर पद्मजा सामंत.
2: आता जर आई कामाला जाणार असेल तर ती दूध मॅन्युअल ब्रेस्ट पंप किंवा बॅटरी पॉवर्ड ब्रेस्ट पंप असे जे तयार मिळतात त्यांच्या मदतीने किंवा स्तनावरती दाब देऊन बोटांच्या मदतीने दूध काढू शकते आणि ते बाहेर किंवा फ्रीज मध्ये स्टोअर करू शकते. ह्याच्यासाठी बहुतेक हॉस्पिटल्समध्ये आजकाल लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणजे स्तनपानाबद्दल माहिती देणारे तज्ज्ञ ह्यांना अपॉइंट केलेलं असतं. आता जेव्हा ती दूध काढते तेव्हा ते कसं स्टोअर करायचं ह्याच्याबद्दल आपण बघू. नुकतं काढलेलं दूध जर ती बाहेर ठेवणार असेल तर त्या खोलीचं तापमान 25 डिग्री सेल्सिअसच्या खाली असलं पाहिजे, म्हणजे खोली खूप गरम असता कमा नये. तिकडे ती 4 तास ठेवू शकते. जर ती फ्रीज मध्ये ठेवणार असेल 4 डिग्री सेल्सिअसला तर ते 4 दिवस राहू शकतं. पण त्या बाटल्या अशा असल्या पाहिजेत की ज्या एका वेळेला तेवढं दूध वापरून टाकता येईल. हे झालं दूध कसं स्टोअर करायचं, कसं वापरायचं ह्याचे पर्याय. त्याच्यासाठी तिला ब्रेस्ट पंप म्हणतात त्याच्यात इन्व्हेस्ट करावं लागणार. आता ब्रेस्ट पंपिंग कसं करायचं, तर स्वच्छ हातांनी स्वच्छ धुतलेला पंप जेव्हा आपण वापरला तेव्हा मग ते दूध मिल्क स्पेशल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात किंवा दुधाच्या छोट्या बॉटल्स ह्याच्यामध्ये ठेवता येतं आणि त्याच्यावरती तारीख लिहिली पाहिजे, वेळ लिहिली पाहिजे कधी काढली, ते लेबल लावायचं आणि ते फ्रीजच्या दरवाजात न ठेवता फ्रीजच्या हातमध्ये ठेवावं आणि सर्वात आधी काढलेलं मिल्क सर्वात पहिल्या

0: पहिल्यांदा वापरावं आणि काढल्यानंतर 2 तासात वापरावं. दूध शक्यतो रूम टेम्परेचरला आल्यावरती म्हणजे खोलीच्या तापमानावरती आल्यावरती द्यावं. ते मायक्रोवेव्ह मध्ये देऊ नये आणि दूध आपण ज्याच्यात काढतो ती सगळी भांडी ते सगळ्या बॉटल्स अत्यंत स्वच्छ हाताने आणि स्वच्छ पद्धतीने धुवून वापराव्यात.
1: श्रोते हो, या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं स्तनपानाविषयी जागृती करण्यासोबतच मातेला स्तनपान देण्यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प करूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये आपण ऐकणार आहोत स्वच्छ दूध निर्मिती याविषयी डॉ पुष्पनाथ चौगले यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1, 2, 3, 4 व 5 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 1, 2 व 3 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर 4 आणि 5 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 1, 2 व 3 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 4 आणि 5 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 83 ते 96%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी 31 जुलै व 1 आणि 2 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता.

0: आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 1, 2, 3, 4 व 5 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 1, 2, 3, 4 व 5 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 5 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 69 ते 84%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 27 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 1, 2, 3, 4 व 5 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 1, 2 व 3 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 4 आणि 5 ऑगस्ट रोजी घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 1, 2 व 3 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 4 आणि 5 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 5 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान, तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 70 ते 82%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी 31 जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार घाट भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची, तसेच तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी 1, 2 व 3 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. घाट भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकामध्ये साठणाऱ्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल यासाठी चर काढून व्यवस्था करावी. घाट भागामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: मंडळी, आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात.

सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषीवलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ॲप, भारतीय हवामानशास्त्र विभाग, नवी दिल्ली आणि ग्रामीण

0: कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. कार्यक्रम सुरू आहे किसानवाणी. मंडळी, आता कार्यक्रमात जाऊया पुढे आणि आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये स्वच्छ दूध निर्मिती याविषयी डॉ पुष्पनाथ चौगले यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकूया.
2: मंडळी नमस्कार. कृषी संवाद या कार्यक्रमामध्ये आपण शेतीविषयक माहिती घेत असतो, त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायांची माहिती सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वच्छ दूध निर्मिती याविषयी आपण कृषी विज्ञान केंद्र कणेरी इथले विषय विशेषज्ञ डॉ पुष्पनाथ चौगले यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: तर सर, सुरुवातीला आम्हाला सांगा की स्वच्छ दूध निर्मिती ही संकल्पना काय आहे?
3: स्वच्छ दूध उत्पादन संकल्पना म्हणजे स्वच्छ दूध उत्पादन करत असताना आपणास दूध निर्मित ज्या ज्या घटकांचा समावेश होतो त्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने चारा उत्पादनासाठी आवश्यक असणारी जमीन, पाणी किंवा त्या बियाणांची पण गुणवत्ता हे पाहणे पण आपण तितकंच महत्वाचं आहे. पशुखाद्य वापरताना त्यामध्ये कोणत्या प्रकारचे वेगळे रासायनिक घटक आहेत का, किंवा त्याच्यामध्ये कोणते अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर आहेत का, किंवा कच्च्या मालामध्ये काही घटकांचे अंश आहेत का, याची शहानिशा होणंही गरजेचं आहे. त्यानंतर जनावरांची जात, जनावरांचं व्यवस्थापन पद्धती आणि त्यांना पूरक अशा प्रकारची आवश्यक असणारे चारा, पशुखाद्य योग्य प्रमाणात असेल तरच जे दूध चांगलं तयार होईल ते जास्तीत जास्त नैसर्गिक असेल. आणि त्यानंतर धारा काढणाऱ्या व्यक्तीने सुद्धा योग्य पद्धतीने धार काढली पाहिजे व त्याने वैयक्तिक स्वच्छतेची देखील काळजी घेतली पाहिजे. धार काढण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ व निर्जंतुक केलेलीच असली हवीत. तसेच उत्पादित केलेले दूध कमीत कमी वेळेत थंड झाले पाहिजे, ही जर दक्षता घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ दूध उत्पादन करू शकतो, ही संकल्पना त्यामागची आहे.
2: सर, मला सांगा की शेतकऱ्यांनी स्वच्छ दूध निर्मितीची संकल्पना का समजून घेतली पाहिजे, त्याचं महत्व काय आहे?
3: आता महत्व जर मॅडम बघायला गेलं तर दिवसेंदिवस समाजात आहाराबाबत जनजागृती होत असून वेगळे अन्न घटक योग्य पद्धतीत नसल्यास काय अपाय होतो याबाबत समाज जागृत होत चालला आहे. यासाठी आपण स्वच्छ दूध निर्मितीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कारण आपण आता बाजारात पाहतो की आरोग्याची हमी देणाऱ्या वस्तूला हा चांगला दर मिळत असतो. आपण जर पिण्याच्या पाण्याचे जर पॅक बंद बाटलीचं उदाहरण जर घेतलं, जर समजा आपण एक लिटर पाणी भांड्यातून किंवा तांब्यातून दिलं तर त्याला आपल्याला एक लिटरला 20 रुपये कोणीही भाव देणार नाही. पण तेच जर पाणी पॅक बंद बॉटलमध्ये असेल तर त्यास आपण नक्कीच चांगली किंमत मोजू शकतो. ग्राहकास माहिती आहे की आरोग्यासाठी हे पॅक बंद पाणी चांगले असून त्यातून त्यांना काहीही अपाय होणार नाही. त्यासाठीच आपण दर्जेदार असे दूध उत्पादन केले पाहिजे की ग्राहक आपणास बाजारापेक्षा जास्त मोबदला देण्यास तयार होईल.
2: सर, दुधाच्या गुणवत्तेवर कोणकोणते घटक परिणाम करत असतात, कशामुळे दुधाची गुणवत्ता कमी होत असते किंवा अधिक वाढत असते?
3: आता आपण जर विचार केला तर भारतातील दूध उत्पादनाच्या परिस्थितीचा अभ्यास केला तर त्यात सुधारण्यासाठी आपल्याला नक्कीच व्हावं आहे. कारण एकंदरीत स्वच्छ दूध उत्पादनावर लक्ष देण्यासाठी जर ठरवलं तर कोणकोणत्या पातळीवरती दूध खराब होऊ शकतं हे आपण प्रथम पाहिलं पाहिजे. आजारी कास असेल किंवा मस्टॅटी झालेली कास असेल, शेण असेल, भांडी असतील किंवा धूळ असेल किंवा गोठ्यामध्ये अस्वच्छता असेल, तर ह्याच्याकडे आपल्याला प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण गायीच्या कासेचे आरोग्य राखण्यासाठी धार काढणारी व्यक्ती ही निरोगी असली पाहिजे. धार काढताना हात स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत, हाताची नखे वाढलेली नसली पाहिजेत. आजारी व्यक्तींनी धार नाही काढली पाहिजे किंवा अंगठा मुडपून किंवा उलट्या अंगठ्याने जे धार काढतात जे सर्रास ग्रामीण भागामध्ये होतं, त्यामुळे काय होतं की सडास अंतर्गत जखमा होतात आणि जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणून मुठबंद पद्धतीने धार काढली पाहिजे. दूध पूर्णपणे काढलं पाहिजे. कासेत दूध जर शिल्लक राहिलं तर कास सुजण्याला त्या ठिकाणी काय होतं आमंत्रण मिळतं. आणि दूध काढण्यापूर्वी कास स्वच्छ धुवून कोरडी करायला हवी. कास धुण्यासाठी स्वच्छ पाण्यात पोटॅशियम परमँगनेटचे पाणी वापरले पाहिजे. ज्यावेळी आपण दूध काढायला बसतो तेव्हा ज्या पहिल्या धारा असतात त्या पहिल्या धारांमध्ये जीवाणूंचं सगळ्यात जास्त प्रमाण असतं. त्यामुळे काही काही शेतकरी दूध काढतात आणि तिथंच गोठ्यामध्ये काय करतात फेकून देतात, किंवा असे दूध जर कासेला किंवा ह्या ठिकाणी जर हात लागला तर त्या शेवटी काय होतं की जनावरांमध्ये कास दहाचे प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. त्यामुळं असे दूध वेगळ्या पातळीत काढायचे सुरुवातीचे आणि गोठ्यापासून लांब आपण ते फेकून देऊ शकतो किंवा पुरू शकतो. धार काढल्यानंतर सडांचे जे छेद आहेत त्याला आम्ही दुधाची जी नलिक आहे त्याचं ओपनिंग म्हणतो. तर ते ओपनिंग किंवा जे छेद आहेत ती साधारण अर्धे तास उघडे असतात, त्यामुळं

0: जनावरांना अर्धा तास खाली बसून नाही दिलं पाहिजे, कारण जर ते खाली बसले, छिद्र ओपन असतील, तर गोठ्यामधले जे सूक्ष्मजीव जंतू आहेत ते स्तनाद्वारे कासेमध्ये प्रवेश करतात आणि मास्टायटिस होऊ शकतो. आणि त्यामुळं हे टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की दूध काढल्यानंतर जनावरांना वैरण टाकावी, म्हणजे अर्थी ते खात राहील आणि ते बसणार
1: उभी
0: नाही.
1: राहतील.
0: आणि ते बसलं नाही की मग गोठ्यामधले जंतू जे आत काशेत प्रवेश करणार आहेत ते प्रवेश करणार नाहीत, प्रतिबंध होईल. आणि गाभण गाय ज्या आहेत त्या आपण आटवतो, गायींमध्ये 2 आणि म्हैशींमध्ये 3 महिने आपण आटवतो गाभण असताना. तर त्या आटवत असताना प्रत्येक सडामध्ये पुरुषा प्रमाणात आपल्याला प्रतिजैवक सोडली गेली पाहिजेत. वासरांचं संगोपन हे वेगळं केलं पाहिजे, किंवा लांब सड किंवा लोंबती कास असलेल्या गायी शक्यतो विकत घेणं टाळावं. आणि दर 15 दिवसांनी गोठ्यात कास 10 साठी जे वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात, जे शेतकरी घरच्या घरी करू शकतात, त्याची चाचणी करावी. आणि दुधात कोणताही बदल जाणून आला किंवा आढळून आला तर तत्काळ पशुवैद्यकांना बोलून उपचार करून घ्यावेत.
1: सर, आताच तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं काळजी आपण घ्यायला पाहिजे की संसर्ग होऊ नये म्हणून, तर स्वच्छतेच्या काही विशेष खबरदारी आपण घ्यायला पाहिजे का याच्यामध्ये?
0: आता याच्यामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी येतात, एक जनावरांची स्वच्छता आणि एक धार काढणाऱ्या माणसांची स्वच्छता. आता जनावरांचं आरोग्य आणि व्यवस्थापन जर आपण बघितलं तर हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण दूध हा मानवी आहारातील महत्वाचा घटक आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे स्वच्छ व सुरक्षित दूध उत्पादनात जनावरांचे आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे. स्वच्छ दूध उत्पादन करताना आपणास ही काळजी घेतली पाहिजे की त्यात कोणत्याही बाह्य दिसणारा पदार्थ नसला पाहिजे. दुधात घातक रसायने, प्रतिजैवके, तसे कीटकनाशकांचा अंश व गंभीर प्रकारचे आजार निर्माण करणारे जीवजंतू नसावेत. काही प्रकारचे आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतात, त्यामुळे आपली जनावरे नैसर्गिक वातावरणात कशी ठेवता येतील किंवा ते निरोगी कशी ठेवता येतील, जेणेकरून ते जर आजारी असतील तर त्या आजाराचे जंतू दुधामध्ये येतील, ते पिल्यानंतर आपण बाधित होऊ शकतो. त्यामुळं नैसर्गिकरित्या दूध उत्पादन करणे हे फार महत्वाचं आहे. तसेच बऱ्याच प्रयोगांनी हे सिद्ध झाले की जनावरांना जर आपण चांगला आहार दिला तर दुधाची गुणवत्ता ही तेवढीच चांगली आपल्याला मिळते. जी जनावरे बंदिस्त गोठ्यामध्ये आहेत व नंतर त्यांना मुक्त संचार गोठ्यामध्ये ठेवले जाते तर त्यांचे आरोग्य सगळ्यात जास्त टिकून राहते, कारण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस किंवा ताण राहत नाही. तसेच आजारी जर जनावरांचं आपण बघितलं तर आजारी जनावर एकतर ताप जास्त आला की खाद्य किंवा वैरण खात नाहीत, पाणी पित नाहीत, त्यामुळं परिणामी दूध काय होतं, उत्पादन त्याचं कमी होतं व त्याची गुणवत्ताही ढासळते. ज्या प्रमाणात दुधात जंतूचे प्रमाण वाढते त्या प्रमाणात दूध उत्पादन पण त्याचं त्या ठिकाणी कमी असलेलं आपल्याला आढळून येतं. स्वच्छ उत्पादनासाठी जनावरे जास्तीत जास्त निरोगी राहणं फार महत्वाचं आहे. आपल्या गोठ्यातील जनावरांची ठराविक दिवसांनी वेगवेगळे आजार व कासेच्या आरोग्यासाठी नियमित पशुवैद्यकीयच्या सहाय्याने किंवा स्वतः पण शेतकरी त्याची तपासणी करू शकतात. असे आजारी जनावर आपल्याला आढळल्यास प्रामाणिक पशुवैद्यकाकडून आपण ते उपचार करून घेतले पाहिजेत. आणि जर असा आजार जर संसर्गजन्य असतील किंवा वेगवेगळे आजार आहेत ते जर संसर्गजन्य असतील तर अशा जनावरांना आपण वेगळे केलं पाहिजे, त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार करायला हवेत, कारण हा आजार इतर निरोगी जनावरांना होऊ शकतो. त्यामुळे ही उपाययोजना आपल्याला केले पाहिजे. आणि जनावरांची जर वैयक्तिक स्वच्छता आपण जर बघायला गेलो तर जनावर ज्या प्रमाणामध्ये स्वच्छ राहतील त्याच प्रमाणात दगडी कास किंवा जो स्तनदाह होतो किंवा सुप्तावस्थेतील जो स्तनदाह आहे याचे नियंत्रण आपल्याला जास्त प्रकारे चांगले करता येईल. बंदिस्त गोठ्यावर जनावर एकाच ठिकाणी बसतात, तिथंच ते शेण टाकतात, तिथंच ते लघवी करतात, आणि त्यामुळं जर योग्य प्रमाणे जर निसरा नाही झाला तर जनावर काय करतात, त्या शेणावरती किंवा त्या लघवीतच बसतात. आणि त्यामुळे काय होतं, त्या जनावरांना त्या ठिकाणी स्तनदाह किंवा जंतूचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. यामुळे आपल्या जनावरांस नियोजनाप्रमाणे सकाळ संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी आपण धुणे आवश्यक आहे. तसेच जास्त करून म्हैशींच्या बाबतीत वेळोवेळी त्यांचे जे वाढणारे केस आहेत ते कापले पाहिजेत, कारण अशाच ह्या ज्या म्हैशी आहेत त्यांना नदीमध्ये किंवा चिखलामध्ये बसण्याची जास्त सवय असते, त्यामुळे ह्या केसांना ते जंतू लागतात. आणि ते जंतू लागले की न कळतच ते आपण धार काढताना त्या धुळीद्वारे आपल्या दुधामध्ये येऊ शकतात. या उलट जर आपण बघितलं तर मुक्त संचार जी गोठा व्यवस्थापन पद्धती आहे ह्याच्यामध्ये जनावर घाणीत बसत नाहीत, स्वच्छ ठिकाणी किंवा खराब नसलेल्या ठिकाणीच मुक्त संचारमध्ये ते बसतात. आणि साहजिकच मुक्त संचार गोठ्यामध्ये जे बंदिस्त गोठ्यामध्ये जो मस्टायटिस होतो तो मुक्त संचार गोठ्यामध्ये स्तनदाहाचं प्रमाण एकदम अत्यंत कमी आहे. फक्त अशा गोठ्यात जनावरांना ब्रशने खरारा करण्याची गरज असते, त्यामुळे जनावरांच्या अंगावर जी काही धूळ आहे ती निघून जाते व धुळीमुळे येणाऱ्या जंतूचे प्रमाण आहे ते कमी करता येतं. वेळच्या वेळी कासेच्या व पायाच्या बाजूस तसेच शेपटीवरती असणारे लांब केस आपण कापले गेले पाहिजेत, आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेली धूळ ही दुधात पडणार नाही आणि आपले दूध खराब होणार नाही.
1: सर, तुम्ही मगाशी म्हणत होता की धार काढणाऱ्या व्यक्तीनं पण थोडीशी काळजी घेणं गरजेची आहे स्वच्छतेची, तर ती कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे?
0: आता सर्वात यामध्ये महत्वाचं आहे की जनावरे आपण जर व्यवस्थित काळजी घेतली नाही, स्वच्छ केली नाही, तर ते

0: स्वच्छच राहतात, पण ते आपण स्वच्छ करू शकतो. पण आपण जे धार काढणारे व्यक्ती आहे त्याचं पण जे आरोग्य आहे किंवा त्यांनी पण काय काळजी घ्यावी हे आपण ह्याच्यात बघणार आहोत की दूध हे जंतूंना वाढण्यासाठी पोषक आहे, कारण दुधात कोणताही घटक किंवा कोणते जंतू वाढू शकतात, त्यामुळे काय होतं दुधामध्ये जंतूचा शिरकाव होणार नाही याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. धार काढणारी व्यक्ती ही दुधाच्या संपर्कात येत असल्यामुळे अशा व्यक्तीचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. धार काढणाऱ्या व्यक्तीचे कपडे एकदम स्वच्छ असले पाहिजेत, त्याचे केस दुधात पडू नये म्हणून त्याच्या डोक्याने काहीतरी झाकून घेतलं पाहिजे. धार काढणाऱ्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत, त्याचे केस दुधात पडू नये म्हणून त्याने डोक्याला एकतर कॅप लावली पाहिजे किंवा डोके झाकून घेतलं पाहिजे. हातास जखम किंवा काही संसर्गजन्य असणाऱ्या व्यक्ती अशा दुधाच्या संपर्कात आल्या तर आजाराचा संसर्ग दुधामार्फत दुसऱ्यांनाही होऊ शकतो. धार काढणारी व्यक्ती ही व्यसन करणारी नसावी किंवा तंबाखू किंवा इतर पदार्थ खाऊन धार काढावयास बसल्यास अशी व्यक्ती इकडे तिकडे थुंकते, त्यामुळे पण दुधास आपला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. धार काढणाऱ्या व्यक्तीचे कपडे एकदम स्वच्छ असले पाहिजेत, त्याचे केस दुधात पडू नये म्हणून त्याच्या डोक्याने काहीतरी झाकून घेतलं पाहिजे. धार काढणाऱ्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत, त्याचे केस दुधात पडू नये म्हणून त्याने डोक्याला एकतर कॅप लावली पाहिजे किंवा डोके झाकून घेतलं पाहिजे. हातास जखम किंवा काही संसर्गजन्य असणाऱ्या व्यक्ती अशा दुधाच्या संपर्कात आल्या तर आजाराचा संसर्ग दुधामार्फत दुसऱ्यांनाही होऊ शकतो. धार काढणारी व्यक्ती ही व्यसन करणारी नसावी किंवा तंबाखू किंवा इतर पदार्थ खाऊन धार काढावयास बसल्यास अशी व्यक्ती इकडे तिकडे थुंकते, त्यामुळे पण दुधास आपला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. धार काढणाऱ्या व्यक्तींची नखांची वाढ झालेली नसावी, कारण वाढलेल्या नखांमुळे जनावरांच्या नाजूक सडाला इजा होण्याची शक्यता असते, त्यामुळे जनावर सुद्धा एकाग्र होऊन धार देत नाही व मध्ये मध्ये बिचकल्यामुळे दूध उत्पादन व गुणवत्ता एकदम कमी होते. त्यामुळे धार काढण्यापूर्वी व्यक्तीने त्याचे स्वतःचे हात जे आहेत ते साबणाने स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत, त्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरणासाठी असलेले द्रावणाने स्वच्छ धुवावेत व कापड्यांनी कोरडे करून घेतले पाहिजेत. धार काढणाऱ्या व नियमित दुधाचे हाताळ करणाऱ्या व्यक्तींची नियमित आरोग्य तपासणी करणे देखील गरजेचे असते.
1: सर, काही व्यक्ती हाताने धार काढत असतात तर काही लोक मशीनचा वापर करत असतात, तर यावेळी कशी काळजी घ्यायला पाहिजे जर मशीनचा वापर एखादी व्यक्ती करत असेल तर?
0: आता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता जास्त उत्पादन दूध उत्पादन असणाऱ्या गायी आहेत किंवा म्हशी आहेत, तर त्यांची धार हाताने काढणे काही काही ठिकाणी शक्य होत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी मशीनच आपल्याला धार काढावं लागते. तर मशीनचे जे कपलर्स असतात किंवा गायींच्या किंवा म्हशींच्या स्तनाला जे चिटकणारे चार कपलर असतात किंवा ते टीट म्हणतो आपण त्याला, त्या टीटची स्वच्छता धार काढून झाल्यानंतर स्वच्छ गरम पाण्याने आपण धुवून घेतली पाहिजे. त्यानंतर ती जी दुधाची जी नलिका आहे जिथून ते मशीनद्वारे कॅनमध्ये दूध पोहोचतं त्या पाईपची पण आपण स्वच्छता केली पाहिजे, कारण जर आज धार काढून झाली आणि आपण जर व्यवस्थित रित्या जर ते स्वच्छ नाही केलं तर त्या पाईपमध्ये असणारे जे दुधाचे राहिलेले अंश आहेत त्या अंशावरती जीवाणू वाढू शकतात आणि आपलं जे फ्रेश मिल्क आहे ते फ्रेश मिल्क आपलं काय होऊ शकतं त्यामध्ये बाधित होऊ शकतं किंवा त्या ठिकाणी नासू पण शकतं किंवा गुणवत्ता त्याची खालावू शकते. त्यामुळं मशीन मिल्किंगमध्ये स्वच्छता किंवा त्याचा जो व्हॅक्यूम आहे व्हॅक्यूम प्रेशर आहे ते पण व्यवस्थित असलं पाहिजे, कारण जर व्हॅक्यूम जास्त प्रमाणात झालं तर सडांना इजा होऊ शकते, कमी प्रमाणात असलं तर दूध निघू शकत नाही. त्यामुळे त्याचा जो पल्सेटर आहे त्याला आपण मिल्क मशीनचा हार्ट म्हणतो आम्ही, हृदय म्हणतो, ते 40-60 किंवा म्हशींमध्ये 60-60 ह्या प्रमाणे आपण ते ऍडजस्ट करू शकतो आणि त्यानुसार आपण ही पद्धतीने योग्य दूध उत्पादन करू शकतो, त्याद्वारे काढू शकतो.
2: मंडळी, आताच आपण किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये स्वच्छ दूध निर्मिती याविषयी डॉ पुष्पनाथ चौगले यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग पहिला. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात पुढच्या शनिवारी याच वेळी याच कार्यक्रमात.
3: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिकिम यानारी देई इशारा लवकरी. विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.

मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पावळ हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. रामराम पावणं दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲपवरून.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. किसान वाणी, निवेदन अंजर मुजावर, निर्मिती सहाय्य सायली चौधरी, सादरकर्ते डॉ दीपक ठमके.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 8 वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमी
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7,000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम. आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतोय हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.
2: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
1: देशातील युवकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. युवकांना योग्य संधी आणि दिशा मिळाल्यास त्यांची क्षमता राष्ट्राच्या प्रगतीची प्रेरक शक्ती बनते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
3: स्वामी विवेकानंद जी युवाओं की शिक्षा को राष्ट्र निर्माण का मजबूत आधार मानते थे. उन्होंने स्वयं ये देखा था कि कैसे दुनिया के देश अपने युवाओं को शिक्षित बना रहे हैं, लेकिन दुर्भाग्य से तब भारत गुलाम था. उस दौर से लेकर अब तक भारत के युवा ने एक लंबी यात्रा तय की है. आज युवा दुनिया के विकास को गति दे रहा है. आज भारत की अर्थव्यवस्था सबसे तेजी से आगे बढ़ रही है. भारत के युवाओं के सामर्थ्य से.
1: युवकांच्या सामर्थ्यामुळे भारतानं सेमीकंडक्टर उत्पादन, नवोन्मेष आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ मोहिमांमध्ये मोठी झेप घेतल्याकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं. या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री DK शिवकुमार तसंच रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी गौतमानंदजी महाराज उपस्थित होते. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारिपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी यावेळी झाली. कर वितरणाचा अंतिम

0: अतिरिक्त अग्रिम हप्ता म्हणून केंद्र सरकारनं राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त ही रक्कम आहे. पूरनिवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं विविध राज्यांना 2,117 कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला 500 कोटी रुपयांचा निधी अग्रिम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विकासकांना प्रकल्प पूर्ततेसाठी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यातल्या रेरा अर्थात रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांना केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं बांधकाम क्षेत्रातल्या संघटना क्रेडाई आणि नारेडोक यांनी स्वागत केलं आहे. देशातल्या सर्व राज्य रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंतीही या संघटनांनी केली. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत. त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1,00,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं. भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर, संशयात्मा विनाशाय, संशय में मत पड़िए. एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावल्यानं भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
2: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: कुठल्याही लेखकाला आपल्या देशातून हद्दपार व्हावं लागू नये हे आपलं स्वप्न आहे असं प्रतिपादन लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज केलं. कोलकाता इथं झालेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. 19 वर्षांनंतर तस्लिमा नसरीन यांचं काल कोलकात्यात आगमन झालं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्यासाठी नाही तर महिलांच्या अधिकारांसाठी बोलायला आपण आलो आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात राहणाऱ्या एखाद्या परदेशी नागरिकाच्या मूळ देशानं त्याचं राष्ट्रीयत्व निश्चित करून त्याला स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याशिवाय त्याला देशाबाहेर पाठवता येणार नाही असं निवेदन केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिलं. आसाममध्ये परदेशी म्हणून घोषित केलेल्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची कोणतीही शक्यता नसतानाही अनिश्चित काळासाठी स्थानबद्ध करून ठेवल्याप्रकरणी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात आपलं म्हणणं मांडलं. संबंधित व्यक्तीला हद्दपार करण्यापूर्वी त्याच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी करून त्या देशाच्या दूतावासाकडून किंवा उच्चायुक्तालयाकडून आवश्यक दस्तावेज मिळवणं गरजेचं आहे असं यात म्हटलं आहे. सिक्कीममधल्या नथुला पास मार्गानं होणाऱ्या भारत आणि चीन यांच्यातल्या व्यापाराला आज सुमारे 6 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांसाठी हे एक सकारात्मक चिन्ह आहे. 1962 झालेल्या युद्धानंतर थांबलेला व्यापार 2002 पुन्हा सुरू झाला होता. मात्र 2020 कोविड महामारीमुळे त्याला खीळ बसली होती. नथुला खिंडीतील सीमापार व्यापारासाठीचे विद्यमान नियम, मंजूर वस्तूंची यादी आणि दैनंदिन व्यापार मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जैस्मिन लंबेरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्यपदक पटकावलं.

पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंह यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिहेरी उडीत स्पर्धेत प्रवीण चैत्रवेलनं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण 15 रौप्य आणि 7 कांस्य पदकासह एकूण 30 पदकं मिळून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम. आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आज शाहीर अप्पा कांबळे आणि सहकार्यांनी गायलेली ही लोकगीतं.

आम्ही बोलत आहोत AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 11:11 झालेली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.